संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी अनंत जोग। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 एफएम घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा। पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.
3: हॅलो नगरकर, मी अलका ढोले. तुम्ही ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी कर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग, हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: श्रोते हो नमस्कार, सकाळचे 7 वाजलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि मी आली आहे आरजे अनु तुम्हाला भेटायला। गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ नगरकर, दिवसाला प्रसन्न सुरुवात करूया। तुम्ही ट्यून केलंय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। वीकेंड नंतर आपण भेटत आहोत आणि अर्थात आठवड्याला सुरुवात झाली। आठवड्याचा वार आहे पहिला सोमवार आणि आज आहे 5 ऑक्टोबर 2024 आजची तारीख आणि अर्थात दिवसाला छान सुरुवात झाली आहे। गुणा सर्वत्र पूज्यन्ते या सुंदर अशा संस्कृत श्लोकाने आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूयात। गुणाः सर्वत्र पूज्यन्ते दुरेपि वसतां सतां केतकी गंधामाघ्रातुं स्वयं गच्छन्ति षट्पदाः। गुणी लोकांचं वर्णन या सुंदर अशा संस्कृत सुविचारामध्ये केलं। बघा, गुणी लोक जरी दूर राहत असले तरी त्यांचे गुण सगळीकडे पूजनीय ठरतात किंवा सगळीकडे ऐकिवात येतात। जसा एखादा भ्रमर आहे, इथे सुंदर अशा भ्रमराचं आणि केतकीच्या फुलाच्या सुगंधाचं वर्णन केलेलं आहे। जसा भ्रमर स्वतःच केतकीच्या फुलाच्या सुवास घेण्यासाठी त्याच्या दिशेनं जातो, या श्लोकामध्ये गुणांची सार्वत्रिक मान्यता आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची ताकद कशी असते याबद्दल सांगितलंय। केतकीच्या फुलाचा गंध घेतल्याशिवाय भ्रमर राहू शकतो का? नाही। फूल एका वेगळ्या ठिकाणी असतं पण भ्रमर मात्र सगळीकडे फिरत असतो आणि सुगंधाच्या दिशेनं बरोबर तो केतकीकडे येतो। तसंच गुढी व्यक्ती कुठेही असेल, जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये असेल, तर तिचे गुण जे आहेत तर त्या गुणवत्तेमुळे तिचा लोक ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी सन्मान करतात। गुणधर्म ही एक अशी संपत्ती आपल्या आयुष्यामध्ये आहे ना की ती कुठेही असली तरी सुद्धा ओळखली जाते आणि आपसुकच लोकांना आकर्षित करते, अट्रॅक्टिव्ह करते। या सुंदर अशा सुविचारानं आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात। अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग।
3: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो, पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत। देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे। जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे।
4: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00।

0: वेलकम बॅक. तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा आरजे आणि तुमच्या सोबत आहे. गुड मॉर्निंग. आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात एका सुविचारानं. बघा, कुठेही जायचं असेल तरी आपण तयारी करतो. म्हणजे आपल्याला कुठे बाहेर फिरायला जायचं असेल, वेकेशनसाठी जायचं असेल, फॅमिली ट्रीपसाठी जायचं असेल, तर आपण तयारी करतो. मात्र इच्छा असो किंवा नसो, एक दिवस सगळ्यांनाच हे जग सोडून जायचं आहे, कायमचं सोडून जायचं आहे. आणि बऱ्याच वेळा माणूस जे काही वागतो ना, तेव्हा वागत असताना त्याच्या ही गोष्ट लक्षात येत नाही की आपली इच्छा असो किंवा नसो, एक दिवस सगळ्याच गोष्टी, संपत्ती असेल, अवगुण गुण असतील, किंवा काहीही केलेलं कष्ट असतील, किंवा आपण कोणासाठी किती झटलो आहे हे दाखवणं असेल, हे सगळं आपल्याला इथे सोडून जायचं आहे. ज्यासाठीची तयारी करायची आहे ती गोष्ट माणूस विसरून जातो, साधना करत नाही. आणि जगातलं हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे की जेव्हा एखादा व्यक्ती आपल्यासोबत भांडतो, आपल्यासोबत वाद घालत असतो, तेव्हा ही गोष्ट तो विसरून जातो की समोरची व्यक्ती आपल्यासोबत आहे का, किंवा आपण जास्त वेळ टिकून राहणार आहे का. आपल्याला एक दिवस सगळ्याच गोष्टी सोडून जायचं आहे, त्यामुळे हा अभोला धरून, हे वाद घालून, हे भांडण करून काही होणार आहे का. दिवसाला छान सुरुवात करूयात. अनु आहे तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेह एस लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज हक्काचा आवाज आणि मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात करूया सार्थ दासबोधातील सुंदर अशा निरूपणानं. विमळ लक्षण असणारं हे निरूपण आहे आणि ज्यामध्ये म्हटलं आहे, म्हणून सावधानपणे प्रपंच परमार्थ चालवणे, ऐसे न करिता भोगणे नाना दुःखे. बघा या
1: रसिक हो दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

ऐकता है स्नेहा या सुलोक माध्यम रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा तुम्ही ऐकताय नगर सेंटरिंग हा कार्यक्रम आणि मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत सार्थ दांत बोधातील निरूपणाकडे आपण वळूयात म्हणावून असावी

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा नयनाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे। तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आणि आज आहे 5 ऑक्टोबर 2024 आजची तारीख आणि आजच्या महत्वाच्या घटनांकडे आपण वळणार आहोत। 1864 मध्ये भीषण चक्रीवादळामुळे कोलकाता शहर उद्ध्वस्त, 60,000 लोक ठार। पोर्तुगालमध्ये राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक 1910 मध्ये झालं। अश्वगावामध्ये भूकंपामध्ये 1,10,000 लोक 1948 मध्ये ठार। पंडित नेहरूंच्या हस्ते हिंदुस्तान मशीन टूल्स या कारखान्याचं उद्घाटन 1955 मध्ये झालं। भारताच्या औद्योगिक विकासामध्ये या कारखान्याचं स्थान अत्यंत महत्वाचं मानलं जातं। डॉक्टर नोहा पहिला जेम्स बॉन्ड हा सिनेमा 1962 मध्ये रिलीज।
3: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर। संपर्क क्रमांक 90 11 63 52 00। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: नमस्कार, डॉक्टर धनश्री मकरंद खरवंडीकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्ही ऐकताय स्नेहल रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. दिवसाला छान प्रसन्न सुरुवात झाली आणि त्याचबरोबर सोमवारला आज सुरुवात झाली.
2: सखींनंतर आपण ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या
1: राईट लाईटर या विमानातून राईट बनवली आता स्वतःला द्या फक्त 2 तास. अंतर रेडिओ नगर 90.4 FM आहे. खास पहिल्या महायुद्ध 1914 झाले. विमानाने दुसऱ्या विमानाच्या आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन आणि म्युनिटी पासपोर्ट अवैध निर्माण फ्रान्स आणि फ्रेंच प्रजासत्ताक पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस, मोबाईल आणि बदलती जीवनशैली, अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राम त्याचबरोबर
2: रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM.
1: 1922 मध्ये जन्मला.

नमस्कार आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा मी आहे आर्यन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा श्रोते हो महत्वाचे दिनविशेष आणि जन्मदिवसांकडे आपण वळूया गुजरातचे राज्यपाल कैलाशपती मिश्रा 1923 जन्म भारतीय क्रिकेटपटू माधव आपटे 1932 जन्म भारतीय क्रिकेटपटू सरबिंदू मुखर्जी यांचा आज

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी कर।

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बैक आपण ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम आणि मी आहे अर्जुन तुमचं सुपर गुड मॉर्निंग पुन्हा एकदा. आणि आज आहे 5 ऑक्टोबर. आजचा महत्वाचा दिनविशेष आपण याकडे वळतोय. वॉर्नर ब्रदर्सचे सहसंस्थापक सॅम वॉर्नर 1927 मध्ये निधन. भारतीय पुजारी वर्गीस पायपिल्ली पलक्कुप्पली यांचं निधन. पद्मभूषण पुरस्कारानं ज्यांना सन्मानित केलं होतं. हिंदी लेखक भगवती शरण वर्मा आज टप्परवेअर या कंपनीचे संस्थापक. नाटककार समीक्षा कार्यक्रम परंपरेतील हिंदी कवी

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

बॅक आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आणि मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. नगर संतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण गप्पा मारत आहोत बऱ्याच महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोतच. राज्यातल्या घडामोडींकडे सुद्धा वळणार आहोत. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी 3 नोव्हेंबरला बारामतीमध्ये येतात. विद्या प्रतिष्ठानला बारामतीमध्ये ते भेट देणार आहेत आणि त्याचबरोबर शरद पवार यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं. मोदी यांच्या हस्ते गौतम बुद्धांच्या 4 टन वजनाच्या पुतळ्याचं अनावरण सुद्धा बारामतीमध्ये होत आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनीत्राताई पवार यांना सुद्धा यासाठी निमंत्रण आहे. त्यामुळे 3 नोव्हेंबरला पुढच्या महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुम्ही.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे आणि मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. सध्या महाराष्ट्रामध्ये मान्सून परतीच्या मार्गावर ऑलमोस्ट आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर चांगलाच कमी झालाय.
3: महाराष्ट्रामध्ये जसा मान्सून परतीच्या मार्गावर सध्या बघायला मिळतोय, मान्सून परतीसाठीचं पोषक वातावरण हळूहळू तयार होतंय. बघा, महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या नगर जिल्ह्यामध्ये नगर सिटीमध्ये सुद्धा सध्या प्रचंड उकाडा वाढलाय. म्हणजे 33 ते 34 डिग्री अंश सेल्सिअस तापमान जे आहे ते सध्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतंय. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी उष्णतेचा येलो अलर्ट जारी केलाय. नागरिकांनी पुरेसं पाणी प्या असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे, कारण वातावरणामध्ये प्रचंड बदल होतात त्यामुळे पुरेसं पाणी पिणं हे तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्ही ऐकताय नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आर्जन तुमच्यासोबत आहे. महाराष्ट्रामध्ये 75% दुष्काळ जो आहे तो जाहीर केला. 75% दुष्काळ जो आहे तो महाराष्ट्रामध्ये जाहीर केलेला आहे आणि त्याचबरोबर वाशिम यवतमाळ भंडाऱ्यामध्ये दुष्काळ उपाययोजना सुद्धा जाहीर. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागानं विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळानं केला आहे. वाशिममध्ये 39% जलसाठ्यामुळे 419 तलावातून पाणी उपशावर बंदी घातली. यवतमाळामध्ये जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीला पूर्णबंदी आहे. भंडाऱ्यामध्ये विनापरवानगी मुख्यालय सोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे सुद्धा आदेश दिलेत. तीनही जिल्हाधिकारी यांनी दुष्काळी परिस्थितीमध्ये काही कडक निर्बंध वाशिममध्ये यवतमाळमध्ये आणि भंडाऱ्यामध्ये लागू करण्यात आले. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाणी आहे अनमोल रतन ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल. जागरूक व्हा करा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: ಮೂಲ ನಾಶಿಕ್ವ ಮಹತ್ವ ಸಾಂಗ ಥೇಮ ಥೇಮ ಪಾಣಿ ಪ್ರತ್ಯೇಕ ಘರ ಸಾಠವಣ ಕರ ಜಲ ಸಂವರ್ಧನಾಸಾಠಿ ಪಾಉಲ್ ಉಚಲಾ ಆಜಚ ಮಿಳೂನ್ ಸಗಳೆ ಶಪಥ ಘೇವುಯಾ ಪಾಣಿ ವಾಚವುಯಾ ಪಾಣಿ ವಾಚವುಯಾ ಪಾಣಿ ವಾಚವುಯಾ
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा. परिवारासोबत पाण्याची बचत करा. दररोज पाण्याचा वापर नोंदवा. स्वतः जलसंवर्धक बना. इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आणि त्याचबरोबर एशियन गेम्स 2024 अपडेटकडे वळूयात. महाराष्ट्रामध्ये अमरावतीच्या 17 वर्षे तिरंदाज कुमकुम मोहोडनं महिला वैयक्तिक रिकव प्रकाराचं विजेतेपद पटकावलं. एशियन गेम्स 2024 मधले अपडेट्स मी देते. भारताला 17वं गोल्ड मेडल जे आहे ते तिनं तिरंदाज या खेळामध्ये मिळवून दिलंय. यासह आशियाई खेळामध्ये वैयक्तिक रिकव तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आणि तिनं इतिहास रचलाय. यापूर्वी तिनं एशियन गेम्स 2024 महिला रिकव संघ प्रकारामध्ये सुद्धा सुवर्णपदक जिंकलं आहे आणि आता दक्षिण कोरियाच्या तिरंदाजामध्ये सुद्धा पराभव फायनल मॅचमध्ये ती करणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरुष्यानु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसेंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहेच आहे आणि त्याचबरोबर महत्वाच्या काही अपडेट्सकडे आपण वळणार आहोत. महाराष्ट्रामधल्या आणि हिंगोलीमध्ये औंढा नागनाथ तालुक्यामध्ये गढाळा हा परिसर येतो आणि या ठिकाणी शुक्रवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास 3.3 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. स्थानिकांमध्ये इथे घबराट पसरली असून मात्र कुठलीही जीवित आणि वित्तहानी झालेली नाहीये. जिल्हा प्रशासनानं अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय. हिंगोलीमध्ये हा तीव्र भूकंप जो आहे तो जाणवलेला आहे पण कुठल्याही स्वरूपामधली जीवितहानी जी आहे ती सुदैवानं झालेली नाहीये. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुम.
1: स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प विधवा परितक्ता कुमारी माता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास भोजन सुविधा कायदेशीर सल्ला समुपदेशन गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प पुणे संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आरजेनं तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, मुंबई विमानतळ जवळपास आता 4 वर्ष कामाच्या निमित्तानं बंद राहणार आहे. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडनं MIAL जाहीर केलंय की पुनर्विकासाच्या कामामुळे मुंबई विमानतळ टर्मिनल जवळपास 4 वर्ष बंद राहणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या टर्मिनल 1T1 वरून 25 ऑक्टोबरपासून विमान सेवा सुद्धा बंद केल्या जाणार आहेत. मनी कंट्रोलनं दिलेल्या माहितीनुसार हे टर्मिनल 2029-30 पर्यंत जवळपास 4 वर्ष बंद राहण्याची शक्यता आहे आणि सध्या T1 वरून सेवा देणाऱ्या विमान कंपन्या आपली विमान उड्डाणं नवी मुंबई विमानतळावर हलवू शकतात. याबाबतच्या प्रवाशांना अपडेट्स लवकरच देण्यात येणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि मी आहे अर्जयानं तुमच्या सोबत. राज्यामध्ये 75% दुष्काळ जाहीर केला आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेवगाव पाथर्डी तालुक्यामध्ये टंचाई परिस्थितीचा आढावा जो आहे तो घेण्यात आलाय. शेवगाव आणि पाथर्डीमध्ये गावामध्ये टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू असल्याचं नियोजन गावनिहाय पशुधनासाठी उपलब्ध करण्यात आलंय. चाऱ्याचंही सर्वेक्षण सध्या सुरू करण्यात आलेलं आहे. शेवगावमधल्या लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयामध्ये शेवगाव आणि पाथर्डीमधल्या त्यांचाही परिस्थितीचा आढावा बैठक झाली आणि या आढावा बैठकीमध्ये दोन्ही तालुक्यातील वेगवेगळ्या विभागांनी नियोजन जाहीर तयार केलं. शेतपिकांचं नुकसान झालेल्या सगळ्या गावात पंचनामे सरसकट करून मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिलेत आणि त्याचवेळी ठरवून दिलेल्या प्रमाणात ते होतंय की नाही याबाबतचा पाठपुरावा सुद्धा करण्यात आला आहे. शेवगाव आणि पाथर्डीमध्ये ताजनापूर उपसा सिंचन प्रकल्प अंतर्गत टप्प्या 1 मधून सूक्ष्म सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून टप्प्या 2 मधलं पाणीपुरवठामधलं पंप हाऊस आणि त्यावर मोटर बसवून पूर्ण काम करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल एफ ब्लॉक 239 MIDC श्री टाइल्स चौक अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली. अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली. हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहल या सलोक माध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि तुम्ही ऐकताय नगर सेंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टार्टअप बाबत काही घोषणा केली. विकसित महाराष्ट्र या अंतर्गत स्टार्टअपची संख्या आणि क्रियान्वयन या दोन्ही बाबतीमध्ये आता महाराष्ट्र भारताची स्टार्टअप राजधानी ठरला. तरुणांचा रिसर्च महाराष्ट्राला भविष्यामध्ये जगाचं इनोव्हेशन हब बनवू शकतो आणि 2047 पर्यंतचे विकसित भारत असं आपलं स्वप्न आहे आणि त्या अंतर्गत विकसित महाराष्ट्र घडवण्यामध्ये युवकांची भूमिका आता महत्वाची ठरतीये. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिपादन केलं. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90110-6465 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला सुंदर अशी सुरुवात जी आहे ती झालेली आहेच, आणि त्याचबरोबर आपण दर सोमवारी आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील काही भागाचं अभिवाचन जे आहे ते आपण नक्कीच ऐकत असतो. आणि आज आपण ऐकणार आहोत आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील भिकारी झाला अधिकारी हा भाग. या पुस्तकाचे लेखक आणि संपादक आहे देवेंद्र भुजबळ. मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये जन्मलेला वाढलेला एक भीक मागणारा मुलगा वाया न जाता मुंबई महानगरपालिकेमध्ये BMC मध्ये अधिकारी होतो. आणि एका पाखराची मनस्वी झेप घेणारी ही एक पॉझिटिव्ह स्टोरी आपण ऐकणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या लांजामधल्या साटवली हे सुरेश गोपाळ यांचं मुळगाव. गोपाळ यांचे वडील मुंबई महापालिकेत होते, पण गोपाळ यांच्या लहानपणीच वडीच वारले. उत्पन्नाचं काही साधन नसल्यानं मुंबईमध्ये अक्षरशः काही वर्ष त्यांनी भीक मागितली. प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांची गाडी धुण्याचं काम त्यांनी केलं. त्यावेळी परिस्थितीनं खचून जाऊन गोपाळे आत्महत्येच्या विचारामध्ये होते, आणि त्यांची विमनस्क अवस्था पाहून सुमनताईंचे यजमान नंदा शेठ यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांची बिकट परिस्थिती कथन केल्यावर नंदा शेठनी सुमनताईंचं एक एक पाऊल उचली चाल निश्चयानं, नको बावरूनी जाऊ नियतीच्या भयानं हे गाणं ऐकवलं आणि गोपाळे यांना जगण्याचं बळ दिलं. गोपाळे यांना आजही नंदा शेठ यांनी त्यावेळी दिलेल्या धीराबद्दल कृतज्ञता नक्कीच वाटते. गोपाळे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये महात्मा गांधी कॉलेजमधून 11वीपर्यंत शिक्षण घेतलं. 1977 मुंबई महापालिकेत शिपाई म्हणून कामाला लागले. पब्लिक हेल्थ आणि सॅनिटरी निरीक्षक ही पदविका त्यांनी मिळवली. शिपाई संवर्गातून 21 फेब्रुवारी 1982 बाजार निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली, आणि नंतर 2008 मुख्य निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांच्यावर विशेष दक्षता पथकाचे प्रमुख म्हणून सुद्धा जबाबदारी सोपवण्यात आली होती. महात्मा फुले मंडईमध्ये 27 ऑक्टोबर 1999 एक घटना घडली, आणि ही घटना काय होती हे आपण जाणून घेणार आहोत थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 99707044455 किंवा 74998908 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

नमस्कार, मी लेखक दिग्दर्शक महेंद्र पेटकर तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुला मुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांची ही आठवण ठेवा. ऐकत रहा नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे अर्जन तुमच्या सोबत. SIR हरकतींबाबत महत्वाच्या अपडेटकडे वळणार आहोत. SIR प्रणालीबाबत महत्वाचे अपडेट जाणून घेऊयात. मतदार यादीमध्ये नाव नोंदणी आणि दुरुस्त करण्यासाठी जो SIR कार्यक्रम करण्यात आला होता त्या अंतर्गत आता दावे आणि हरकती करण्याची 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनी तहसील कार्यालयामध्ये गर्दी करण्याची आवश्यकता नाही आहे. संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी BLO मतदारांच्या घरी जातील आणि आवश्यक कागदपत्रं स्वीकारतील. SIR हरकतींसाठी आता 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आणि BLO घरी येऊन प्रत्यक्ष कागदपत्र स्वीकारणार असल्याचं सांगण्यात आलंय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण RJ ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्यासोबत. आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकत आहोत आणि या पुस्तकाचे लेखक आणि संपादक आहेत देवेंद्र भुजबळ सर. भिकारी झाला अधिकारी ही एक यशोगाथा आणि मनस्वी झेप घेणारी एका पाखराची कथा आपण जाणून घेतोय. महात्मा फुले मुंडईमध्ये 27 ऑक्टोबर 1999 स्फोटकं ठेवण्यात आली ही माहिती गोपाळे यांना पोलीस नियंत्रण कक्षाला दिल्यामुळं पुढे मोठा होणारा अनर्थ ठरला आणि तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त रॉनी मेंडोन्सा यांच्या हस्ते त्यांना पोलीस मित्र हा पुरस्कार देऊन गौरवण्यातही आलं होतं. 26 जुलै 2005 मुंबईमध्ये अतिवृष्टीमध्ये पालिकेच्या अंधेरी पश्चिममधील मंडईमध्ये 30 मच्छीमार महिलांचे प्राण, मंडईमधल्या व्यापारी सर्वश्री अन्वर रेहमान आणि इम्रान यांनी जीवाची पर्वा न करता वाचवले आणि ही बाब जेव्हा गोपाळे यांना कळाली तेव्हा त्यांनी या महिलांना सुरक्षितपणे मंडईच्या बाहेर काढलं. त्यांच्या प्रसंगवधानाची त्यावेळी खूप प्रशंसाही करण्यात आली. 36 वर्ष सेवा करून बाजार अधीक्षक पदावरून गोपाळे 2013 निवृत्त झाले. मुंबई महानगरपालिका आंतरराष्ट्रीय रोटरी क्लबतर्फे 2014 सामाजिक कार्याबद्दल त्यांची निवड करण्यात आली. 2018 मुंबईमधल्या क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्य पुरस्कृत करण्यात आलेल्या संघटनेतर्फे साहित्य विभागाच्या जीवनगौरव पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आलं. मरणोत्तर देहदान चळवळीतही त्यांनी भरीव कार्य ते आज करीत आहे. त्यांनी आतापर्यंत 300 जणांना देहदान, अवयवदान, नेत्रदान आणि त्वचादानासाठी प्रवृत्त केलं. त्याबद्दल त्यांना युवा प्रतिष्ठानतर्फे 2006 समाजरत्न हा पुरस्कारही मिळाला. गोपाळे यांचे एक पाखरू वेल्हाड हे आत्मचरित्रही प्रसिद्ध झालंय. या चरित्रात त्यांनी रस्त्यावर भीक मागण्यापासून सुरू झालेला हा प्रवास काहीही लपवून न ठेवता अगदी जसाच्या तसा मांडलाय. आजही हे पुस्तक वाचताना झोपडपट्टीतील जीवन, त्यातील दाहकता आपल्या अंगावर काटा उभा करते. आजवर 25 कथांचं लेखनही त्यांनी केलंय. त्यांच्या दक्षता मासिकातील कथेमुळे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री माननीय आर पाटील यांच्या हस्ते पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. 2015 त्यांचा प्रियजनांची मांदियाळी हा काव्यसंग्रही प्रसिद्ध झालाय आणि या काव्यसंग्रहाचे रसिकांनी चांगले स्वागतही केलंय. महापालिकेमध्ये सेवा बजावत असताना वृत्तपत्र लेखक म्हणून सुद्धा त्यांनी नावलौकिक मिळवला. आतापर्यंत वेगवेगळ्या वृत्तपत्रातून विविध विषयावरून 450+ पत्रं त्यांनी लिहिली आहेत. मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा उत्कृष्ट पत्रलेखक पुरस्कार त्यांना मिळालाय. याशिवाय पोलीस मित्र, श्रमिकरत्न, ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठानचा पुरस्कार, मुंबई महानगरपालिकेचा महापौर पुरस्कार आणि नागरी पुरस्कारही त्यांना मिळालाय. 1994 गोपाळे यांचा विवाह झाला. पत्नी सुप्रिया यांनी विवाहानंतरची 16 वर्ष झोपडपट्टीच्या संसारात साथ दिली. आजही पत्नीविषयी त्यांना कृतज्ञता वाटते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा रोहन हा नामांकित नेस्को कंपनीत व्यवस्थापक आहे तर मुलगी MBA होऊन तीही कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे. दोघांचे विवाह झालेत आणि ते आपल्या जीवनात स्थिरस्थावर आहेत. श्री गोपाळे परिवारासमवेत निवृत्तीनंतर सुखासीन आयुष्य न जगता बिकट परिस्थितीतही असणाऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं उदात्त कार्य आजही ते करत आहेत. त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 11 वाजलेत आणि आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू झालाय. मंडळी, आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो, कधी ऊन असेल तर कधी सावली, पण प्रवास थांबवायचा नसतो. आणि म्हणूनच मंडळी, आज तुमच्यासाठी काहीतरी छान आगळी वेगळी शायरी घेऊन मी आली. का जिंदगी की राहों में मुस्कुराते चलो, हर नया दिन एक नई उम्मीद से सजाते चलो. माना कि अंधेरा कभी गहरा लगता है, तुम जुगनू बन के खुशियों की शमा जलाते चलो. न हार की फिक्र हो न जीत का गुमान, दिल में मोहब्बत और लबों पर मुस्कान हो. सच्ची दोस्ती का यही तो हंसी अफसाना है, तेरे गम में मेरा दिल, मेरी खुशी में तेरी जान हो. वाह वाह वाह वाह मंडळी, या शायरी नंतर आता वेळ झाली एका छान शाम म्युझिकल ब्रेकची. हसत रहा, आनंद वाटत रहा, कारण तुमची छोटीशी मुस्कान, तुमचं छोटंसं हसू कोणाचा तरी संपूर्ण दिवस सुंदर बनवू शकतं. आणि मंडळी, याच पॉझिटिव्ह थॉट्स आपण भेटूयात थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: बॅक मंडळी, गोष्ट तुमच्या आमच्या या शो मध्ये. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपण दररोज कोणाला तरी सहज थँक्यू किंवा सॉरी म्हणतो, पण जरा विचार करा, आपल्या अगदी जवळच्या जीवाभावाच्या माणसांसाठी हे शब्द कधी कधी फार औपचारिक वाटतात. नात्यांमध्ये भावना व्यक्त करायला शब्दांपेक्षा आपल्या कृती जास्त बोलक्या असाव्या लागतात, बरं का? मग अशा वेळी ही कृतज्ञता कशी व्यक्त करायची? कधी कधी अचानक त्यांच्या आवडत्या हॉटेलमधून जेवण ऑर्डर करून त्यांना सरप्राईज द्या, किंवा मोबाईलच्या स्क्रीनवरती एक छोटासा मेसेज सोडा की तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी थँक्यू. तर मंडळी, त्यांच्यासाठी वेळ काढा, त्यांचं म्हणणं अगदी शांतपणे ऐकून घ्या, त्यांच्या लहान सहान कामांमध्ये त्यांना मदतीचा हात पुढे करा, आणि सर्वात सोपं म्हणजे फक्त एक घट्ट मिठी मारून मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास द्या. कारण सखींनो, नाती ही शब्दांच्या नियमांवरती नाही तर अशा छोट्या छोट्या हटके प्रयत्नांवरती फुलत असतात. चला तर मग आजच तुमच्या जवळच्या माणसाला असं एक छानसं सरप्राईज द्या, आणि अशाच युनिक गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्यविषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आरजी ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, आजकालच्या नात्यांमध्ये सिच्युएशनशिप, इट्स कॉम्प्लिकेटेड आणि टॉकिंग स्टेज सारखे नवीन शब्द खूप वाढलेत ना. आधीच्या काळामध्ये तर लग्नाच्या मंडपात किंवा पहिल्या रात्री फोटो पाहून ठरवायचे की पार्टनर कोण येते, आणि तरीसुद्धा ती नाती जन्मभर टिकायची. मग आज एवढे ऑप्शन्स, सोशल मीडियाचे पर्याय आणि फ्रीडम असताना सुद्धा नाती इतकी नाजूक का झाली आहेत? कारण मंडळी, आधीच्या काळात नात्यांमध्ये समस्या आल्या की लोक ती दुरुस्त करायचा प्रयत्न करायचे, बदलून टाकायचा नाही. आज जरासा गैरसमज काही झाला की लगेच पुढचा पर्याय शोधला जातो. पण सखींनो, माझ्या मित्रांनो, खरा पार्टनर तो नसतो जो परफेक्ट आहे. खरा पार्टनर तो असतो जो आयुष्यातील चढ उतारामध्ये तुमच्या प्रत्येक चांगल्या वाईट काळामध्ये तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. नाती ऑप्शन्सवरती नाही तर विश्वासावरती आणि कमिटमेंटवरती टिकत असतात. त्यामुळं एका सुंदर नात्याला वेळ द्या, त्याला जपा. आणि मंडळी, आपल्याला ऑप्शन्स नाही तर जी व्यक्ती आपल्याकडे आहेत ना, त्या व्यक्तीला कोणता ऑप्शन नसला पाहिजे. मंडळी, आपली जी व्यक्ती आहे, इवन आपण ज्या व्यक्तीसाठी आहोत ना, तर आपण हे युनिक आहोत. आपली जागा कधीही कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे एकमेकांच्या चुका ॲक्सेप्ट करा, एकमेकांचे चांगले गुण काय आहेत ते ओळखायला शिका, आणि अशीच नाती जन्मभर जपत राहा. मंडळी, अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल, तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: 104.4 FM आवाज तुमचा.
1: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, उद्या आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि पाठोपाठच आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा देखील आगमनासाठी सज्ज झालेले आहेत. या सणांच्या दिवसामध्ये घर सजवण्यासोबतच देवाची सेवा करण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो. मंडळी, बाजारातून विकत आणलेल्या तयार कपड्यांपेक्षा जेव्हा आपण स्वतःच्या हाताने परमेश्वराचे वाघांबर, पितांबर आणि बाळकृष्णाचा पोशाख बनवतो तेव्हा त्यातलं प्रेम आणि भक्ती काही वेगळीच असते. घरच्या घरी देवाची वस्त्र बनवणं फार सोपं आहे बरं का. घरामध्ये पडलेले छानसे रेशमी कापड, जरीच्या जुन्या साड्यांचे काठ किंवा नेटचे तुकडे एकत्र करा. बारीक गोटा पत्ती, टिकल्या आणि रंगीबेरंगी लेस वापरून तुम्ही अगदी डिझायनर वस्त्र तयार करू शकता. सुई धागा आणि फॅब्रिक ग्लोच्या मदतीनं लहान बाळकृष्णाचे शेले आणि बाप्पाचे उपरणे अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होतं. स्वतःच्या हातांनी विणलेल्या या प्रेमाच्या धाग्यांमध्ये जेव्हा आपण देवाला सजवतो ना मंडळी, तेव्हा सणाचा आनंद द्विगुणित होत असतो. त्यामुळं आजच लागा कामाला आणि तुमच्या हातांनी बनवलेले सुंदर सुंदर कपडे आपल्या भगवंताला, आपल्या बाप्पाला परिधान करा. अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

pretty angel. Oh, my heart's broken. Find her.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: नमस्कार श्रोते हो, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या दरम्यान राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा केला जातो आणि आपण देखील राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा करत आहोत आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएमच्या माध्यमातून। याच निमित्तानं आपण समुपदेशक जयमाला केदारी यांच्याशी संवाद साधत आहोत। अनेक वेळा असं होतं की आपण म्हणतोच की 6 महिन्यापर्यंत फक्त आणि फक्त आईचं दूध द्यावं, ते त्याच्या त्या बाळासाठी अमृत असतं। पण अनेक ठिकाणी आपण पाहतो की 3-4 महिन्यामध्येच मोस्टली की वरणाचं पाणी, भाताची पेज किंवा भाताचं पाणी वगैरे हे दिलं जातं, मग त्याचं काय, त्याबद्दल काय सांगायचं?
3: तर पूर्वी ना डॉक्टर्स सांगायचे 4 महिन्याचं बाळ झालं की बाळाला भाताचं पाणी पाजा, वरणाचं पाणी पाजा। पण आता कन्सेप्ट थोडीशी बदललेली आहे। 4 महिन्यापासून जर आपण बाळाला भाताचं आणि वरणाचं पाणी किंवा भाज्यांचं सूप किंवा अजून काही फळांचा रस वगैरे जर दिलं, तर बाळाच्या आतड्याची वाढ ही 4 महिन्यापर्यंत पूर्ण होत नाही। ती डेव्हलप व्हायला 6 महिने जास्तीत जास्त लागतात। त्याच्यामुळं तो आहार दिला तर बाळाला ते त्याच्या बॉडीशी काय बोलतात त्याला मॅच करायला ते वेळ जातो आणि मग बाळाला जुलाब होऊ शकतात, अपचन होऊ शकतं। म्हणून 6 महिन्यानंतर बाळाला द्यायचे। आणि मी आत्ता बोलताना म्हणाले होती की आईच्या दुधामध्ये 80% पाणी आहे। हां, आणि आपण मग भाताचं पाणी देतोय बाळाला, वरणाचं पाणी देतोय, म्हणजे आईच्या दुधातलं पाणी पण जातंय आणि प्लस आपण वरून पाणी पण देतोय। मग बाळाला ते योग्य पूरक होत नाहीये। तर बाळाला 6 महिने पूर्ण झाल्यानंतर योग्य पूरक आहार कसा पाहिजे की तो घरगुती पाहिजे, त्याच्यानंतर प्रोटीनयुक्त पाहिजे आणि पातळ न देता तो थोडासा सेमी सॉलिड स्वरूपामध्ये, घन स्वरूपामध्ये पाहिजे। म्हणजे अगदीच घट्ट नाहीये, पण जो रवाळ म्हणतो आपण, जसं की जे गावरान तूप असतं बघा रवाळ, तर ते चमच्यामध्ये टाकल्यानंतर त्याची धार पण लागत नाही आणि ते चमच्याला चिटकू नाही राहत नाही, पण ते असं बदकन पडतं, अशा स्वरूपाचा आहार बाळाला पाहिजे आहे। मग ते भाताचं पाणी किंवा वरणाचं पाणी असं न देता तांदूळ आणि डाळ यांचं प्रमाण घेऊन, म्हणजे समजा 1 वाटी तांदूळ असलं तर 1/2 वाटी डाळ, डाळ पण मुगाची डाळ, ती पाचायला हलकी असते, ती थोडीसं तांदूळ डाळ भिजवायची, सुकवायची, ती नंतर भाजायची आणि त्याची पूड करून ते बाळाला द्यायचे, म्हणजे ते शिजवून बाळाला द्यायचे, अशा रीतीचा आहार। फळांचा गर असा चमच्यानी गर काढायचा, हळूवारपणे चमच्यानी पाजण्याच्या ऐवजी बोटाने त्या बाळाला चाटवा, म्हणजे बाळाला त्याची सवय लागते।
2: श्रोते हो, आताच आपण 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या दरम्यान साजरा होणाऱ्या राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाच्या निमित्तानं समुपदेशक जयमाला केदारी यांच्याशी संवाद साधला। उद्या पुन्हा आपण जयमाला केदारी यांच्याशी संवाद साधणार आहोत एका नवीन विषयावरती। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या आपल्या कार्यक्रमात।
4: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो। पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत। देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे। जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे।
5: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480।

0: हॅलो गाईज, वेलकम बॅक. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सण उत्सव आले की चारही बाजूंना एक वेगळाच उत्साह ओसंडून वाहू लागतो. पण सखींनो, आजकाल आपले सण फक्त महागड्या वस्तूंची खरेदी, चक्का चौन आणि सोशल मीडियावरचे फोटो किंवा रील पुरतेच मर्यादित राहतात की काय असं वाटतंय. आता आपल्या सणांची खरी संस्कृती ही केवळ डामडौलत नाही तर ती जोडलेली आहे आपल्या माणसांशी आणि आपल्या संस्कारांशी. सण साजरा करण्याचा खरा अर्थ म्हणजे एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं, दारात आलेल्या प्रत्येकांचं स्वागत करणं, हसऱ्या चेहऱ्यानं स्वागत करणं आणि जमेल तसं त्याला मदतीचा हात पुढे करणं. आजच्या या धावपळीच्या युगामध्ये महागड्या भेटवस्तूंपेक्षा आपल्या जवळच्या माणसांना मनापासून दिलेला वेळ हीच खरी सणाची भेट आहे. पारंपरिक पक्वानांचा गोडवा आणि आपुलकीचा संवाद यातच आपल्या संस्कृतीचे खरे सौंदर्य दडले. त्यामुळे मंडळी, या सणासुदीच्या दिवसांमध्ये बाह्य दिखाव्यापेक्षा नात्यांचा गोडवा वाढवायला हवाय आणि आपल्या सणांची जी खरी समृद्ध संस्कृती आहे ना ती जपायला हवी आहे. मंडळी, याच अशाच टॉपिकसह भेटूयात एका म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100 5. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, कधी असं झालंय का तुमच्या सोबत की मोबाईलच्या स्क्रीन वरती एखादी छानशी वस्तू, सुंदर साडी किंवा ड्रेस दिसतो आणि आपण क्षणाचाही विचार न करता लगेच ऑर्डर नाऊ वरती क्लिक करतो. मग पार्सल येईपर्यंत रोज त्या डिलिव्हरी बॉयचा ट्रॅकिंग मेसेज बघत राहतो आणि सरते शेवटी ज्या दिवशी ते पार्सल घरी येतं आणि आपण ते उत्सुकतेने उघडतो तेव्हा काय होतं, फोटोमध्ये जो ड्रेस अगदी हिरो दिसत असतो ना, तो हातात आल्यावरती मात्र पार झिरो निघतो. रंग भलतात, कापड असं की पोतडं बरं आणि फिटिंग तर विचारूच नका. आजकालच्या या डिजिटल जगामध्ये स्क्रीनवरती दिसणारं सगळंच सोनं असतं असं नाही बरं का. ऑनलाईन शॉपिंग करताना 50% डिस्काउंटपेक्षा रेटिंग्स, कस्टमर रिव्ह्यूज आणि रिटर्न पॉलिसी पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे सखींनो, केवळ फोटोच्या चक्का चौंधला भुलून घाईघाईमध्ये पैसे खर्च करू नका. सौंदर्य आणि दर्जा हातात धरल्यावरच कळतो, स्क्रीनवरती नाही. त्यामुळं मी तरी तुम्हाला प्रिफर्ड करेल की ऑनलाईन शॉपिंगपेक्षा आपली ऑफलाईन शॉपिंग कधीही भारी. आपल्याला बार्गनिंग करता येते छानपैकी, आपल्याला लगेचच्या लगेच ती वस्तू घरी आणता येते, आपल्याला वेट करावा लागत नाही. फक्त एवढंच आहे की तुम्हाला बाजारापर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि मंडळी, बाजारात जाणं तरी काय वाईट आहे हो, बाजारात जातात आणि त्याचसोबत मस्तपैकी भेळपुरी पाणीपुरी पण खाऊन येऊ शकता. त्यामुळं माझं जर ऐकाल ना तुम्ही, तर ऑफलाईन शॉपिंग इज द बेस्ट. त्यामुळं मंडळी, या संडेला तुम्ही काय प्लॅन करताय ते मला नक्की सांगा. आणि मंडळी, अशाच युनिक गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत, तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

0: नमस्कार मित्रांनो, माझं नाव महेश कुमार पटेकर आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.
1: हॅलो गाइज, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. आपला गोष्टी तुमच्या आमचा हा शो सुरू आहे आणि मी आले पुन्हा एकदा एका आगळ्या वेगळ्या विषयासोबत तुम्हाला भेटायला. सखेनो, तुमच्या घरात कधी असं शांत शांत वातावरण असतं का? सगळेजण आपापल्या मोबाईलमध्ये गुंग, कोणी टीव्ही बघतंय तर कोणी कामाच्या विचारांमध्ये, अगदी सगळं कसं काही स्लो मोशनमध्ये चाललेलं असतं. पण अचानक एका क्षणात त्या शांततेचा भंग होतो फक्त एका हाकेनं. स्वयंपाकघरातून आईचा एकच आवाज येतो की अरे जरा इकडे या बघू, किंवा माझा चष्मा कुठे ठेवलाय. आणि काय आश्चर्य मंडळी, त्या एका आवाजासरशी घरातल्या प्रत्येकाची जी धावपळ उडते ना, ती बघण्यासारखी असते. बाबांचे पेपर वाचणं अचानक थांबतं, मुलांची गेमिंग बंद होते आणि सगळे अचानक कामाला लागतात. खरं सांगू का सखींनो, आईचा तो एक आवाज म्हणजे संपूर्ण घराचा रिमोट कंट्रोल असतो. तिचा तो अधिकार, ती काळजी आणि त्या एका हाकेमध्ये असणारा जीव, यावर तर आपलं घर चालत असतं मंडळी, आणि यावरच आपलं घर टिकून असतं. आई घराचा तो मुख्य खांब आहे जिच्या एका आवाजानं घर जिवंत होत असतं. त्यामुळं आज तुमच्या आईनं तुम्हाला कसली हाक मारली होती आणि ही तुम्हाला आठवतीये का हे मला नक्की सांगा. आणि मंडळी, एखाद्या विषयावरतून सुरू झालेल्या गप्पा किंवा एखाद्या गोष्टीवरतून आईची सुरू झालेली चिडचिड तुमच्या मोबाईलवरती येऊन कधी बंद झाली आहे का हे पण मला किस्से तुम्ही नक्की सांगा आपल्या रेडिओ नगरच्या 90111 23 90 या संपर्क क्रमांकावरती. अशाच युनिक गोष्टींसाठी, इंटरेस्टिंग गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी ऐशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या ओळीचा स्नेही वार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आज आपल्या स्नेहाने परिवारातील जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या हितचिंतकांचा वाढदिवस आहे. गेल्या अनेक वर्षापासून स्नेहालयाच्या प्रत्येक उपक्रमात आपुलकीने सहभागी होत संस्थेसोबतचं हे सुंदर नातं त्यांनी मनापासून जपलं आहे. आज वाढदिवस आहे श्रावणी गांधी, सोनाली नितीन गुगळे, त्याचबरोबर रिद्धी फुटाणे यांचा आज वाढदिवस आहे. यांना संपूर्ण स्नेहालय परिवाराकडून आणि आपल्या संपूर्ण रेडिओ टीम कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण असेच फुलत राहोत. प्रत्येक स्वप्नाला यशाची साथ मिळो. आरोग्य, समाधान आणि सुख समृद्धी सदैव तुमच्या सोबत राहो. तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य असंच कायम राहो आणि स्नेहालय सोबतचं हे प्रेमाचं नातं दिवसेंदिवस अधिक घट्ट होत राहो. संपूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नगरकरण हो, वाढदिवस म्हटलं म्हणजे सेलिब्रेशन सोबत एक सुंदर गाणं तर बनतच ना. स्नेही वार्ता या शो मध्ये यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचे सुंदर असे गीत आपण ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया श्रावणी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असे गीत.

0: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: हर दिल जो प्यार करेगा वो गा...

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे नगरकर. आताच आपण ऊर्जा बालभवन मधील विद्यार्थ्याची यशोगाथा ऐकली आहे. यानंतर आपण ऐकणार आहोत साबिया रियाजुद्दीन खान ह्या विद्यार्थिनीची यशोगाथा. आज आपण अशा एका जिद्दी तरुणीची प्रेरणादायी कहाणी ऐकणार आहोत जिने संकटावर मात करत शिक्षण आणि स्वावलंबनाचा सुंदर प्रवास घडवला आहे. ही आहे कोठला येथील स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवन ची लाभार्थी साबिया रियाजुद्दीन खान. वय आहे अवघे 18 वर्ष आणि सध्या ती BSc द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. 2023 मध्ये साबियाच्या वडिलांचं निधन झालं आणि संपूर्ण कुटुंबावर मोठं आर्थिक संकट कोसळलं. आई झाडू बनवून संसार चालवते तर मोठा भाऊ सायकल वरून झाडू विकून आईला हातभार लावतो. अशा कठीण परिस्थितीत साबियाचे शिक्षण थांबवण्याची वेळ आली होती. मात्र स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवनने तिच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला. कुटुंबाच्या सर्वेक्षणानंतर भाटेवाडा फाउंडेशनच्या माध्यमातून तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळाली आणि तिचं शिक्षण अखंड सुरू राहिलं. याच काळात बालभवनने तिच्यातील मेहंदीची आवड ओळखली. उम्मेद प्रोजेक्ट अंतर्गत तिला व्यावसायिक मेहंदीचे प्रशिक्षण देण्यात आलं. प्रशिक्षणानंतर स्वतःचे मेहंदी क्लासेस सुरू करण्यासाठी, ऑर्डर स्वीकारण्यासाठी आणि छोटासा व्यवसाय उभारण्यासाठी तिला आवश्यक मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्यात आलं. त्याचबरोबर तिच्या आईलाही एकल महिला उपक्रमांतर्गत सातत्याने सहकार्य मिळाले. आज साबिया शिक्षणासोबतच मेहंदीचे क्लासेस घेत आहे, विविध कार्यक्रमासाठी मेहंदीचे ऑर्डर स्वीकारते आणि स्वतःच्या मेहनतीने उत्पन्न मिळवते आणि या उत्पन्नातून ती स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवत आहे. शिवाय आईलाही घर खर्चासाठी हातभार लावते. नगरकर, योग्य वेळी मिळालेला साथ, शिक्षणाची संधी आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कसे बदलू शकते याचे साबिया हे प्रेरणादायी उदाहरण आहे. आज ती आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभी आहे आणि अनेक मुलींसाठी आशेचा, जिद्दीचा आणि स्वावलंबनाचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. तर मंडळी, ही होती साबियाची यशोगाथा. यानंतर इथे वेळ झालेली आहे
1: नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. परंतु आज आपण आपल्या स्नेहवार्ता या शो मध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. तर नगरकर, आजचा दिवस थोडासा खास आहे. स्नेहवार्ता या शो मध्ये आपल्या हितचिंतकांचे बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. वाढदिवस म्हणजे फक्त केक कापणं, टाळ्या वाजवणं आणि शुभेच्छा देणं नाही, तर आपल्या माणसासाठी मनापासून 2 शब्द बोलण्याचा एक सुंदर बहाणा. आणि म्हणूनच आजचा हा छोटासा सेलिब्रेशनचा क्षण थोड्या गप्पा, थोडं हसू आणि भरभरून साऱ्या शुभेच्छांसोबत. चला तर मग आज आपण स्नेहवार्ता या शो मध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. वाढदिवस आहे सोनाली नितीन गुगळे यांचा. ह्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी स्नेहाचं आणि आपुलकीचं नातं जपून आहेत. सोनाली ताई, तुमच्या आयुष्यात असेच आनंदाचे क्षण वारंवार येत राहोत. चेहऱ्यावरचं हे हसू कायम राहो आणि पुढचं वर्ष आणखीन सुंदर जावो हीच मनापासून शुभेच्छा. संपूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुमच्या वाढदिवसानिमित्त ऐकूया आपण तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत, जब कोई बात बिघड जाए, जब कोई मुश्किल बढ जाए. ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आपल्या सर्वांना माहिती आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिलनगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. स्नेहालय संचलित स्नेह ज्ञानदीप प्रकल्पांतर्गत मनपा प्राथमिक शाळा गांधीनगर बोलेगाव हा उपक्रम राबवला जात आहे. याच मनपा शाळेमध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून डेंग्यू, हिवताप व चिकनगुनिया या आजारांविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महानगरपालिका आयुक्त माननीय श्री यशवंत ढांगे सर, नगरसेविका आशाताई कातोरे मॅडम, नगरसेवक कुमारभाऊ वाकळे सर, सुनील भिंगार दिवे सर तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. नगरकर, कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वच्छता गीत, डेंग्यू जनजागृती विषयांवरील नाटक तसेच जंक फूड्स व हेल्दी फूड्स या विषयांवर आधारित नृत्य सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाला उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कौतुक केलं. तसेच शाळेमध्ये डेंग्यू जनजागृती सप्ताह राबवण्यात आला. या सप्ताहादरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध जनजागृतीपर स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना डेंग्यू, हिवताप व चिकनगुनिया हे आजार कशामुळे होतात, त्यांचा प्रसार कसा होतो आणि या आजारांपासून बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचून न देणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे आणि आरोग्याविषयी योग्य सवयी अंगीकारणे याबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, स्वच्छता आणि आजारापासून बचाव याबाबत जनजागरूकता निर्माण झाली. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी बोलेगाव परिसराला भेट देऊन परिसराची पाहणी केली. तर नगरकर, आताच आपण ऐकलं आहे मनपा प्राथमिक शाळा गांधीनगर बोलेगाव अहिलनगर येथे कशा प्रकारे डेंग्यू, हिवताप व चिकनगुनिया या आजारांविषयी जनजागृती कार्यक्रम पार पडला हे आपण ऐकले आहे. यानंतर
2: तर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. परंतु आपण आपल्या स्नेहवार्ता या शो मध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. मंडळी, वाढदिवस म्हटलं की आठवणी येतात, हसू येतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या माणसाला मनापासून शुभेच्छा देण्याची एक सुंदर संधी मिळते. म्हणूनच आजचा हा छोटासा सेलिब्रेशनचा क्षण खास करण्यासाठी केक आहे, आनंद आहे आणि त्याहून महत्वाचं म्हणजे मनापासून दिलेल्या शुभेच्छा आहेत. तर आज वाढदिवस आहे रिद्वी फुटाणे यांचा. ह्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी स्नेहाचं आणि आपुलकीचं नातं जपून आहेत. रिद्वीताई, तुमच्या आयुष्यात आनंदाचे असे क्षण सुंदर येत राहोत. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू असंच कायम राहो आणि येणारं प्रत्येक वर्ष तुमच्यासाठी काहीतरी नवीन सुंदर आणि आनंद घेऊन यावं. रिद्वीताई, तुम्हाला संपूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नगरकर, वाढदिवस म्हटलं म्हणजे आपल्या आवडीचं काहीतरी झालंच पाहिजे जेणेकरून त्यातून आपल्याला आनंद मिळेल. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आवडणारं सुंदर गाणं तर बनतच ना. चला तर मग ऐकूया आपण रिद्वीताई यांच्या आवडीचं सुंदर असं गीत गजानना श्री गणराया. हे सुंदर असं गीत फक्त रेडिओ नगर 90. 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. तर मंडई, सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. ही संस्था चालवण्यासाठी खर तर खूप जणांचे हातभार लागलेले आहेत. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी उडान हा एक प्रकल्प आहे. उडान हा प्रकल्प कशा प्रकारे कार्य करत आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला सांगत आहेत उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम सर. तर आपण ऐकूया.
1: नमस्कार नगरकर, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. मी प्रवीण कदम, मी स्नेहालय संस्थेच्या उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक म्हणून मी काम पाहतोय. मी आपल्याला एक आव्हान करतोय, ह्या आव्हान आपण स्वीकारून त्या आव्हानाच्या चळवळीमध्ये सहभागी व्हावं, उडान चळवळीत सहभागी व्हावं आणि पुढाकार घ्यावा बालविवाह मुक्त समाज घडवण्यासाठी. बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा निर्धार तुम्ही केला का? मुलीच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचा हातभार लागावा असे तुम्हाला वाटते का? तर मग उडान चळवळीत सहभागी व्हा. उडान प्रकल्प तुमच्या समोर आणत आहे एक अद्भुतपूर्व संधी, जिथे तुम्ही मुलीच्या स्वप्नांना नवे उडान देऊ शकता. कसे सहभागी व्हाल? आपल्या गावात, आपल्या शाळेत, आपल्या समाजात बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घ्या. तुमच्या शिक्षणाचा पाठिंबा, मुलींच्या शिक्षणाचा पाठिंबा द्या. त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरणा द्या. बालविवाह मुक्त शाळा व गाव अभियानात सहभागी व्हा. अधिक माहितीसाठी संपर्क करा उडान प्रकल्प स्नेहालय, चित्रा टॉकीज समोर, गांधी मैदान, अहिल्यानगर. आमचा हेल्पलाइन नंबर आहे 90110-64-95. पुन्हा एकदा 90110-64-95. या हेल्पलाइनला फोन करून आपण या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकतात. आपल्या नाव नोंदवा आणि या चळवळीत सहभागी होऊन उडान चळवळ एक नव्या भविष्याचा वसा आपण उचलूया आणि बालविवाह मुक्त अहिल्यानगर जिल्हा करूया. आपण आपल्या गावामध्ये बालविवाह मुक्ती अभियान आपण राबवू शकता तो कशा प्रकारे? तर आपण आपल्या गावामधील मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा. ज्या शाळा बाह्य मुली आहेत, ज्या शिक्षणाचा प्रवाह नाहीयेत, त्या दुर्लक्षित आहेत, अशा मुलींना मदत करून त्यांना शिक्षणाचा रस निर्माण करून त्यांना शिक्षणाचा प्रवाह आणू शकतात. त्याचबरोबर आपण जे लग्न लावणारे व्यावसायिक घटक आहेत, जसे की पुरोहित असेल, मौलवी असेल, विवाह आयोजक असेल, केटरिंगचे जे काही सेवा पुरवणारे असेल, फोटोग्राफर्स असेल, हॉलचे मालक असेल, मंगल कार्यालयाचे मालक असेल, ज्वेलर्स असेल, पोशाख विक्रेते असेल आणि गाडी वगैरे भाडे देणारे इतर संबंधित व्यवसायिकांना थेट आपण भेटू शकतात आणि त्यांना त्याचप्रमाणे जबाबदारी सांगू शकतात की आपण कोणत्याही प्रकारची लग्नाची सुपारी घेण्यापूर्वी त्या मुलीचा वयाचा दाखला चेक करावा. म्हणजे याचा अर्थ असा काही नाही, आधार कार्ड चेक करणे हा ओळखीचा पुरावा आहे. आधार कार्ड न घेता तिचा जन्माचा पुरावा घ्यावा. त्यासाठी आपण तिच्या शाळा सोडल्याचा दाखला किंवा सर्टिफिकेट्स, जे बोनाफाइड सर्टिफिकेट आपण म्हणतो, ते स्वीकारू शकतात किंवा महत्वाचा म्हणजे जन्मचा दाखला हा स्वीकारू शकतात आणि ते पाहणी केल्यानंतरच आपण तिची लग्नाची सुपारी घ्यावी. नाहीतर आपण जर अशा प्रकारची प्रोसेस नाही केली तर आपल्यावर सुद्धा नकळत गुन्हा दाखल होऊ शकतात. या गुन्ह्यामध्ये जर आपण अडकलात तर आपण कायद्याचं उल्लंघन केलं तर याच्यासाठी 2 वर्षाचा कारावास आणि 1,00,000 रुपये दंड यासारखी कठोर शिक्षा आपल्याला होऊ शकते आणि एका ना पाप जीव आपण धोक्यात टाकू शकतात. जर आपल्याला अशा मुलींचे जीवन वाचवायचं असेल, आपल्या भारताचे स्वप्न साकार करायचं असेल, तर आपल्या समाजातून बालविवाह मुक्त करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ शकतात. तसेच आपल्याला हे पण आव्हान करण्यात येतंय की आपण आपल्या गावात बाल संरक्षण संदर्भात एक पुढाकार घ्यावा. की आपल्या गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समिती आहे का? गावाची जर ग्राम बाल संरक्षण समिती जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर आपल्याला ग्रामपंचायतीला भेट देणं आवश्यक आहे. ते भेट दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी ग्राम सेवक असतात, तिथे सरपंच असतात, त्यांना जर आपण विचारणा केली की गावात ग्राम बाल संरक्षण समिती आहे का, त्याचे सदस्य अध्यक्ष कोण असतात याबाबत जर विचारणा केली तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते. सरपंच हे अध्यक्ष असतात, अंगणवाडी सेविका हे सचिव असतात आणि शिक्षक आणि इतर सर्व जे काही सदस्य असतात ते सगळे सदस्य वर्ग असतात. अशा सर्वांची समिती गावात जर असेल तर आपलं गाव बाल संरक्षण समितीच्या दृष्टिकोनातून गावातले सगळे बालक हे सुरक्षित होऊ शकतात. नसेल तर बालकांच्या जीविताला, त्याच्या काळजी आणि संरक्षणाला धोका निर्माण होऊ शकतात. तर आपण गावात बाल संरक्षण समिती स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर आपण थेट कायदेशीर हस्तक्षेप सुद्धा करू शकतात. यामध्ये आपण काय करू शकतात, काही पडद्यामागे राहून सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करू शकतात. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे, जर कोणत्याही ठिकाणी अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत आहे किंवा अशा प्रकारची शंका आहे तर अशा वेळेस ताबडतोब तुम्ही उडान हेल्पलाईनच्या नंबरवर फोन करू शकतात. उडान हेल्पलाईन नंबर आहे 90110-64-95. पुन्हा एकदा 90110-64-95 यावर तुम्ही संपर्क साधावा. आपण जर संपर्क साधला तर आपली ओळख ही कोणालाही सांगितली जाणार नाही, हिची गोपनीयता पाळली जाईल आणि त्याचप्रमाणे आपण फक्त माहिती देण्याचं काम करा. आम्ही बाकीचं सर्व त्या बालविवाह रोखून त्या मुलीची सुटका आणि तिचं पुनर्वसन करण्यासाठीचा उडान प्रकल्प पुढाकार घेणार आहे. तसेच आपल्याला असं वाटतंय की ह्या ठिकाणी लग्न झालेलं आहे मुलीचं आणि तिला सासरचा त्रास आहे, अशा वेळी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी त्या मुलीला सुटका करण्यासाठी तुम्ही आमचा हेल्पलाईनला फोन करू शकतात आणि त्याप्रमाणे सुद्धा माहिती देऊ शकतात. त्या माध्यमातून सुद्धा उडान प्रकल्प त्या मुलीची सुटका करून तिचे पुनर्वसन करू शकतात. तर आपल्याला सांगायचं एवढंच आहे, अनेकांच्या पालकांच्या मनात भीती असते की आमची मुलीच्या संदर्भात सुरक्षेची भीती असते, त्याचबरोबर अनेक प्रकारच्या समाजात काय विचारणा करेल ह्या सगळ्या गोष्टीचा असेल, इज्जतीचा प्रश्न असतो. पण यापेक्षा सुद्धा विचार जर केला की आपण एका लहान मुलीचं लग्न करतोय, पण या लहान मुलीचं लग्न केल्यानंतर ते आयुष्यात भर लग्न टिकेल का? कारण जर एक मंजर ऐकायचं असेल, लग्न करणं हे सोपं आहे पण हे आयुष्यभर टिकवणं हे सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे. तर ह्या 16-17 वर्ष 13 वर्ष मुलीला ही अवघड गोष्ट कधी जमणार नाहीये. तर त्या लग्न न टिकता ते आपलं आयुष्यभर ती मुलगी आपल्या घरीच नांदण्यासाठी परत पुन्हा पालकांच्या ठिकाणी येऊ शकते. तर आपण ह्या सगळ्या गोष्टीला टाळावं आणि हजार जे काही एक समस्या सोडवण्यासाठी हजार समस्यांना आपण निमंत्रण देतो ते देऊ नये आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढाकार घेऊन आपला गाव बालविवाहमुक्त करूया, आपली शाळा बालविवाहमुक्त करूया, आपला परिसर, आपला वस्ती, आपल्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारचा मुलीचा बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊया आणि उडान प्रकल्पाला माहिती देऊन आम्ही एक भारताचं सुजल नागरिक बनण्यासाठीचा पुढाकार घेऊया. त्याचबरोबर आपल्या गावातील शाळांना सुद्धा आव्हान करण्यात येते की आज आपण पाहतोय की अनेक प्रकारच्या मुली शिक्षण घेतायत, घरी राहतायत, पण अनेक वेळा शाळेनुसार कधी कधी काही कारण असतं येत नाही मुली. आणि या सगळ्या शाळा बाह्य किंवा शाळेच्या अंतर्गत ज्या काही मुली शाळा बाह्य असतात, तसेच आपल्याला एक आव्हान करण्यात येते की आपल्याला जर असं वाटतंय की शाळेमध्ये गावामध्ये तालुक्याच्या ठिकाणी त्याचबरोबर वस्तीवर आणि कुटुंबात याची जनजागृती किंवा आपल्याला याची जाणीव जागृती किंवा माहिती घ्यायची असेल तर आपण उडान हेल्पलाईनला माहिती देऊ शकतात. आम्ही त्या ठिकाणी गावात शाळेत येऊन त्याची जनजागृती करूया. त्या गोष्टीचा किंवा बालविवाह प्रतिबंधक कायदा असेल, बालविवाहामुळे कोणत्या प्रकारचे दुष्परिणाम होतात आणि त्यामुळे कोणत्या प्रकारच्या परिस्थिती आणि अडचणी निर्माण होतात, या सगळ्या गोष्टीचं गांभीर्यता आम्ही त्या ठिकाणी आपल्याला जनजागृतीतून पटवून देऊ आणि त्यामुळे आपल्याकडून जे होणारा अनर्थ आहे तो टळू शकतो. तर यासाठी आपण जर आपल्या गावात जनजागृती कार्यक्रम घ्यायचा असेल तर आपण उडान हेल्पलाईनला आपण माहिती देऊ शकतात. तसेच शाळेमध्ये सुद्धा आव्हान करण्यात येते की अनेक प्रकारे 10-15 दिवस मुलगी ही गैरहजर असते आणि अशा वेळी आपण कधीही तिची चौकशी करत नाही. तर अशा वेळी आपल्याला सुद्धा लक्षात येतं की अशा जर मुली जर तुम्हाला लक्षात येत आहे तर अशा मुलींची जर आम्हाला माहिती जर पोहोचवली उडान हेल्पलाईनला तर त्यांच्या गृहभेटी करून त्यांच्या अडचणी समजून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणल्या जाईल. कारण ज्या शाळा बाह्य असतात, ज्या शिक्षणात रस नसतात, ज्या मुलींना शिक्षणामध्ये कधीच आवड नसते, ती सातत्यपूर्वक घरच्या आर्थिक अडचणीमुळे ते येऊ शकत नाही आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्या मुलींचे बालविवाह होण्याची शक्यता टाळता येत नाही. अशा कारणासाठी आपण अतिदक्षता किंवा पूर्वदक्षता घेणं लय गरजेचं आहे. यासाठी जर आपण शाळेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या मुलींची यादी आमच्या उडान हेल्पलाईनला जर प्राप्त झाली तर तुम्ही 100% त्या मुलींचा पुन्हा शिक्षणाचा प्रवाह आणण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल आणि हे फक्त उडानची फक्त मदत असणार आहे पण मूळ कर्तव्य किंवा मूळ कार्य हे आपलंच शाळेचं असणार आहे. तर यासाठी आपण एक सखी सावित्री समिती आपण स्थापन केलेली आहे आणि या सखी सावित्री समितीच्या माध्यमातून ज्या मुलींचे बालविवाह होण्याची शक्यता असते, ज्या शाळा बाह्य मुली असते, ज्या असुरक्षित घटकातील किंवा वातावरणातून त्या मुली बिलॉंग करत असेल आपल्या शाळेसाठी, तर अशा सगळ्या मुलींसाठी ही सखी सावित्री समिती कार्यरत आहे. त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या प्रकारची जनजागृती घेण्यासाठी सखी सावित्री समिती ही कधीही पुढाकार घेत असते. तर अशा सखी सावित्री समितीच्या माध्यमातून आपल्या शाळेमध्ये सुद्धा उडान प्रकल्पाचे कार्यक्रम घ्यावे. तर आपण ह्या आव्हान करण्यात येते की आपण उडान हेल्पलाईनला अशा सर्व प्रकारची माहिती आपण द्यावी यासाठी नम्र विनंती.
0: श्रोते हो, आत्ताच आपण प्रवीण कदम सर यांनी सांगितलेली संपूर्ण उडान प्रकल्पाची माहिती आपण ऐकली आहे. तर मंडळी, इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचे किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवे असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ॲडमिशनसाठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुपसाठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्रकक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊया. नगरकर दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम. आपल्या सोबत असणार आहेत आज यादी, त्याचबरोबर सायंकाळी 4 वाजता आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये शायरी, फॅशन टिप्स, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेटचा रंगतदार संगम आपण ऐकणार आहोत. आणि हे सगळं घेऊन येणार आहे आर जे कोमल. त्याचबरोबर सायंकाळी 7 वाजता नगर डायरी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. रात्री 8 वाजता हिंदी गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर रात्री 8:30 आकाशवाणी मुंबई केंद्रावरील राष्ट्रीय बातमीपत्र ऐकणार आहोत. रात्री 9 वाजता स्वर संजीवनी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. तर नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते मित्र हो नमस्कार। थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। श्रोते मित्र हो, आज आहे 5 ऑक्टोबर। 5 ऑक्टोबर हा दिन जागतिक शिक्षक दिन म्हणजे वर्ल्ड टीचर्स डे म्हणून जगभरात साजरा केला जातो। जगातल्या शिक्षकांच्या योगदान आणि त्यांचे महत्त्व तसंच समाजाच्या उभारणीतील त्यांची भूमिका अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। 5 ऑक्टोबर 1966 रोजी पॅरिसमध्ये युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजे ILO यांच्या संयुक्त विद्यमानं शिक्षकांच्या स्थितीवर एक विशेष आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेत शिक्षकांचे अधिकार, त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांचे प्रशिक्षण आणि रोजगाराच्या अटींविषयी काही महत्त्वपूर्ण शिफारसी स्वीकारण्यात आल्या। या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून 5 ऑक्टोबर 1994 रोजी युनेस्कोने पहिल्यांदा जागतिक शिक्षक दिन साजरा केला। तेव्हापासून दरवर्षी जगभरात हा दिवस उत्साहानं साजरा केला जातो। भारतातील शिक्षक दिन आणि जागतिक शिक्षक दिन यामध्ये फरक आहे। भारतात आपण 5 सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करतो, तर 5 ऑक्टोबर रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक शिक्षक दिन साजरा केला जातो। दोन्ही दिवसांचा मूळ उद्देश शिक्षकांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे हाच आहे। जागतिक शिक्षक दिनाचं महत्त्व काय आहे? तर शिक्षकांचा सन्मान। हा दिवस शिक्षकांच्या अथांग प्रयत्नांची आणि निस्वार्थ सेवेची दखल घेण्यासाठी साजरा केला जातो। दुसरं आहे शैक्षणिक आव्हानांवर चर्चा। जगातील शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्या जसे की अपुरे वेतन, संसाधनांची कमतरता आणि योग्य प्रशिक्षणाचा अभाव यावर जागतिक पातळीवर चर्चा केली जाते। शिक्षण क्षेत्रातील सुधारणा। गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांची गुणवत्ता आणि त्यांच्या सुविधा सुधारणे किती गरजेचं आहे यावर विविध धोरणे आखली जातात। आधुनिक समाजात शिक्षकांची भूमिका काय आहे? तर आजच्या डिजिटल आणि आधुनिक युगात शिक्षकाची भूमिका केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही। शिक्षक हे विद्यार्थ्यांना योग्य अयोग्य यातील फरक शिकवतात, त्यांच्यात नैतिक मूल्य रुजवतात आणि त्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक. मार्गदर्शक आणि विचारवंत शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नव्हे तर आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतात. सामाजिक बदल शिक्षणाद्वारे समाजातील अंधश्रद्धा, भेदभाव आणि दारिद्र्य नष्ट करण्याचे काम शिक्षक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या करत असतात. तंत्रज्ञानाची जोड आजच्या काळात शिक्षक स्वतःला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून घेऊन विद्यार्थ्यांना ई लर्निंग, डिजिटल साक्षरता आणि नाविन्यपूर्ण पद्धतीनं शिकवत आहेत. शिक्षकांसमोरील वर्तमान आव्हानं कोणकोणती आहेत? तर जागतिक स्तरावर आजही अनेक देशांमध्ये शिक्षकांची मोठी टंचाई आहे. ग्रामीण व दुर्गम भागात पायाभूत सुविधांचा अभाव, अपुरे मानधन आणि ताणतणाव यामुळे शिक्षकांना काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. युनेस्को दरवर्षी या दिनानिमित्त एक विशेष थीम म्हणजे एक मध्यवर्ती कल्पना जाहीर करते, ज्याद्वारे या समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जाते. श्रोते मित्र हो, या वर्षीची थीम आहे शिक्षकांसोबत उभे राहणे, व्यवसायाचे संरक्षण करणे, त्याचा दर्जा उंचावणे आणि आपले भविष्य घडवणे. शिक्षक हे राष्ट्राचे खरे शिल्पकार असतात. ते केवळ एका पिढीला घडवत नाहीत तर संपूर्ण देशाचे आणि जगाचे भविष्य निर्माण करतात. जागतिक शिक्षक दिन हा केवळ शिक्षकांचा आभार मानण्याचा दिवस नसून त्यांना समाजात योग्य सन्मान, सुरक्षितता आणि उत्तम कार्य मिळवून देण्याच्या संकल्पाचा दिवस आहे. शिक्षकांच्या या अमूल्य योगदानाला सलाम करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तेव्हा आपणही जागतिक शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपल्याला शिकवलेल्या सर्व शिक्षकांना विनम्र अभिवादन करूया आणि त्यांचे खूप खूप आभार मानूया. आणि मित्र हो, यावर्षीचा हा जागतिक शिक्षक दिन युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटना म्हणजे ILO यांच्या 1966 शिफारशींचा 60 वर्धापन दिन म्हणून साजरा केला जात आहे. हे विशेष यावर्षी मुख्य जागतिक कार्यक्रम युनेस्कोच्या पॅरिस म्हणजे फ्रान्समध्ये मुख्यालयात आयोजित केला जात आहे. आता आपण घेऊ

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: आपस में जंग, हाँ आपस में जंग, हाँ आपस में जंग, जय घुमा के।
1: म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत आहे। श्रोते मित्र हो, संगीतकार शंकर जयकिशन हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगात आपल्या अप्रतिम संगीतानं रसिकांना भुरळ घालणारी आणि भारतीय चित्रपट संगीतात क्रांती घडवून आणणारी अजरामर संगीतकार जोडी म्हणजे शंकर जयकिशन। या जोडीतील मुख्य संगीतकार कुशल तबलावादक आणि संगीतातील तांत्रिक ज्ञान व शिस्तीचे प्रतीक म्हणजे शंकर, शंकर सिंग रघुवंशी। जयकिशन यांच्यासोबत त्यांनी भारतीय संगीतसृष्टीला अनेक दशकं आपल्या तालावर नाचवले। श्रोते मित्र हो, शंकर सिंग रघुवंशी यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1922 रोजी पंजाबमधील अटॉक इथं एका तेलुगू भाषिक कुटुंबात झालंय। त्यांचे बालपण आणि संगीताचे प्राथमिक शिक्षण हैदराबाद आणि नंतर राजस्थानमध्ये झाले। बालपणापासूनच शंकर यांना संगीताची तीव्र आवड होती, विशेषतः तालाचे ज्ञान आणि लयीची आणि पकड त्यांच्यात निसर्गदत्त होती। त्यांनी प्रसिद्ध उस्ताद बाबा नासिर खान यांच्याकडून तबला वादनाचे रीतसर शास्त्रीय शिक्षण घेतलं, तसंच शास्त्रीय संगीताचे आणि नृत्याचे ज्ञान संपादन करण्यासाठी त्यांनी कथ्थक आणि भरतनाट्यम यासारख्या भारतीय नृत्यशैलींचा सखोल अभ्यास केला। नृत्यातील तालाची शिस्त आणि गती यामुळं त्यांच्या संगीतातील लय अधिक मजबूत झाली। मुंबईत आगमन आणि पृथ्वी थिएटर याविषयी। संगीतात नाव कमावण्याच्या ध्येयानं शंकर मुंबईत आले। मुंबईत आल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक संघर्षांचा सामना केला। त्यांनी काही काळ पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरमध्ये तबलावादक आणि संगीत विभागात काम करण्यास सुरुवात केली। पृथ्वी थिएटर हे केवळ नाटकांचे केंद्र नव्हते तर अनेक कलाकारांची प्रयोगशाळा होती। इथंच शंकर यांची भेट जयकिशन दयाभाई पांचाळ म्हणजे जयकिशन यांच्याशी झाली। जयकिशन हे देखील हरहुन्नरी कलाकार आणि हार्मोनियम वादक होते। दोघेही एकमेकांच्या संगीतानं प्रभावित झाले। पृथ्वी थिएटरमध्ये काम करत असतानाच त्यांची राज कपूर यांच्याशी घट्ट मैत्री झाली। ही मैत्री पुढं भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास बदलणारी ठरली। 1948 राज कपूर यांनी आग या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं, ज्याचे संगीत राम गांगुली यांनी दिले होते। परंतु 1949 आलेल्या बरसात या चित्रपटासाठी राज कपूर यांनी अवघ्या 27 शंकर आणि 24 जयकिशन यांना संगीत दिग्दर्शक म्हणून संधी दिली। बरसात चित्रपटाचं संगीत रिलीज होताच संपूर्ण देशात संगीताची अक्षरशः बरसात झाली। बरसात में तुमसे मिले हम, ओ सजन तुमसे मिले हम, बरसात में आणि हवा में उडता जाए मेरा लाल दुपट्टा मलमल का, ओ मेरा लाल दुपट्टा मलमल का, हो जी जिया बेकरार है छाई बहार है, आजा मेरे बाल मां तोरा इंतजार है, छोड़ गए बालम हाय अकेला छोड़ गए। अशा सर्व गाण्यांनी लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडीत काढले। बरसातच्या संगीतामुळं चित्रपटसृष्टीत शंकर जयकिशन या नावाचा डंका वाजला आणि एका सुवर्णयुगाची सुरुवात झाली। शंकर यांच्या संगीताची वैशिष्ट्य आणि कार्यशैली याविषयी आता आपण ऐकूया। शंकर जयकिशन या जोडीमध्ये दोघांची वेगळी आणि एकमेकांना पूरक अशी कार्यशैली होती। शंकर यांच्या संगीतात काही वैशिष्ट्य होती, ती अशी होती, लय आणि तालावरील पकड, रिदम आणि पर्क्युशन। शंकर हे स्वतः निष्णात तबलावादक असल्यामुळं त्यांच्या गाण्यांमधील तालाची रचना अत्यंत क्लिष्ट पण ऐकायला अत्यंत रंजक असे। ढोलक, तबला, कांगो, बॉंगो यासारख्या वाद्यांचा त्यांनी उत्कृष्ट वापर केला। दुसरं आहे शास्त्रीय

तरी नक्कीच असायचं. उदाहरणार्थ, दिल अपना और प्रीत पराई, किसने ऐसी रीत बनाई, असे ते भैरवी रागातले गीत होते. दुसरा आहे

0: Dim tana na dirda tanu tana dere na dim tana na dirda tanu tana dere na dim tana na dirda tanu tana dere na dim tana na dirda tanu
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.
3: वेलकम बॅक. त्यानंतर आहे भव्य ऑर्केस्ट्रा. भारतीय संगीतात प्रथमच 50 ते 100 वादकांचा भव्य ऑर्केस्ट्रा वापरण्याचं श्रेय शंकर यांना जातं. व्हायोलिनचा मेळा आणि त्याचा गाण्यातील पार्श्वसंगीतात केलेला वापर शंकर यांच्या कल्पकतेचा नमुना होता. कठोर शिस्त. शंकर हे कामाच्या बाबतीत अतिशय शिस्तप्रिय आणि कठोर मानले जात असत. रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये प्रत्येक वादकाकडून अचूक काम करून घेणं ही त्यांची खासियत होती. राज कपूर आणि आर के फिल्म्सचा कणा. राज कपूर, शंकर जयकिशन, गीतकार शैलेंद्र आणि हसरत जयपुरी तसंच गायक मुकेश आणि लता मंगेशकर ही आर के म्युझिक टीम म्हणून प्रसिद्ध होती. या टीमचा मुख्य आधारस्तंभ होता शंकर. आवारा 1951 साली प्रदर्शित या चित्रपटातील आवारा हूं हे गाणं केवळ भारतातच नव्हे तर रशिया, चीन आणि मध्य पूर्वेतही प्रचंड लोकप्रिय झालं. 1955 साली प्रदर्शित श्री 420 या चित्रपटातलं प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल. त्याच्यानंतर मेरा जूता है जापानी ये पतलून इंग्लिशतानी सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी. या गाण्यांनी तर इतिहास घडवला. त्यानंतर 1964 साली संगम आणि 1970 साली मेरा नाम जोकर या चित्रपटांमधील संगीत आजही मैलाचा दगड मानलं जातं. वैविध्यपूर्ण संगीत आणि प्रसिद्ध गाणी. शंकर यांनी केवळ रोमॅन्टिक किंवा शास्त्रीयच नाही तर लोकसंगीत, भांगडा, वेस्टर्न आणि शास्त्रीय नृत्यांवर आधारित गाण्यांनाही अप्रतिम असं संगीत दिले. शास्त्रीय आणि कठीण रचना. लागा चुनरी मेदाग हे दिल ही तो है या चित्रपटातलं मन्नाडे यांनी गायलेलं गाणं संगीतातील अत्यंत कठीण रचना मानली जाते. कारण त्याचा शेवट जर तुम्ही ऐकला तर खूपच जबरदस्त असा आहे. सीमा या चित्रपटातलं तू प्यार का सागर है तू प्यार का सागर है हे भक्तिगीत आहे. त्यानंतर उत्साह यांनी वेस्टर्न धून इनामी नाडिका इनामी नाडिका. त्यानंतर भाऊक आणि गंभीर गाणी होती. मेरा नाम जोकर चित्रपटातलं जाने कहा गए वो दिन हे गाणं तर खूपच भावूक करून टाकतं प्रत्येक प्रेक्षकाला. तर असे वेगवेगळ्या शैलीतले गीतं देणारे शंकर. जयकिशन यांचं निधन आणि शंकर यांचा संघर्ष. 1971 जयकिशन यांचे यकृत विकारानं अवघ्या 46व्या वर्षी अकाली निधन झालं. हा शंकर यांच्यासाठी अत्यंत मोठा धक्का होता. जयकिशन यांच्या जाण्यानं शंकर जयकिशन या जोडीचा एक मुख्य स्तंभ ढासळला. जयकिशन यांच्या निधनानंतरही शंकर यांनी शंकर जयकिशन याच नावानं संगीत देणं सुरू ठेवलं. कारण जयकिशन यांच्याशी असलेलं प्रेम आणि आदर त्यांनी शेवटपर्यंत जपला. परंतु 1970च्या दशकात चित्रपटसृष्टीचा ट्रेंड बदलला. ॲक्शन चित्रपटांचं युग आलं आणि आर डी बर्मन म्हणजे पंचमदा आणि कल्याणजी आनंदजी यासारख्या नव्या संगीतकारांची लाट आली. तरीही शंकर यांनी संन्यासी म्हणजे 1975 साली प्रदर्शित चित्रपट संन्यासी, 1974 साली प्रदर्शित चित्रपट रेशम की डोर यासारख्या चित्रपटातून सुपरहिट संगीत देऊन आपलं अस्तित्व सिद्ध केलं. ऐकूया शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं आणखी एक गीत.

0: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.
1: वेलकम बॅक. आता आपण पुरस्कार आणि सन्मान कोणकोणते मिळाले याविषयी माहिती ऐकूया. शंकर जयकिशन या जोडीनं आपल्या कारकिर्दीत अभूतपूर्व यश संपादन तर केलंच, शिवाय त्यांना एकूण 9 वेळा सर्वोत्तम संगीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. बरसात, चोरी चोरी, अनाडी, दिल अपनावर प्रीत पराई, प्रोफेसर, सूरज, ब्रह्मचारी, पहचान आणि मेरा नाम जोकर यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. भारत सरकारनं 1968 शंकर जयकिशन यांना पद्मश्री या नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं. आता आपण ऐकूया शेवटचा काळ आणि त्यांचा वारसा याविषयी. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात शंकर थोडे एकाकी पडले होते. संगीतातील बदलत्या प्रवाहामुळं त्यांना नंतरच्या काळात पुरेसं काम मिळालं नाही, तरीही त्यांनी संगीताशी असलेली आपली निष्ठा कधीही सोडली नाही. 26 एप्रिल 1987 मुंबईत या महान संगीतकाराचं निधन झालं. शंकर हे केवळ संगीतकार नव्हते, तर ते भारतीय चित्रपट संगीताचे एक प्रयोगशील शिल्पकार होते. ऑर्केस्ट्राची भव्यता, तालाची अचूकता आणि राग संगीताचा सुवर्णमध्य साधत त्यांनी संगीताला एक नवी दिशा दिली. जयकिशन यांच्या साथीनं त्यांनी निर्माण केलेलं संगीत आजही काळाच्या पलीकडे जाऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मित्रो, शंकर जयकिशन या प्रसिद्ध संगीतकाराच्या जोडीतील शंकर यांच्याविषयी माहिती आपण ऐकलेली आहेच, पण आता त्यांचे दुसरे सहकारी जे आहेत त्यांच्याविषयी पण आपण माहिती ऐकूया. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात आपल्या मधुर आणि अविस्मरणीय संगीतानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या संगीतकारांमध्ये जयकिशन दयाबाई पांचाळ यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं. शंकरसिंग रघुवंशी आणि जयकिशन दयाबाई पांचाळ ही शंकर जयकिशन जोडी हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासातली अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावशाली संगीतकार जोड्यांपैकी एक ठरली. जयकिशन यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1929 गुजरातमधील बनसदा या ठिकाणी झाला. त्यांचं पूर्ण नाव जयकिशन दयाबाई पांचाळ. लहानपणापासूनच त्यांना संगीताची विशेष आवड होती. त्यांना हार्मोनियम वादनाचं उत्तम ज्ञान होतं. त्यांनी संगीत विशारद वाडीलालजी प्रेमशंकर नायक आणि पुढं मुंबईत विनायक तांबे यांच्याकडून संगीताचं शिक्षण घेतलं आणि संगीत क्षेत्रात मोठं नाव कमावण्याच्या ध्येयानं ते मुंबईत आले. मुंबईत त्यांची भेट शंकर यांच्याशी झाली. दोघांची संगीताविषयीची आवड आणि ध्येय समान असल्यामुळं त्यांची मैत्री दृढ झाली. जयकिशन यांनी पृथ्वी थिएटरमध्ये हार्मोनियम वादक म्हणून काम केलं. तिथं शंकर यांच्यासोबत त्यांनी संगीताची विविध कामं केली. राज कपूर यांनी त्यांच्या प्रतिभेची दखल घेत 1948 आग या चित्रपटासाठी शंकर जयकिशन यांनी राम गांगुली यांना सहाय्य केलं. त्यानंतर 1949 बरसात या चित्रपटातून शंकर जयकिशन ही स्वतंत्र संगीतकार जोडी म्हणून पुढं आली आणि त्यांच्या संगीतानं मोठी लोकप्रियता मिळवून दिली. जयकिशन यांच्या संगीताची एक महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे रोमॅन्टिक आणि भावस्पर्शी गाण्याची निर्मिती. त्यांना पार्श्वसंगीत आणि आकर्षक सहज गुणगुणता येणाऱ्या चालींचे विशेष कौशल्य होते. त्यांच्या संगीतामध्ये भारतीय शास्त्रीय संगीतासोबत पाश्चात्य वाद्यवृंदांचा म्हणजे विदेशी वाद्यवृंदांचा सुंदर वापर दिसून येतो. शंकर जयकिशन यांनी ऑर्केस्ट्राचा केवळ साथसंगत म्हणून नव्हे तर गाण्याच्या भावनांना अधिक प्रभावी करणारा घटक म्हणून वापर केलाय. या जोडीनं बरसात, आवारा, श्री 420, चोरी चोरी, अनाडी, दिल अपनावर प्रीत पराई, प्रोफेसर, सूरज, ब्रह्मचारी, मेरा नाम जोकर अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांना संगीत दिले. त्यांच्या संगीताला शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांच्यासारख्या गीतकारांची समर्थ साथ लाभली. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, मुकेश, मन्ना डे, आशा भोसले यांच्यासारख्या दिग्गज गायक गायिकांच्या आवाजातून त्यांची गाणी घराघरात पोहोचली. शंकर जयकिशन या जोडीला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार 9 वेळा मिळाला, हे पण मी आधीच सांगितले, आणि शिवाय पद्मश्री देखील. 12 सप्टेंबर 1971 रोजी जयकिशन यांचं दुर्दैवानं 41व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानं हिंदी चित्रपट संगीताच्या क्षेत्राची मोठी हानी झाली. त्यांच्या पश्चात शंकर यांनी काम सुरू ठेवलं, मात्र शंकर जयकिशन यांच्या संगीताची जादू भारतीय रसिकांच्या मनात कायम राहिली. जयकिशन यांनी अल्प आयुष्यात हिंदी चित्रपट संगीताला दिलेलं योगदान विलक्षण आहे. त्यांच्या मधुर चाली, रोमॅन्टिक धून, भावपूर्ण पार्श्वसंगीत, वाद्यवृंदांचा प्रभावी वापर यामुळं ते आजही संगीतप्रेमींच्या स्मरणात आहेत. जयकिशन हे केवळ संगीतकार नव्हते तर हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगाला आकार देणाऱ्या प्रतिभावंत कलावंतांपैकी एक होते. आता आपण घेऊया म्युझिकल ब्रेक.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: वेलकम बैक मित्रांनो, नुकताच आपण महात्मा गांधी यांचा जन्मदिन गांधी जयंती साजरी केली आणि सत्य दिवस, अहिंसा दिवस, गांधीजींचे जे 5 तत्व होती त्याच्यापैकी सत्य हे जे तत्व आहे हे आपल्याला आनंदी, शरीराला निरोगी बनवतं, त्याचबरोबर नातेसंबंधात प्रेम देखील वाढवतं। खरं बोलताना आपल्याला फक्त घडलेली गोष्ट सांगावी लागते, परंतु खोटं बोलताना मेंदूला सत्य लपवणं, नवीन कथा रचणं, ती सतत लक्षात ठेवण्याचं काम करावं लागतं। 2018 मधील 21 अभ्यासांच्या विश्लेषणात असं आढळलं की लोक खोट्यांऐवजी खरं बोलताना अधिक वेगाने उत्तर देतात। वारंवार खोटं बोलण्याचा परिणाम भावनांवरही होतो। 2016 मध्ये नेचर न्यूरोसायन्समध्ये प्रसिद्ध युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या FMRI अभ्यासात असं आढळलं की पहिल्यांदा अप्रामाणिकपणा करताना मेंदूच्या अमिगडालाची प्रतिक्रिया जास्त होते। वारंवार खोटे बोलण्यानं मेंदूची प्रतिक्रिया कमी होते, चुकीचं काम केल्यानं होणारा भावनिक परिणाम कमी होतो, पुढच्या वेळी खोटं बोलणं सोपं वाटतं, याच भावनेला सामान्य भाषेत आत्मा म्हणणे असं म्हणतात। खोटं न बोलण्यानं आरोग्यावर सकारात्मक परिणाम कसा होतो? असत्याचा परिणाम केवळ मेंदूपुरता मर्यादित राहत नाही। 2012 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ नोट्रेडेमच्या अनिता केली आणि लिजुआन वांग यांनी 110 लोकांवर 10 आठवड्यांचा अभ्यास केला। एका गटाला खोट्या गोष्टी सांगण्यापासून दूर राहण्यास सांगण्यात आलं, तर दुसऱ्या गटाला कोणतेही निर्देश दिले गेले नाहीत। कमी खोटं बोलणाऱ्या लोकांनी आरोग्याशी संबंधित कमी तक्रारी केल्या। ज्यांनी 3 लहान खोटे बोलणे कमी केले त्यांनी कमी मानसिक आणि कमी शारीरिक तक्रारी केल्या। यात ताणतणाव, नैराश्य, डोकेदुखी आणि घशातील खवखव यांचा समावेश होता। म्हणजेच अप्रामाणिकपणामुळं हृदयाची गती आणि रक्तदाबात बदल होतात। तणावाशी संबंधित संप्रेरके कॉर्टिसॉल आणि टेस्टोस्टेरॉनमध्येही प्रतिक्रिया उमटतात। खोटे बोलण्याचा शरीराची प्रतिक्रिया आणि आरोग्याशी संबंध आहे। नातेसंबंधांवर परिणाम। सत्य आप्तस्वकीयांना जवळ आणते। खोटेपणाचा परिणाम आपल्या नातेसंबंधांवर आणि दैनंदिन संभाषणावरही होऊ शकतो। खोटं बोलणं संभाषण गुंतागुंतीचे करते। नोट्रेडेमच्या 10 आठवड्यांच्या अभ्यासात कमी खोटं बोलणाऱ्या लोकांची कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांसोबतच्या नातेसंबंधांमध्ये सुधारणा झाल्याचे सांगितलेत। या सहभागींनी दैनंदिन लहान सहान गोष्टीत प्रामाणिकपणा स्वीकारला। कुणी आपले यश बडाया मारून सांगणे सोडले, तर कुणी उशिरा येण्यावर किंवा काम पूर्ण न झाल्यावर कारणे देण्याऐवजी सत्य सांगितलं। म्हणजेच प्रामाणिकपणाची सुरुवात नेहमीच मोठे सत्य बोलण्याने होत नाही। प्रामाणिकपणाची सुरुवात दररोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खोटे बोलणे कमी करण्यापासून होते। संशोधन असं दर्शवतं की अप्रामाणिकपणा कमी झाल्यावर नातेसंबंध अधिक पारदर्शक वाटू शकतात। सत्य तुमचं व्यक्तिमत्व घडवतं आणि मन ताजंतवानं बनवतं। खरे बोलणे ही केवळ नैतिकतेची बाब नाही, ते आपलं वर्तन बनते। खरं आणि खोटं बोलणं मेंदू, शरीर आणि नातेसंबंधांवर परिणाम करते। खोटे बोलणे कमी केल्यानं मन हलके होते, नातेसंबंध निकोप बनू शकतात। आणि त्याच्यामुळं दिल्ली इथल्या सर गंगाराम रुग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजीव मेहता यांनी हेच सांगितले की सत्य मेंदूला आनंदी, शरीराला निरोगी बनवते आणि नातेसंबंधात प्रेम वाढवते। ही सर्व माहिती ही त्यांच्याच लेखाचा सारांश आहे मित्र हो। तेव्हा आपणही महात्मा गांधीजींनी जे सत्य तत्व अवलंबलं आणि त्याच्यावरच इतकं मोठं स्वातंत्र्य मिळवलं आणि महात्मा गांधीजींच्या तत्वांवर प्रेरित होऊन बराक ओबामा, आंग सान सू की जे म्यानमारचे आहेत नेते आहेत, डेस्मंड टुटू दक्षिण आफ्रिकेचे आहेत, तिबेटचे आहेत दलाई लामा, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतलेच नेल्सन मंडेला, अमेरिकेतले मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांनी देखील त्यांचे सर्व तत्व अवलंबले। तेव्हा आपणही नेहमी सत्याच्याच बाजूनं राहावं, कारण आपल्या भारताचं ब्रीदवाक्य आहे सत्यमेव जयते, सत्याचा नेहमी विजय होत असतो। आता आपण घेऊया म्युझिकल ब्रेक।

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मित्रांनो. तुम्हाला जर मी असं सांगितलं की एखाद्या दुकानामध्ये दुकानदारच नाही आहे परंतु दुकान मात्र उघडं आहे, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. परंतु मिझोरम म्हणजे आपल्या भारतातल्याच एका नैऋत्य भागातल्या राज्यातली ही एक सत्य बाब आहे. दुकानदाराशिवाय तिथं अनेक दुकानं चालतात. रस्त्याच्या कडेला सजलेले फळं आणि भाज्यांचे दुकानं आहेत. समोर प्रत्येक वस्तूची किंमत लिहिलेली आणि शेजारी पैसे ठेवण्यासाठी एक बॉक्स आहे. परंतु दुकानात कोणताही दुकानदार नाही. ग्राहक येतो, वस्तू स्वतः घेतो, जितकी किंमत आहे तितकेच पैसे बॉक्समध्ये टाकतो आणि निघून जातो. मिझोराममध्ये अशा दुकानांना नगाह लोह डॉर असं म्हटलं जातं. इथं कॅशियर नसतो, बिल नसतं आणि अनेक ठिकाणी CCTVही नसतात. हल्ली प्रत्येक दुकानामध्ये चारही बाजूनं CCTV आपल्याला दिसतात. परंतु मिझोरममध्ये मात्र हे दुकान आणि दुकानातले CCTV दिसणार नाहीत. सैतूल ते आयझॉल जाणाऱ्या रस्त्यावर अशी दुकानं अनेक वर्षांपासून सुरू आहेत. दुकानदार सकाळी सामान ठेवून शेतात जातात. दुकान रात्रंदिवस उघडं असतं. एवढ्या वर्षात ना सामान गायब झालं ना त्यातले पैसे. अनेकदा ग्राहक किमतीपेक्षा जास्त रक्कमही ठेवून जातात. ही सत्य आणि प्रामाणिकपणाच्या अशा सामाजिक परंपरेची झलक आहे, जिथे विश्वास हा देखरेखीपेक्षा मोठा असतो. पूर्वी पैसे भरणे कॅश बॉक्सद्वारे व्हायचे, आता डिजिटल पेमेंटही जोडले आहे. पद्धत बदलली आहे पण विश्वासाची परंपरा कायम आहे. आणि ही बाब आपल्या भारतातल्याच एका अशा राज्यातली आहे की जे राज्य अत्यंत दुर्गम भागामध्ये आहे, डोंगराळ भागामध्ये आहे, जंगली भागामध्ये आहे, जिथं मानवी वस्ती देखील खूप विरळ आहे. त्याच्यामुळं तिथं खूप मनुष्य देखील नाहीत. त्यामुळं अशा प्रकारची दुकानं तिथं चालतात. आपल्याला कदाचित विश्वास बसणार नाही. आपणही अशा प्रकारचा काही नवीन उपक्रम जर राबवला तर आपणही सत्याच्याच बाजूनं नेहमी राहू. आणि विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. हल्ली आपण म्हणतो विश्वास राहिलेला नाही, परंतु मिझोराममधल्या या दुकानाकडं जेव्हा बघतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की अजूनही विश्वास शिल्लक आहे. आता आपण घेऊया म्युझिकल ब्रेक.

पुर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

वेलकम बॅक मित्रांनो, हल्ली वाचन संस्कृती जी आहे ही खूप कमी झालेली दिसते. पुस्तकं वाचण्यात खूप काही लोकांना रस राहिलेला नाही. अनेक लोक आता पुस्तकांपासून वंचित आहेत, पुस्तक वाचत नाहीत. ज्ञान मिळवतात परंतु गुगलवर, इंटरनेटवर, परंतु प्रत्यक्ष पुस्तक वाचन करून कोणीही ज्ञान मिळवत नाहीत. परंतु हे गुगल, इंटरनेट, व्हॉट्सअप वगैरे जे आहेत ते पूर्वी नव्हतं. तेव्हा मात्र ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथ, ग्रंथ आणि फक्त ग्रंथ हेच साधनं होते. आता एका ठिकाणी मी तुम्हाला असं सांगतो की भारतातल्याच नागालँड या राज्यातला हा एक उपक्रम आहे, जिथं एक ग्रंथालय आहे आणि या ग्रंथालयामध्ये ग्रंथपाल नसतो आणि कसल्याही प्रकारची फीस देखील नसते. विश्वास बसणार नाही तुम्हाला. नागालँडची राजधानी कोहिमापासून 15 किलोमीटर अंतरावर किगवेमा या नावाचं गाव आहे. गावात अनोखे समुदाय ग्रंथालय आहे, म्हणजे कम्युनिटी लायब्ररी, जे ग्रंथपालाशिवाय आणि कोणत्याही खर्चाशिवाय चालतं. 2021 नागा बंधू आखो फिरा आणि थेप फुकेली यांनी याची सुरुवात केली होती. कोविड काळात मुलांना मोबाईल आणि इंटरनेटपासून दूर ठेवून पुस्तकांशी जोडण्यासाठी गावातील एका स्मारकाजवळ 100 पुस्तकांचं रॅक ठेवण्यात आलं. आज इथं 3000 पुस्तकं आहेत. गावातील विविध भागात आणखी 2 रॅक बसवण्यात आलेत. पुस्तक नेण्यासाठी वाचक नोंदवहीत नाव, संपर्क क्रमांक, तारीख आणि परत करण्याची तारीख लिहितात. पुस्तक परत करतानाही नोंद करावी लागते. याच वर्षात एकही पुस्तक गायब झालं नाही आणि शिवाय गेल्या 5 वर्षात इथलं एकही पुस्तक गायब झालं नाही, कुणीही घरी ठेवलं नाही. शाळकरी मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण इथं पुस्तकं वाचतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातून लोकांनी 1000 पुस्तकं दान केलेली आहेत आणि नागालँड सरकारनंही मुलांसाठी पुस्तकं दिली आहेत. तेव्हा अशा या ग्रंथालयाचा आजच्या काळामध्ये, आधुनिक अत्याधुनिक काळामध्ये, इंटरनेटच्या काळामध्ये अशा प्रकारचा उपक्रम एखाद्या गावामध्ये राबवणं म्हणजे खरोखरच कौतुकास्पद आहे. तेव्हा नागा बंधू आखो फिरा आणि थेप फुकेली यांना खरोखरच मानाचा मुजरा. सॅल्यूट टू दीज बंधू, यांना आपण सॅल्यूट करूया. अशा प्रकारचं ग्रंथालय ते चालवतात. आणि आपण घेऊया म्युझिकल ब्रेक.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मित्रांनो. हल्ली आपण ए आयच्या जमान्यामध्ये आहोत असं म्हटलं जातं, परंतु हे ए आयची सुरुवात कुणी केली, कशी केली हे माहिती आहे तुम्हाला? फेई फेई ली, चिनी वंशाच्या अमेरिकन महिला जिचं नाव आहे फेई फेई ली, त्यांनी ह्या ए आयमध्ये खूप मोठी क्रांती घडवली. ॲमेझॉनच्या स्टोअर्स किंवा फुलफिलमेंट सेंटर्समध्ये काम करणारे ए आय रोबोट गोदामात असलेल्या 10 लाख वस्तूंच्या गर्दीतही एखादी विशिष्ट साहित्य सहज ओळखतात. ए आयला वस्तू ओळखण्याची ताकद अमेरिकेच्या ए आय दिग्गज फेई फेई ली यांच्या इमेजनेट या शोधातून मिळाली. माहिती आहे, त्यांनी 2007 प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीचं प्रोफेसर काई ली यांच्यासोबत एक शोध लावला होता. त्यांच्या या कामात 167 देशातील 49,000 कर्मचाऱ्यांनी 16 कोटीहून अधिक छायाचित्र निवडून त्यावर लेबल लावलं, ज्याच्या आधारे ए आय वस्तू ओळख शिकलं. यामुळे त्यांना ए आयची गॉड बदर म्हटलं जातं. चीन सोडून अमेरिकेत राहायला आलेल्या फेई फेई ली यांचे सुरुवातीचे जीवन अत्यंत संघर्षमय होतं. वडील अमेरिकेत कॅमेरा दुरुस्तीचे काम करत होते, तर फेई फेई अमेरिकेतील एका चिनी रेस्टॉरंटमध्ये काम करू लागल्या. इथं त्यांना एका तासाच्या कामाचे $2 मिळत होते. प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्या आईची तब्येत बिघडली. कुटुंबानं ड्राय क्लिनिंगचं दुकान उघडलं, जे फेई फेईच चालवत असत. एका मुलाखतीनुसार त्यांनी सुमारे 7 वर्ष हे दुकान चालवलं. फेई फेई यांना सुरुवातीपासूनच पुस्तकांची आवड आहे. त्यांना किशोरावस्थेत एरोस्पेस आणि उडत्या तबकड्यांमध्येही खूप रस होता. जेव्हा त्यांची मुलं लहान होती तेव्हा त्या त्यांना स्क्रीन टाईमबाबत खूप कठोर होत्या. एका मुलाला अजिबात परवानगी नव्हती, तर दुसऱ्याला आठवड्यातून फक्त एक चित्रपट पाहण्याची सूट त्या देत असत. चिप कंपनी AMD त्यांचे स्टार्टअप AI लॅब्स 78,000 कोटींना खरेदी करण्याची घोषणा केली. त्यांना मोठं पदही दिलं जाणार आहे. बीजिंगमध्ये जन्मलेल्या फेई फेई यांची आई क्वांग इंग शिक्षिका होत्या. वडील केमिकल फॅक्टरीच्या कॉम्प्युटर विभागात काम करत होते. फेई फेई 12 वर्षांच्या होत्या तेव्हाच त्यांचे वडील अमेरिकेला गेले. 3 वर्षांनी त्या आणि त्यांची आईही अमेरिकेत आल्या. वडील कॅमेरा दुरुस्तीचे काम करत असत. आता आपण घेऊया म्युझिकल ब्रेक.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ, गुड इव्हनिंग मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। संध्याकाळचे 4:01 झालाय आणि सांज रंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, मस्त अशी संध्याकाळ आहे। आठवड्यातला पहिला दिवस म्हणजे आठवड्याची सुरुवात झालेली आहे। आज आहे सोमवार। सगळ्यांनी सॅटर्डे संडे मस्त एन्जॉय केलेलं असेल, पण आज सकाळी असं झालं असेल, अरे यार ऑफिसला जावं लागणार, अरे यार शाळेत जावं लागणार, अरे यार क्लासला जावं लागणार, हे सगळ्यांसोबतच होतं, माझ्यासोबत देखील होतं। पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सुरुवात अशी करा की छान वाटेल, उत्साह वाढेल। म्हणजे आजची सुरुवात ना छान उत्साही होऊन करायला हवी। कारण काय असतं ना, सॅटर्डे संडे आराम तर केलाय, पण सोमवारी ना नवीन उत्साहाने जेव्हा कामाला लागतात तेव्हा पूर्ण वीक, पूर्ण आठवडा छान जातो। सो हे नक्की करा। आणि म्हणजे याचमुळे दिवसभरामध्ये जे जे होतं ना ते विसरण्यासाठी आपण ऐकत असतो एक मोटिवेशनल शायरी। चला तर ऐकूयात आजची शायरी। खुद पर यकीन रखो, खुद पर यकीन रखो, क्योंकि उड़ान पंखों से नहीं हौसलों से होती है। आज वक्त थोड़ा मुश्किल है तो क्या हुआ, आज वक्त थोड़ा मुश्किल है तो क्या हुआ, कल की कहानी तुम्हारी जीत की भी तो हो सकती है। क्या ही बात है, त्यामुळे जे चाललंय ते होऊ द्यात। आणि जर खूप वाईट होत असेल तर त्याकडे खूप असं खचून जाऊ नका, तर एक मोटिवेशन म्हणून बघा की आज वाईट झालं ना उद्या छानच होणार आहे, बघा मग किती छान वाटेल तुम्हाला। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

शायरीची जादू, फॅशन से ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: दी जुदाई.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:15 झालेत आणि सांज रंग मध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळ, आजचा दिवस खरंच खूप खास आहे बरं का, कारण आज आहे जागतिक शिक्षक दिन आणि सगळ्या शिक्षकांना जागतिक शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्या आयुष्यात आतापर्यंत जेवढीही माणसं आलेत ना, त्यांना सगळ्यांना जागतिक शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, कारण मी प्रत्येकाकडून काहीतरी शिकलेत आणि मी त्यांना माझे शिक्षकच म्हणेल, म्हणून सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि मंडळी, आपल्या आयुष्यात आई बाबांनंतर आपल्याला योग्य दिशा देणारी व्यक्ती म्हणजेच आपले शिक्षक असतात. फक्त पुस्तकातले धडे शिकवणं एवढंच त्यांचं काम नसतं, तर आयुष्य कसं जगायचंय, चुका झाल्या तर पुन्हा उभं कसं राहायचंय आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास कसा ठेवायचा, हेही ते शिक्षकच शिकवतात. आपण मोठे होतो, शाळा कॉलेज संपतं, प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात पुढे जातो, पण एखाद्या शिक्षकांनी दिलेला सल्ला, कौतुकाचे दोन शब्द किंवा चुकीच्या वेळी दिलेली एखादी छोटीशी शिकवण कायम आपल्या सोबत असते. आणि गंमत म्हणजे शाळेत असताना ज्या शिक्षकांचा राग यायचा, त्यांचाच काही गोष्टी नंतर आयुष्यात अगदी खऱ्या वाटायला लागतात. आजच्या या खास दिवशी आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक त्या शिक्षकाला मनापासून धन्यवाद करूयात, ज्यांनी आपल्याला फक्त शिकवलं नाही तर आपल्याला घडवलंय. तुमच्या आयुष्यातही असा एखादा शिक्षक असेल तर त्यांची आठवण आजही चेहऱ्यावर हसवणते हो ना, तर आज त्यांना एक फोन करा, एक मेसेज करा आणि फक्त एवढंच म्हणा, सर किंवा मॅडम तुम्ही मला शिकवलं यासाठी मनापासून धन्यवाद. सगळ्यांना आज जागतिक शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ऐकूयात एक छानसं गाणं, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:26 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. मैत्रिणींनो, आपण सगळे वाट पाहतोय ती म्हणजे 11 तारखेची. हो, आपण सगळे वाट पाहतोय 11 ऑक्टोबर रविवारची, कारण त्या दिवशी आहे घटस्थापना, म्हणजे देवीचा सण उत्सव आहे. हा उत्सव आपण सगळेच अगदीच मजेत साजरा करतो आणि त्याचबरोबर कलरची मजा देखील असते बरं का. म्हणजे आपण 9 दिवस वेगवेगळे 9 कलर आपल्या अंगावर परिधान करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे वेगळंच वातावरण असतं. पण त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपण खेळत असतो गरबा, आणि गरबा खेळायला सगळ्यांनाच मजा येते. दिवसभर काम करतात पण संध्याकाळी रात्री सगळ्या मुली मुलं तयार होऊन छान गरबा नाईटसाठी जात असतात, ती देखील वेगळीच मजा असते. आणि मैत्रिणींना आता प्रश्न असेल की या 9 दिवसामध्ये कोणता रंग कधी आहे, 9 रंग कधी आहेत, तर हेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर 11 ऑक्टोबर रोजी नारंगी रंग असणार आहे पहिल्याच दिवशी, 12 ऑक्टोबर रोजी पांढरा, 13 ऑक्टोबरला लाल, 14 ऑक्टोबरला रॉयल ब्लू, 15 ऑक्टोबरला पिवळा, 16 ऑक्टोबरला हिरवा, 17 ऑक्टोबरला राखाडी, 18 ऑक्टोबरला जांभळा आणि 19 ऑक्टोबरला मोरपंखी असे 9 रंग असणार आहेत. तर याच 9 रंग 9 रात्र आणि गरब्याची मजा लवकरच येणार आहे. पुढच्या रविवारी आपण सगळे याची जी आत्तापर्यंत ज्याची प्रतीक्षा करत होतो ती प्रतीक्षा आपली पुढच्या रविवारी संपणार आहे. तर गरब्यासाठी कोण कोण किती उत्सुक आहे नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, तुमच्यासाठी प्ले करते हे छानसं गाणं.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, माझं नाव नीता पाळवदे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:42 झालेत आणि सॅन्स रंगमध्ये तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत आणि आज आहे जागतिक शिक्षक दिन. आणि मला ना माझ्या शिक्षकांबद्दल बोलताना एक छोटासा अनुभव आठवतो बरं का. शाळेत असताना एकदा माझ्या एका परीक्षेत मला अपेक्षेपेक्षा खूप कमी मार्क्स मिळाले होते आणि मला वाटलं आता शिक्षक नक्कीच ओरडणार. पण माझ्या शिक्षकांनी मला जवळ बोलावलं आणि फक्त एवढंच म्हणाले, मार्क कमी आलेत पण तुझी क्षमता कमी झालेली नाहीये, पुढच्या वेळी स्वतःला सिद्ध कर. त्या एका वाक्यानं खरंच खूप फरक पडला, कारण त्या दिवशी त्यांनी मला फक्त परीक्षेतल्या मार्क्सकडे बघायला नाही शिकवलं तर स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. आज कितीही वर्ष झाली तरी त्या शिक्षकांचे ते शब्द आठवतात आणि कदाचित म्हणूनच शिक्षकांचं महत्त्व इतकं मोठं असतं. ते आपल्याला फक्त विषय शिकवत नाहीत तर आयुष्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतात. कधी कधी शिक्षकांनी दिलेली एक छोटीशी शिकवण ही आयुष्यभराची शिदोरी बनते, जी आजही मी घेऊन चालली आहे. तर तुमचा देखील असा काही अनुभव असेल तर नक्की कळवा. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सांजरंगमध्ये कोमल आहे तुमच्यासोबत. आणि म्हणजे ऍक्शन आणि कॉमेडी टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्यांपैकी आघाडीवर असलेलं नाव म्हणजे अक्षय कुमार याचं. आणि सुरुवातीला ऍक्शनपट करणारा अक्षय आता ऍक्शन, विनोद, थ्रिलर यांची उत्तम भे सादर करणारा कलावंत ठरलाय बरं का. आणि अलीकडेच अक्षयची मुख्य भूमिका असलेला हैवान हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला, मात्र या चित्रपटाला अपेक्षित असं यश मिळालं नाही. यानंतर आता अक्षयच्या आगामी प्रोजेक्ट बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे बरं का. हा प्रोजेक्टच्या माध्यमातून अक्षय जवळपास 14 वर्षांनंतर प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत काम करताना दिसण्याची शक्यता आहे. आणि म्हणजे अक्षय कुमार 2027 मध्ये एका नव्या कॉमेडी चित्रपटावर काम सुरू करणार आहे. याचं दिग्दर्शन फराह खानचा भाऊ साजिद खान करणार असल्याची माहिती मिळते. मिड डेच्या रिपोर्टनुसार जवळपास 14 वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहे. याच दरम्यान एकता कपूरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं शीर्षक अद्याप फायनल झालेलं नाहीये, परंतु सध्या तरी या प्रोजेक्टबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा देखील करण्यात आलेली नाहीये. तर म्हणजे काय वाटतंय, हा प्रोजेक्ट कसा असेल, नक्की कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत. मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. सांजरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, कधी कधी ना आयुष्यात सगळं आपल्या मनासारखं घडत नाही बरं का. काही गोष्टी उशिरा मिळतात, काही गोष्टी मिळतच नाहीत. पण म्हणून आपला प्रवास थांबवायचा नसतो. आपल्या आयुष्यात काय नाही यापेक्षा जे आहे त्याची किंमत ओळखायला शिका. कारण आनंद हा मिळालेल्या गोष्टींमध्ये नसतो, तर त्या गोष्टींकडे आपण कसं पाहतो यामध्ये असतो. खरंच एखादी छोटीशी भेट, कुणीतरी मनापासून विचारलेली विचारपूस, घरच्यांसोबत घालवलेला वेळ, या छोट्या छोट्या गोष्टीच तर आयुष्य सुंदर बनवत असतात. म्हणून आज थोडं थांबा, आजूबाजूला बघा आणि मनात म्हणा जे आहे तेही खूप सुंदर आहे. अशाच छोट्या पण मनाला स्पर्श करणाऱ्या गप्पांसोबत ऐकत रहा सांजरंग हा शो. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

नमस्कार, मी नागराज मंजुळे, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोत्यांनो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये यावर्षी पावसाचं अत्यल्प प्रमाण असल्यानं खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय बरं का. आणि आपल्या राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये पावसाअभावी खरीप पिकं हातची गेली आहेत. आणि मंडळी, याच पार्श्वभूमीवर भारतीय किसान संघ अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्र यांच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विविध मागण्या केल्या आहेत. याबाबतचं निवेदन जे आहे ते निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांच्या मार्फत देण्यात आलेलं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हे तरी 50,000 मदत करा, बियाणं आणि खतं मोफत द्या, अशी भारतीय किसान संघानी मागणी केली आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4-7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार, मी प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांज रंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, ओडिशातील महेंद्रगिरी इथं सुरू असलेल्या 23व्या राष्ट्रीय MBT सायकलिंग स्पर्धेमध्ये आपल्या अहिल्यानगरची सायकलपटू प्रणिता सोमण हिनं वैयक्तिक प्रकारात तब्बल 3 सुवर्णपदकं जिंकली आहेत आणि महाराष्ट्राच्या संघानं रौप्य पदक मिळवलंय. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या अहिल्यानगरसाठी अभिमानास्पद ही गोष्ट आहे बरं का, कारण आपल्याच अहिल्यानगरच्या लेकीनं अहिल्यानगरच्या मुलीनं म्हणजेच प्रणिता सोमण हिनं राष्ट्रीय सायकलिंग मध्ये 3 सुवर्णपदकं जिंकलेली आहेत. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशाच खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबुरकर यांनी.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 91.4 एफएम आवाज तुमचा सांजरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 6 ऑक्टोबरपासून म्हणजेच उद्यापासून 5 सामन्यांची T20 मालिका सुरू होतीये बरं का. आणि या मालिकेतील दुसरा सामना जो आहे, दुसरी मॅच जी आहे, ती 9 ऑक्टोबर रोजी रांची येथील जे CA इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये रंगणार आहे. या सामन्याचं तिकीट मिळवण्यासाठी क्रिकेट चाहत्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून चाहत्या त्यांनी तिकीट खरेदी करण्यासाठी रात्रभर स्टेडियम बाहेर रांग लावल्यात. आणि याच दरम्यान तिकीट काउंटर जे आहे ते आज सकाळी 9 वाजता उघडणार होतं. तरीही चाहत्यांनी तिकीट मिळावं म्हणून रविवारी रात्रीपासूनच स्टेडियम बाहेर जमा होण्यास सुरुवात केली. रात्र जसजशी पुढे सरकली तशी चाहत्यांची गर्दी वाढत गेली आणि पहाटेपर्यंत तिकीट खिडकीबाहेर लांब लचक रांग पाहायला मिळाली. तर हे आहेत क्रिकेट प्रेमी. तर याबद्दल तुमचं काय मत नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशनसाठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुपसाठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता. snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफ एम. आवाज तुमचा सांजरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आज आपण खूप साऱ्या गप्पा मारल्यात बरं का, मात्र आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आणि जाता जाता ऐकूयात एक छानशी कविता. तर मंगेश पाडगावकर यांची ही कविता आहे. कवितेचं नाव आहे जिद्द. सांगती देवाचे दूत, तुझ्या पंखात आहे बळ. तूच रे तुझा विधाता, तूच रे तुझा पाऊल. ध्येय डोळ्यांसमोर ठेव, वाट काट्यांची असू दे. संकटांच्या वादळातही तुझा दिवा जळत राहू दे. हार मानू नको कधी, प्रयत्नांना जोड दे. स्वप्न जे पाहिलं डोळा, त्याला सत्याचं रूप दे. नसे वेळ रडण्याची, उठ आणि पुढे चाल. तुझ्या कष्टाच्या घामानं नव भविष्य तू बाल. क्या बात, अतिशय सुंदर ही कविता आहे. म्हणजे आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. भेटूयात उद्या संध्याकाळी 4 वाजता सांज रंग या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडी अडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आहे आरजे अनु, तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. आणि आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत नगरसेस हेमंत कळमकर आहेत. हेमंत सेल्स म्हणून ते सिमेंटचा व्यवसाय करतात. आणि त्यांच्या या संपूर्ण प्रवासाबद्दल, त्यांच्या या व्यवसायाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. कारण आपल्याला अनेक जणांना वडिलोपार्जित व्यवसाय जो आहे तो मिळत असतो. जसं जे सराफ आहेत किंवा जे सुवर्णकार आहेत त्यांना सोन्याचा व्यवसाय जो आहे तो पिढीजात मिळत असतो. असे अनेक जण आहेत की ज्यांना पिढीजात व्यवसाय मिळतो, पण यांचा पिढीजात कुठल्याही स्वरूपाचा असा सिमेंटचा व्यवसाय नसताना सुद्धा त्यांनी सिमेंट व्यावसायिक म्हणून आज या फील्डमध्ये, या क्षेत्रामध्ये त्यांचं उल्लेखनीय यश संपादन केलेलं आहे. आणि आज आपण हेमंत कळमकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
3: धन्यवाद.
2: आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ हा खूप सुखाचा असा म्हटला जातो आणि तुम्ही नगरचेच आहात.
3: बरोबर.
2: तुमचं नगरमधलं बालपण जे आहे ते कसं गेलं?
3: माझं बालपण भिंगारमध्ये गेलं मॅडम. भिंगारमध्ये आमचं बालपण गेलं. शिक्षण माझं नगरमध्ये झालं. भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं. आणि सगळा प्रवास माझा इथलाच आहे. म्हणजे बाहेरचं काही बॅकग्राऊंड नाही आमचं.
2: नक्कीच. आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीमध्ये शाळेचा वाटा खूप महत्त्वाचा आणि मोठा असतो. तुम्हाला तुमचे आजही शाळेचे दिवस आठवतात?
3: हो, खूप खूप. शाळेच्या खूप आठवणी आहेत. शाळेमध्ये भरपूर काही शिकायला मिळालं. मित्र खूप मिळाले शाळेमध्ये. आणि शाळेचं सांगायचं राहिलं तर शिक्षण फार चांगलं मिळालं आम्हाला तिथे. ज्या शाळेत आम्ही शिकलो, भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलमध्ये, तिथला आम्हाला जे वातावरण होतं, जे मित्र होते, तर त्यांच्यासोबत जे घडलो इथपर्यंत, तर ते फार छान होतं सगळं. प्रवास छान झाला आमचा. शिक्षक छान होते. शिकायला खूप मिळालं तिथे.
2: आजही शाळेतले शिक्षक स्मरणात आहेत का, कॉन्टॅक्ट मध्ये आहेत का?
3: आजही सगळे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. भेटतो दर 15 ऑगस्टला. आम्ही 26 जानेवारीला शाळेत जातो. शिक्षकांना भेटतो. भरपूर रिटायर झाले आहेत जे, ते भेटतात. त्यांच्याशी जुन्या गोष्टी गप्पा रंगतात. भेटतो आम्ही 2-2 तास शाळेमध्ये असतो.
2: शाळेमध्ये असताना तुम्ही कसे होते?
3: शाळेमध्ये असताना म्हणजे एवढा पण हुशार नव्हतो. आम्ही फतुकडीत शिकलो. म्हणजे थोडक्यात बॅक बेंचर होतो. आणि शाळेतला असाच प्रवास एकदम ॲव्हरेज होता. एवढा हुशार नव्हतो, पण शिक्षण बऱ्यापैकी झालेलं आणि शिकायला खूप मिळालं तिथे शाळेमध्ये. असा प्रवास झाला शाळेचा.
2: नक्कीच. 10वी नंतर पुढे काय करायचं हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट येतो. 10वी नंतर मग पुढे कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची, किंवा घरामध्ये तसं वातावरण होतं का की या फॅकल्टीमध्ये जा, किंवा असं सांगणारं, जसं आजचे पालक आपण पाहतो की आधीच, तर आत्ताचे पालक काय मुलांचंच आधी ठरलेलं असतं की कुठल्या फॅकल्टीमध्ये जाणार, तर सायन्सला जायचं, कॉमर्सला जायचं का, आर्ट्सला जायचं, हे काही ठरलेलं होतं?
3: असं काही ठरलेलं नव्हतं. सगळ्यात मूळ टास्क होता 10वी पास व्हायचं. 10वी पास झाल्यानंतर काय करायचं याचा काही निर्णय नव्हता. कारण सायन्सला जाणे इतपत अभ्यास नव्हता किंवा पर्सेंटेज पडले नाही नंतर पुढे जाऊन. आणि नंतर स्वतः डिसिजन घेतलं की कॉमर्सला जायचं. आणि त्यानंतर कॉमर्स घेतलं. 11वी 12वी कॉमर्समध्ये केलो. 12वी पास झाल्यानंतर BBA ला ऍडमिशन घेतलं. BBA कम्प्लीट केल्यानंतर MBA केलं. MBA मार्केटिंगमध्ये केलं. MBA पासआउट होऊन बाहेर पडलो आणि जॉबला लागलो.
2: नक्कीच. प्रत्येक घरच्यांची इच्छा असते की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलानं अर्थार्जनासाठी काहीतरी प्रयत्न करावेत किंवा नोकरी करावी. मग तुमचे यासाठी प्रयत्न कसे सुरू झाले?
3: सुरुवातीला बिझनेस बॅकग्राऊंड नव्हता. घरात असं काही मोठा सगळं एम्पायर नाही की तिथनं पैसा येईल, किंवा असं एस्टॅब्लिश व्यवसाय नव्हता की तिथे जाऊन बसायचं आणि कमवायचं आणि खायचं, असं काही नव्हतं. तर मग तिथून स्ट्रगलिंग पिरियड चालू झाला. मग जॉब काय करायचा, मग प्रश्न होते, पुण्याला जायचं, मुंबईला जायचं, कुठं जायचं, MBA केल्यानंतर कुठे जॉब करायचा. योगायोगाने सिमेंट क्षेत्रात एंट्री मिळाली. सिमेंटमध्ये नोकरी केली, 2 वर्ष काम केलं आणि त्या असं सुरुवात झाली आमची.
2: नक्कीच. तुम्ही आता सांगितलं की 2 वर्ष तुम्ही सिमेंट या ठिकाणी नोकरी केली, काम केलं, ते 2 वर्ष कसे होते, नेमकं काम कसं असायचं?
3: 2 वर्ष मार्केटिंगमध्ये काम केलं मॅडम. MBA बॅकग्राऊंड होतं. मार्केटिंगमध्ये माझं MBA झालेलं. मार्केटिंगसाठी मी काम सुरू केलं. सुरुवातीला डिस्ट्रिक्ट लेवलवर काम केलं. जे आमचे सिनियर्स होते त्यांच्या गायडन्सप्रमाणे शिकलो की काय असतं काय नाही. मग लोकांना भेटत गेलो, सुरुवातीला डीलर अपॉइंटमेंट असेल, रिटेलर अपॉइंटमेंट असेल, अशा पद्धतीने सुरुवात झालं. लोकांशी कॉन्टॅक्ट होत गेले. ॲक्च्युली माझा स्वभाव इंट्रोवर्ट, मी जास्त बोलत नव्हतो, पण मार्केटिंगमध्ये आल्यानंतर कळलं की लोकांना भेटावं लागेल, बोलावं लागेल, तर संपर्क ठेवावा लागेल, कंटिन्यू 24 तास अवेलेबल राहावं लागेल. सर्व्हिस दिली तर काम होतं आहे, किंवा एक फोन नाही उचलला तर दुसऱ्या मिनिटाला ऑर्डर जाते, अशी परिस्थिती. तर भरपूर काही शिकायला मिळालं आणि लोकांशी जुळत गेलो, एक सर्वांशी संपर्क चांगला ठेवला आणि नोकरीत पण चांगल्यापैकी काम केलं.
2: नक्कीच. नोकरी का सोडली मग?
3: सोडली म्हणजे कसं की आता ॲक्च्युली काही प्रसंग येतात की माणसाला बाहेर पडावं लागतं कुठंतरी, आणि तो योग आला की मला व्यवसाय सुरू करण्यासाठी तो जुळून आलेला योग. तर त्यावेळेस कंपनीचं आमच्या मर्जिंग चालू होतं, मी ज्या कंपनीत काम होतो ती एका मोठ्या कंपनीने टेक ओव्हर केलेली, आणि त्या टेक ओव्हरमध्ये कंपनी ठरवत नव्हती की आम्हाला ठेवणार आहे की नाही ठेवणार आहे किंवा कुठं टाकणार आहे. तर मग आम्हाला आमचं फ्युचरचं थोडंसं जरा अंधार दिसत होतं. मग तिथनं बाहेर पडून नोकरी करायचा निर्णय नोकरी सोडायचा निर्णय घेतला आणि व्यवसाय करायचा निर्णय घेतला.
2: व्यवसाय सुरू करत असताना सिमेंटचाच व्यवसाय का निवडला?
3: माहिती बऱ्यापैकी झालती ना, माहिती बऱ्यापैकी झालती, वर्किंग फंक्शनिंग समजलं होतं की कशा पद्धतीने काम होतं, आणि लोकांशी कसं म्हणजे ऑलरेडी जुडून होतो. तर सुरुवात करताना तर इथंच या क्षेत्रामध्ये जायचं ठरवलं होतं. सुरुवातीला जॉब बघत होतो, पण नंतर निर्णय घेतला की व्यवसाय करू. कारण माहिती या क्षेत्रातली असल्यामुळे इथंच यायचा निर्णय घेतला.
2: घरच्यांचा यासाठी सपोर्ट कसा होता? जेव्हा तुम्ही सुरुवातीला सांगितलं की नाही आता मी व्यवसायाकडे वळणार आहोत आणि सिमेंटचा व्यवसाय करणार आहे, तर
3: घरच्यांनी प्रतिक्रियाच दिली नाही, त्यांनी काय बोललेच नाही. तू आता नोकरी सोडली, तू तुझं बघ, अशा पद्धतीचं थोडंसं एक वातावरण तयार झालं की का सोडली. घरात गंभीर वातावरण तयार झालं की अरे पगार आहे, सगळं आहे, तू इथे येऊन काय करणार आहे, आपल्याला जमणार आहे का व्यवसाय, एवढा पैसा लागतो, मार्केटमध्ये एवढे मोठे मोठे दुकानदार आहेत, तुला जमून देणार आहेत का, एवढे प्रश्न खूप होते आणि चॅलेंजेस माझ्यासमोर पण भरपूर होते. तरी पण बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि व्यवसाय चालू केला.
2: नक्कीच. व्यवसायासाठी सुरुवातीला लागतं ते भांडवल.
3: बरोबर.
2: मग याची व्यवस्था करणं किंवा याची सुरुवात करणं याचा श्रीगणेश कसं झालं?
3: तर सुरुवात अशी झाली की ज्यावेळेस मी बाहेर पडलो, तर तुम्ही जे बोलले भांडवल, तर सुरुवातीला आता कसं होतं, तुम्ही आता बघत असताल मार्केटमध्ये लोक दुकान टाकतात, मोठं काहीतरी इंटिरियर करतात, डीजे लावतात, मोठी सुरुवात करतात, एकदम धामधुडाक्यात 5-5 हजाराच्या फटाक्या वाजवतात. तर मला सुरुवातीला प्रश्न पडला की भांडवल कसं उभं करायचं, तर मी ठरवलं की घरूनच काम करायचं, ऑफिस नाही टाकायचं, दुकान नाही टाकायचं, काही नाही, लोकांना भेटायचं, सगळ्यांना भेटून जाऊन कन्व्हिन्स करायचं, त्यांना आपला माल त्यांना विकायचा, अशी सुरुवात केली. त्याच्यामुळं मग जितकं होईल तेवढं सेव्हिंग सुरुवातीला गेले, म्हणजे ऑफिसला खर्च नाही केला, दुकानला खर्च नाही केला, त्यानंतर बाकीचे जे एक्सपेन्सेस आहे, जे एक्स्ट्रा जे गरजेचं नाही आहेत, ते पैसे खर्चच नाही केले, ते पैसे सेव्हिंग केले, कारण माझ्याकडे थोडंच भांडवल होतं. आणि सुरुवातीला आता सिमेंट म्हणलं की पैसे खूप लागतात, रोजचा टर्नओव्हर मोठा आहे, जर काम वाढवायचं म्हणलं तर पैसा जास्त लागणार. मग सुरुवातीला सगळा काटकसरीतनं व्यवसाय चालू केला, जे काय सेव्हिंग्स होते स्वतःकडचे, थोडंफार काही गोल्ड लोन केलं, तिथून सुरुवात केली आणि हळूहळू प्रवास चालू केला.
2: नक्कीच. व्यवसायाची सुरुवात जी आहे ती तुम्ही अशा अर्थानं केली जसं तुम्ही आत्ता सांगितलं, पण ग्राहकांपर्यंत कसे पोहोचलं किंवा कस्टमर्स मिळवणं किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचणं हे कसं सुरू झालं?
3: सुरुवातीला मॅडम पूर्ण गावोगावी फिरलो. सुरुवात एकच काम, गाडी घ्यायची, कस्टमर सापडत फिरायचं, जे म्हणजे जिथं बांधकाम चालू आहे ते नालीपासनं ते बिल्डिंगपर्यंत तो माझा कस्टमर आहे. मी प्रत्येकाला भेटत गेलो, म्हणजे दुकानदार असेल, कुणी कन्स्ट्रक्शन व्यावसायिक असेल, कुणी बिल्डर असेल किंवा कुणी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असेल, सगळ्यांना भेटत गेलो, माझ्याकडं काय आहे, मी काय देऊ शकतो त्यांना हे सांगत गेलो, अशा पद्धतीने एक नेटवर्क एस्टॅब्लिश करत गेलो.
2: आणि मग याची वितरण व्यवस्था कशी केली, म्हणजे समजा कस्टमर मिळाल्यानंतर ते पोहोच करणं हे सुरुवातीला कसं मॅनेज केलं?
3: कंपनी होती, ट्रान्सपोर्टर असतात, ट्रान्सपोर्टर मटेरियल डिलिव्हर्ड करतात गाड्यांनी. सुरुवातीला माझी पण गाडी होती, सुरुवातीला चालवली, पण काही कारणास्तव मी ती व्यवसाय म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचं चालू केलं होतं, पण थांबून घेतलं, म्हटलं एकच काहीतरी करू, सिमेंटचा व्यवसाय केला. तर अशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट व्यवस्था असते मॅडम.
2: नक्कीच. हा व्यवसाय हळूहळू कसा वाढत गेला?
3: हळूहळू एक तर लोक जुडत गेले, म्हणजे एक कस्टमर, आम्ही एकदमच सगळ्यांना भेटून सगळ्यांसोबत काम नाही केलं, एक एक प्रत्येकाला चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाजवळ पोहोचलो, लोकांची रिक्वायरमेंट काय आहे, लोकांच्या म्हणजे गरजा काय काय आहेत, लोकांना मटेरियल कशा पद्धतीचं पाहिजे, सर्व्हिस कशा पद्धतीचं पाहिजे, त्यांच्या आपल्याकडनं काय अपेक्षा आहे, एक डिस्ट्रीब्युटर म्हणून त्यांना आपल्याकडनं काय पाहिजे. म्हणजे त्यांना जर लॉंग टर्म काम करायचं, टेम्पररी काम मला काय करायचं नव्हतं कोणासोबत. मी प्रत्येकाशी काम करताना ठरवलेलं की मला लॉंग टर्म काम करायचं, की तात्पुरतं यांनी मला व्यवसाय दिला आजपुरता, उद्याला सोडून द्यायचं तसं काम मी कधीच केलं नाही, आजही केलं नाही. म्हणून आज 10 वर्ष झाले माझ्याकडे कस्टमर्स तेच रिपीटेड आहे, माझ्याकडे डेली रिपीटेड कस्टमर आहे, कुठंच माझा व्यवसाय कमी झाला नाही, तो दिवसेंदिवस वाढत गेला.
2: नक्कीच. सिमेंटची खरेदी करत असताना कुठलाही कस्टमर असो, मग अगदी लहान छोट्या स्वरूपामधला असो किंवा मोठमोठ्या बिल्डर क्षेत्रामधला किंवा बिल्डिंग बांधणारा असो, सिमेंट विकत घेताना काय काळजी घ्यायला हवी?
3: सिमेंट विकत घेताना महत्त्वाचं आहे त्याची क्वालिटी. कंपनी आता सगळ्या सिमेंट चांगले आहेत असे काही नाही की जेवढ्या कंपन्या आहेत, आज सिमेंट कंपनी उभ्या करायची म्हणले कंपनीला जवळजवळ 2-3 हजार करोड रुपये लागतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात ते पैसे इन्व्हेस्ट करतात, फॉरेन टेक्नॉलॉजी आहेत, आणि ऑलमोस्ट जेवढ्या पण सिमेंट कंपन्या आहेत सगळ्यांच्या सिमेंटची क्वालिटी फार चांगली आहे. म्हणजे कंप्लेंट तक्रारी तुम्हाला कुठूनच येणार नाही. तर त्याच्यामुळे निवडताना लोकांनी स्वतः आणि कसं कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणतो, त्यांचा वैयक्तिक डोक्यात एक ब्रँड ठरलेला असतो प्रत्येक कस्टमरच्या. जर तुम्ही इंडिव्हिज्युअल हाऊस बिल्डिंगवाल्यांकडे गेले तर त्यांच्या डोक्यात ठरलेला एक ब्रँड असतो. तुम्ही बिल्डर्स कॅटेगरीमध्ये गेले तर त्यांचा ब्रँड ठरलेला असतो. तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर्सकडे गेले, त्यांचा प्रत्येक सेगमेंट वेगळा आहे. इथं सेगमेंट वाईज काम चालतं, म्हणजे प्रत्येक सेगमेंटसाठी वेगळा कस्टमर ठरलेला आहे इथे.
2: सिमेंटचे काही प्रकार आहेत का?
3: हो आहे ना, सिमेंटमध्ये जवळजवळ 3 प्रकार आहेत. एक OPC 53 ग्रेडमध्ये येतं, एक OPC 43 ग्रेडमध्ये येतं, आणि एक PPC सिमेंट येतं. 3 प्रकारचं सिमेंट.
2: हे वेगवेगळे प्रकार कसे वापरले जातात बांधकामामध्ये?
3: आता OPC 53 ग्रेड म्हणजे हे हाय स्ट्रेंथ सिमेंट असतं. त्याच्यामध्ये काय आहे की ज्याला इमिजिएटली स्ट्रेंथ हवी आहे किंवा कुठे स्लॅब कास्टिंग असेल, कुठं फुटिंग असेल, तर अशा ठिकाणी OPC 53 ग्रेड वापरलं जातं.
2: नक्कीच. सिमेंटचा साठा किंवा साठवणूक करताना पण बरीशी काळजी घ्यावी लागत असते,
3: बरोबर?
2: तर ती कशी मॅनेज करता तुम्ही?
3: आता शक्यतो सिमेंटचं साठवणूक गोडाऊन्स असतात. तर सगळ्यात महत्वाचा टास्क सिमेंटचा अडचणी येते पावसाळ्यामध्ये, कारण पाणी लागलं तर सिमेंटचा दगड होणार. तर त्याच्यासाठी मग पॉलिथिन हे असतील किंवा ताडपत्रे असतील मोठ्या मोठ्या, त्याच्यामध्ये झाकून ठेवून तुम्ही सिमेंट व्यवस्थित ठेवू शकता.
2: नक्कीच. या व्यवसायामध्ये काय चॅलेंजेस आहेत की जे तुम्ही सुद्धा फेस केले, काय अडचणी तुम्हाला आल्या होत्या?
3: चॅलेंजेस भरपूर आहे मॅडम. इथे सकाळी तुम्हाला सांगतो, गाडी आल्यापासून गाडी साईटवर पोहोचेपर्यंत ती अनलोड होईपर्यंत प्रत्येक गोष्ट चॅलेंजिंग आहे. म्हणजे कंपनीत तुम्ही ऑर्डर प्लेस करता, ती ऑर्डर प्लेस केल्यानंतर प्लांटमधनं गाडी निघणं, समोरच्याचा स्लॅब असतो, कुणाचं रोडचं काम असतं, तर तिथपर्यंत त्या कस्टमरपर्यंत वेळेत मटेरियल पोहोचणं, सर्व्हिस देणं, ह्या सगळ्या प्रत्येक क्षणाला एक टास्क आहे. म्हणजे तुम्ही 24/7 इथं अवेलेबल राहायला पाहिजे. रात्री 12 वाजता प्लांटवरनं जरी फोन आला की काय अडचण आहे, तर आपण ते फोन घेऊन अटेंड केलं पाहिजे.
2: नक्कीच. नगरमधलं, नगर डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही काम करता, संपूर्ण जिल्ह्यासाठी काम पाहता, शहराचा किंवा तुलनेनं जिल्ह्याचा विचार केला तर नगर बांधकाम क्षेत्राच्या दृष्टीनं कसं आहे किंवा कसं डेव्हलप होताना तुम्हाला दिसतंय?
3: नगरचं इन्फ्रास्ट्रक्चर फार फास्ट डेव्हलप होतं मॅडम. म्हणजे आज मी 2016 ज्यावेळेस कंपनीत, म्हणजे जेव्हा सुरुवातीला व्यवसाय चालू केला, त्यावेळेस नगरचं आपल्या सिमेंटचं कन्झम्पशन 60-70 हजार मेट्रिक टनचं होतं. आज ते 2 लाख मेट्रिक टनला गेलंय, म्हणजे ऑलमोस्ट 1.5 पट वाढले. तर नगर फार फास्टली ग्रोविंग होत आहे असं काही नाही, फार जोरात काम चालू आहे. तुम्ही नगरमध्ये बघा, प्रत्येक रोड सिमेंटचा होतोय, बिल्डिंग्स एवढ्या फास्ट उभे राहत आहेत. आज बायपासपर्यंत नगर गेलंय.
2: नक्कीच. बांधकाम क्षेत्रामध्ये जे बदल होतात त्याचा सिमेंट व्यावसायिकांवर सुद्धा परिणाम होतो का?
3: नाही, एवढा नाही. बांधकाम क्षेत्रात बदल काय होऊन काय होणार, कारण सिमेंट जे लागायचं ते लागतंच आहे. म्हणजे तुम्ही फुटिंग पासून तर तुमच्या स्लॅब पर्यंत प्रत्येक गोष्टीला सिमेंट वापरणंच आहे, तर एवढा काय फरक पडत नाही.
2: नक्कीच. एखादं घर किंवा एखादी वास्तू बांधत असताना सिमेंटची गुणवत्ता कशी तपासायला हवी?
3: आता तुम्ही जर म्हणताल सिमेंटची गुणवत्ता, तर मी तुम्हाला जसं सांगितलं की प्रत्येक कंपनीचं सिमेंट हे चांगल्या क्वालिटीचंच येतं. तुम्ही आज कुठल्याही कंपनीत जा, कुठल्याही ब्रँडमध्ये जा, क्वालिटी कॉम्प्रोमाइज कुठलीच कंपनी करत नाही. ग्राउंड लेवलवर ज्यावेळेस काम चालू होतं, मग त्यावेळेस तुम्ही जे मटेरियल वापरता, जी खडी असेल, क्रश सँड असेल, किंवा जे पाणी असेल, तुम्ही जर जास्त क्षारयुक्त पाणी वापरलं, म्हणजे जास्त, तर तिथं पण काम खराब होऊ शकतं किंवा मटेरियलचं काही कमी जास्त झालं किंवा खडी कमी जास्त झाली कर्षण वाशण कमी जास्त झाली तर तिथं काम खराब होऊ शकतं. मग तिथे सिमेंटला दोष देण्याचा अर्थ नसतो. सिमेंट हे उत्तम प्रकारचंच येणार कंपनीतनं, कुठलाही ब्रँड आणा तुम्ही, त्याच्यामध्ये कंपनी सिमेंटच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही.
2: नक्कीच. आज सिमेंटचे चढ उतार दर काय म्हणतात?
3: सिमेंटमध्ये फ्लक्च्युएशन फार आहे. आता रॉ मटेरियलचे प्रायसेस एवढे वाढलेले आहेत, कोळसा वाढला आहे, त्याच्यामुळे कोळशाच्या आता करंटली कंपनी आता आजच मेसेज आला आहे आम्हाला की सोमवारपासून 15 रुपये पर बॅग वाढणार आहे. तर असं कंटिन्युअसली कंपन्यांमध्ये प्रेशर आहे की प्रायजेस वाढवायचे. तुम्ही बघा स्टीलचे प्रायजेस 2017-18 40-45 रुपये होते, आज ते 55-60 रुपयापर्यंत गेले. पण सिमेंट आजही त्याच प्राईजला विकल्या जाते जे 2019-20 होतं. सिमेंटमध्ये प्राइजेस वाढलेला नाही, कंपन्यांवर भरपूर प्रेशर आहे आणि त्याच्या प्राइजेस वाढवण्यासाठी आणि उद्या जाऊन बांधकामाच्या किमती पण वाढणार आहेत कारण सिमेंट वाढणार, स्टील वाढणार, या गोष्टी वाढतच जाणार.
2: नक्कीच. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये दोन्ही भागामध्ये तुमचे कस्टमर्स असतील किंवा दोन्ही भागामध्ये तुम्ही काम पाहता तर सिमेंटच्या मागणीमध्ये काय फरक जाणवतो? ग्रामीण भागातून जास्त असतो की शहरी भागातून?
3: शहरात जास्त प्रमाणात सिमेंटचा वापर होतोय नगर शहरात. ग्रामीणमध्ये होतोय पण ग्रामीणमध्ये वस्त्या आहेत, छोटे छोटे गाव आहेत किंवा गाव पातळीवर वापरलं जातं तर तिथल्या तुलनेत सिमेंट नगर सिटीमध्ये जास्त प्रमाणात वापरलं जातं. आज
2: पर्यावरणपूरक बांधकामाचा आज अनेक जण विचार करतायत किंवा हा सुद्धा एक चॉईस आहे आपल्या सगळ्यांना आणि तो फॉलो करणं पण गरजेचं आहे किंवा काळाची गरज आहे. तर पर्यावरणपूरक बांधकामामध्ये सिमेंट उद्योगामध्ये काही बदल होऊ शकतात का?
3: तसं पाहायला गेलं तर आता जे तुम्ही बघताल की जे बिल्डर्स किंवा नगरमध्ये काम करतात मोठे मोठे बिल्डर्स तर हे त्या गोष्टींची काळजी घेतातच, हे झाडं लावतातच आहे, त्यांचा ॲम्युनिटीज सोडतायत, तिथे पार्क्स बनवतायत, तर या गोष्टी करतातच आहे. प्रत्येकजण प्रत्येकाच्या लेवलवर ह्या गोष्टी संतुलन ठेवतायत.
2: नक्कीच. बांधकामासाठी कुठल्याही कस्टमरने किंवा कुठल्याही ग्राहकाने हे सगळं सिमेंट असेल किंवा इतर काही साहित्य असेल बांधकामाचं हे विकत घेत असताना काय विचार करायला हवा?
3: सर्वात महत्त्वाचं की कॉस्टिंग. तुम्ही जे घर बांधताय तर तुम्ही ती कॉस्टिंग सर्वात पहिले लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही जे एस्टिमेट काढलेलं आहे सुरुवातीचं जे तुमचं बजेट आहे तर त्या बजेटचे तुम्ही जास्त पण पुढं जाता कामा नये कारण छोट्या छोट्या गोष्टीत जर तुम्ही पैशाचं जर सेव्हिंग्स करत गेले, मटेरियलमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टील असेल सिमेंट असेल त्याच्यामध्ये कॉस्टिंग भरपूर वाचू शकते. याच्यासाठी स्वतः पूर्ण अभ्यास केला, चांगला इंजिनियर असला पाहिजे, चांगला कॉन्ट्रॅक्टर असला पाहिजे, याच्यामध्ये त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो.
2: नक्कीच. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये आलेले चढ उतार काही असे आठवणीत राहिलेले प्रसंग आहेत का?
3: खूप सारे आहेत. फायनान्शियल असतील, सर्व्हिसच्या बाबतीत असतील, असे खूप सारे प्रसंग आलेत की जे प्रॉब्लेम्स खूप क्रिएट झालेले की फायनान्स कसा उभा करायचा, त्यानंतर सर्व्हिसच्या बाबतीत किंवा जे कॉम्पिटिटर्स आहेत मार्केटमध्ये त्यांच्यामध्ये जी इन्सिक्युरिटी तयार झालेली की ग्रोईंग आम्ही नवीन व्यावसायिक आलेलो तर हे या गोष्टी भरपूर चॅलेंजेस आहेत, अजून पण आहेत, असं काही नाही की सुरुवातीला होते, अजून पण आहेत.
2: नक्कीच. तरी सुद्धा एखादा आठवणीत राहण्यासारखा आणि तुम्हाला इमोशनल करून जाणारा या व्यवसायामधला एखादा प्रसंग कुठला आहे?
3: तसं पाहायला गेलं तर मग लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनच्या ज्यावेळेस 2019 लॉकडाऊन लागलं 2020 तर त्यावेळेस परिस्थिती अशी तयार झालेली की आता व्यवसाय करायचा कसा, फंड सगळे लागलेले, मार्केटमध्ये पैसे लोकांकडे बाकी आहेत किंवा कंपन्यांकडनं मटेरियल येणं बंद झालेलं आहे की एक इन्सिक्युरिटी तयार झाली होती की आता काय होईल, आता कसं होईल, चालेल की नाही चालेल, प्रत्येकजण म्हणत होतं की आता कसं होईल पुढे काय नाही, प्रत्येकाच्या मनात तर तेवढाच एक प्रसंग त्याच वर्षात एक अडचणी आलेल्या जास्त.
2: नक्कीच. या फील्डमध्ये येणारे जे नागरिक आहेत किंवा या फील्डमध्ये येणारे जे कोणी नवीन व्यावसायिक आहेत तर त्यांना काय सांगाल?
3: मी नवीन जर कोणी येणार असेल तर सांगाल की संयम तुमच्यात सगळ्यात महत्वाचा आहे की तुम्ही आल्यानंतर पेशन्स हवे तुमच्यात, तुम्हाला काय रात्रीत नवीन व्यवसाय मिळणार नाही, सुरुवातीला मेहनत करावं लागेल, मार्केट समजून घ्यावं लागेल, लोकांपर्यंत पोहोचावं लागेल, हळूहळू स्टेप बाय स्टेप जर केलं तर व्यवसायात तुम्हाला सक्सेस नक्कीच मिळणार.
2: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ सेंटरमध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक नगरकरांपर्यंत अनेक लिस्नरपर्यंत पोहोचताय, कसं वाटतंय?
3: छान वाटतंय, तुम्ही संधी दिली मला इथे येण्याची. माझ्यासारख्या छोट्या व्यापाऱ्याला ज्याला मार्केटमध्ये आता 10 वर्ष झालेत आत्ताशी, माझ्यापेक्षा सिनियर लोक आहेत जे काम करतायत, पण तुम्ही बोलवला, छान वाटलं मला म्हणजे माझा अनुभव शेअर करायला.
2: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ सेंटरमध्ये आला आहात, रेडिओची आणि तुमची काही आठवण आहे का किंवा लहानपणी कधी रेडिओ ऐकला आहे का?
3: नाही, रेडिओ अजून पण कारमध्ये मार्केटला गेलो की रेडिओ ऐकतच जातो आम्ही, दिवसभर रेडिओमध्येच असतो गाडीत.
2: नक्कीच नक्कीच. या प्लॅटफॉर्ममध्ये आज तुम्ही आला, तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गाणं आज तुम्हाला या निमित्ताने इथे ऐकावंसं वाटेल?
3: सकाळी व्यायाम वगैरे करताना गाणे ऐकत असतो, पण माझं सगळ्यात आवडतं म्हणजे सुरुवातीला मी सकाळी उठतो, मी व्यायामाला जातो म्हणजे सकाळी ग्राउंडला रनिंगला जात असतो मी, तर त्यावेळेस मी माझ्या गाडीतलं सगळ्यात पहिलं गाणं लावतो ती हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे सांगणे, तर ते मी गाणं रोज ऐकतो सकाळी.
2: नक्कीच, हे तुम्हाला एनर्जी देणार दिवसाच्या सुरुवातीला आणि खूप इन्स्पायर करणार, प्रेरणा देणार गाणं मी नक्कीच या निमित्तानं प्ले करेन. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात, या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत नगरकरांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
3: तुमचे पण खूप आभार आहे की तुम्ही बोलवलं इथे.
2: यस, धन्यवाद. आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये होते सिमेंटचे व्यावसायिक डीलर हेमंत कळमकर. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आज आपण त्यांच्याशी संवाद साधला आणि आज आपल्यासोबत ते होते. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पुन्हा भेटूयात उद्या नवीन व्यक्तीसोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज।

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमध्य रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी आहे आरजे अनु तुमच्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत राहुरीचे राजेंद्र जाधव सर. राहुरी नगरपालिकेतील निवृत्त कर्मचारी ते आहेत. गेल्या वर्षी ते रिटायर झाले आहेत राहुरी नगरपालिकेतून आणि आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आहे. आज त्यांना इन्व्हाइट करण्याचं एक विशेष कारण म्हणजे सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि गेल्या 3 वर्षांपासून ते तुरटीचा गणपतीची स्थापना जी आहे ती घरामध्ये करतात आणि त्याचबरोबर स्वतःसुद्धा प्लॅस्टिक गेल्या 10 वर्षांपासून ते वापरत नाही आहे. प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग असतील, प्लॅस्टिकच्या पिशव्या असेल, आपण बाजारामध्ये गेल्यानंतर ज्या काही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करतो तो त्यांनी पूर्णपणे गेल्या 10 वर्षांपासून टाळलेला आहे. आणि जेव्हा ते बाजारामध्ये जातात आजही प्लॅस्टिकची पिशवी त्यांना कोणी देत नाही, कारण त्या सगळ्या नागरिकांनासुद्धा माहिती आहे की ते कापडी पिशवीचा वापर करतात. पर्यावरणपूरक जीवनशैली वापरणं सध्याच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे आणि त्याचा ते अवलंब करतात आणि आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
2: ओके, धन्यवाद.
1: तुम्ही मूळ जर राहुरीचे आहात का? तुमचं बालपण तिथेच गेलं का?
2: हो, राहुरीमध्येच गेलं माझं बालपण. जन्मही माझा राहुरीचाच आहे आणि बालपणही माझं राहुरीमध्येच गेलं. राहुरीच्या जवळच एक येवले आखाडा म्हणून एक छोटंसं गाव आहे, ते राहुर नगरपालिकेच्या हद्दीमध्येच समाविष्ट आहे आणि त्या ठिकाणी माझं बालपण गेलंय.
1: नक्कीच. तुमचं शालेय शिक्षण सुद्धा राहुरीत झालं का?
2: हो, शालेय शिक्षण येवले आखाडा जे गाव आहे त्या गावी, शेजारी जोगेश्वर आखाडा त्या गावी आणि राहुरी या 3 ठिकाणी माझं शालेय शिक्षण झालंय.
1: नक्कीच. प्राथमिक शिक्षण कुठल्या शाळेत झालं?
2: प्राथमिक शिक्षण नूतन मराठी शाळा नंबर 7 येवले आखाडामध्ये मी पहिली ते चौथी होतो. नंतर जोगेश्वर आखाडा नूतन मराठी शाळा नंबर 2 या ठिकाणी मी 5वी ते 7वी होतो आणि छत्रपती विद्यालय जे राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या शिक्षण मंडळाचं आहे या ठिकाणी माझं 8वी ते 10वी शिक्षण झालं. आणि सध्या जे आपण बघताय लोकनेते रामदासजी धुमाळ कॉलेज, ह्या कॉलेजला माझं 11वी ते BCOM असं शिक्षण झालंय माझं.
1: नक्कीच. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सर जडणघडणीमध्ये शाळेचा वाटा खूप मोठा आणि मोलाचा असतो.
2: नक्कीच.
1: आणि आपण किती मोठे झालो तरी सुद्धा शाळेचा काळ, शाळेचे शिक्षक आपल्याला आजही आठवतात. तुम्हालाही ते आठवतात का? तुमच्या आजही स्मरणात आहेत?
2: हो, आहेस, अगदी आजही स्मरणात आहेत. प्राथमिक शिक्षणामध्ये मला शंकरजी नागरे सर आणि सीतारामजी वारे सर दोघे आता आहेत नाहीत, परंतु त्यांनी मला प्राथमिक शिक्षणामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं शिक्षण त्यांनी मला दिलं. विशेषतः माझा कल हा इंग्रजी विषयाकडे असल्यामुळं श्री सीतारामजी वारे सर म्हणून होते, त्यांनी मला इंग्रजीसाठी आणि शिकण्यासाठी फार प्रोत्साहन दिलं. त्यावेळी इंग्रजी ABCD आम्हाला 5वीपासून सुरू व्हायची. आता कसं, आता तुम्ही थोडंसं आता बालवाडीत असल्यापासून किंवा अंगणवाडीत असल्यापासूनच ABCD शिकवतात, पण त्यावेळी आम्हाला 5वीपासूनच ABCD शिकवायची आणि मला ती सरळ साधी भाषा वाटल्यामुळं माझा कल इंग्रजीकडे जास्त होता, त्या मनाने गणिताकडे कमी होता.
1: नक्कीच. शाळेच्या अनेक आठवणी असतात, शाळेतले अनेक किस्से असतात आणि आपण शाळेमध्ये कसे असतो हे आपल्या शिक्षकांना सगळ्यात जास्त माहिती असतं. तर अशा काही शाळेच्या आठवणी आहेत का की ज्या आजही स्मरणात आहेत? शाळेचं वातावरण कसं होतं त्या काळामध्ये तुमच्या?
2: शाळेचं वातावरण म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये असताना शिक्षकांविषयीची जी आमची आदराची भावना होती, म्हणजे अगदी शिक्षक लांब जरी दिसले तरी आम्ही इकडे अटेन्शन पोजमध्ये असायचो. म्हणजे त्यांनी दिलेला अभ्यास करणं किंवा त्यांनी सांगितलेले कामं करणे, आम्हाला त्यावेळी शिक्षणाच्या व्यतिरिक्त इतरही कामं करावं लागायचे. आमची शाळा ही आम्हाला झाडलोट करावी लागायची, आमची शाळा ही आम्हाला शेणाने सारवून घ्यावी लागायची आणि आमच्या शाळेची सफाईसुद्धा आम्हाला सकाळी करावी लागायची. त्यामुळे आपोआपच सरांनी आमच्याकडनं हे सगळे गुण त्यांनी आमच्याकडून बाहेर काढून आम्हाला त्याची शिस्त लावून दिली होती. नंतर एकदा काय झालंय की अगदी 10वीचा किस्सा आहे माझा हा. माझं शरीरयष्टी ही पहिल्यापासूनच थोडीशी बारीक आहे, त्यामुळे काय झालं की ज्यावेळेस 10वीच्या पहिल्या पेपरला जायचं बोर्डाच्या, त्या बोर्डाच्या पहिल्या पेपरला मी अगदी शाळेच्या ड्रेसवरती गेलो होतो, अगदी हाफ पॅन्ट आणि 15 शर्ट आणि ज्यावेळेस मी त्या राहुरी शहरातल्या विद्यामंदिर प्रशाला म्हणून जी एक मोठी नामांकित शाळा आहे आमच्याकडे, तर त्या शाळेमध्ये आमचे पेपर्स होते बोर्डाचे, तिथे जाऊन बघितलं तर सर्व ठिकाणचे जी मुलं मुली आले होते ते सगळे फुल ड्रेसमध्ये होते आणि मी एकटाच फक्त हाफ चड्डीमध्ये होतो. सगळे मुलं मुली त्यावेळेस मला माझ्याकडे बघून हसले आणि त्यावेळेस त्यांनी मला नाव ठेवलं होतं पिंट्या. हे पिंट्या नाव मला आजही छळतंय.
3: नक्कीच नक्कीच. दहावी नंतर पुढे काय करायचं हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट येतो, किंवा तो काळ असा असेल की ज्या काळामध्ये घरातून फारसं गाईड करणारं किंवा घरातून पालक सांगणारे नव्हते, की जसं आत्ताच्या काळामध्ये सांगतात की नाही तुला एवढ्या ऑप्शन्स आहेत, एवढे पर्याय आहेत, एवढ्या फॅकल्टीज आहेत. दहावी नंतर पुढे काय करायचं हे तुम्ही कसं ठरवलं?
2: मला सांगायला अभिमान वाटतो की माझे आम्ही चौघजण भावंड, थोरले भाऊ जे होते आमचे हरिभाऊ ते राहुरी कारखान्यात नोकरीस होते, आमचे दोन नंबरचे बंधू नारायणराव ते ट्रक ट्रान्सपोर्ट सोसायटीमध्ये नोकरीला होते, आणि तीन नंबरचे बंधू केशवराव हे राहुरी नगरपालिकेत नोकरीला होते. त्यांनी आपल्या नगरमधल्याच पेमराज सरडा कॉलेजमधनं बी कॉम केलेलं होतं. आणि त्यांना मी सांगितलं, आता भाऊ अरे मी दहावी पास झालो मग आता काय करायचं, ठीक आहे म्हणे बघू आपण. आणि ज्यावेळेस ॲडमिशन घेण्याकरता त्याचं पैसा, आता पैसे आपल्या हाताकडं माझ्याकडे नसायचे, त्यामुळे मी बंधून म्हटलं अरे मला फी भरायला जायचं तर मला पैसे लागतील, तेव्हा तू कॉलेजमध्ये जा, तिथे शेट्टे सर म्हणून आहेत त्यांना जाऊन भेट आणि त्यांना सांग, माझं नाव त्यांना सांग, मी त्यांना सांगितलेलं आहे. मी गेलो शेट्टे सरांकडे, गेलो शेट्टे सरांना सांगितलं की असं असं मला केशवराव जाधव यांनी पाठवलं आहे, ठीक आहे म्हणे बसतो. आणि पाच मिनिटांनी त्याने मला सांगितलं की तुझा प्रवेश हा 11वी कॉमर्समध्ये झालेला आहे, फॉर्म्स वगैरे तुझे सगळे भरलेले आहेत, या ठिकाणी सह्या कर आणि तो हॉल जो तुला समोर दिसतो आहे त्या हॉलमध्ये जाऊन बस. माझ्या बंधूने माझी निवड केली आहे की मी कोणत्या कॉलेजात जावं किंवा कोणत्या साईडला जावं, आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्सपैकी, त्या बंधूने माझ्या कॉमर्सची निवड केली आणि मी बी कॉम झालो.
3: नक्कीच. ग्रॅज्युएशननंतर किंवा बी कॉम झाल्यानंतर अर्थार्जनासाठी नक्कीच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते किंवा तुमचे मोठे बंधूसुद्धा होते की अर्थार्जनासाठी आधी काहीतरी करायला हवं, जसं की नोकरी असेल किंवा काही व्यवसाय असेल. तर बी कॉमनंतर मग तुम्ही नोकरीकडे किंवा या नगरपालिकेकडे कसे वळालात?
2: त्याची थोडीशी माहिती मी अगोदर सांगतो की मी जुलै 88 ग्रॅज्युएट झालो, त्याच वेळेस माझ्या बंधूंनी मला लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची एजन्सी घेऊन दिली आणि एजन्सीमध्ये मला काम करायला सांगितलं की कसं कन्व्हिन्स करायचं, पॉलिसी आपली कशी विकायची, आपले फीडबॅक कसे सांगायचे, ह्याचं मला त्यांनी ट्रेनिंग दिलं. परंतु आमचे जे BM होते, डेव्हलपमेंट ऑफिसर जे होते, ते SB जोशी साहेब, त्यांच्याकडेच त्यांनी मला 400 रुपये महिन्याने नोकरीला ठेवलं होतं की मी माझं काम बघून जोशी साहेबांचे इतर जे एजंट्स आहेत त्यांच्याकडनं जाऊन फॉर्म्स गोळा करणं, ते फॉर्म्स भरणं आणि ते फॉर्म्स श्रीरामपूरला आमची शाखा होती त्यावेळेस, तर श्रीरामपूरला नेऊन पोहोच करणं, हे कामं जोशी साहेबांच्या वतीनं मी करायचो. असं अर्थार्जनाचं मला माझ्या बंधूंनी सुरुवातीपासूनच स्वतः कष्ट करून, स्वतः अभ्यास करून, स्वतः शिक असं लावून दिलं होतं. त्यानंतर मला राहुरी नगरपालिका कर्मचाऱ्यांची जी स्टाफ सोसायटी होती त्या सोसायटीमध्ये 1992 मला त्यांनी ऑनररी सेक्रेटरी केलं की ह्या ठिकाणची ही जी तू बी कॉम झालास ही ह्या संस्थेमध्ये बघण्याला कोण नाही, तू बघ. मग त्या संस्थेत सचिव म्हणून मी काम केलं. त्यानंतर ते बघत असतानाच आमच्या ठिकाणी एक ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था म्हणून आहे, तर त्या पतसंस्थेमध्ये जे मॅनेजर होते त्यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळं त्यांना ताळेबंद सोडवता येईना, आणि त्याच पतसंस्थेमध्ये माझे एक मित्र होते क्लासमेट्स कृष्णात काळे म्हणून, मग त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे आणि आपल्याला तुझी गरज आहे. मी त्या ठिकाणी गेलो, मी त्यांचा ताळेबंद सोडवून दिला आणि त्यांना माझं काम आवडल्यामुळं त्यांनी मला त्या ठिकाणची पण ऑफर दिली. असं मी LIC ज्ञानेश्वर नागरी पतसंस्थेमध्ये फुल टाईम आणि अर्धा टाईम मी राहुरी नगरपालिका कामगार सोसायटी अशा पद्धतीने मी काम करायचो. 1994 काय झालं, माझ्या बंधूंचं आकस्मिक निधन झालं की जे राहुरी नगरपालिकेत होते. मग निधन झाल्यानंतर काय झालं की आमच्या ज्या भाऊजे म्हणजे माझ्या बंधूंच्या पत्नी लताताई त्या राहुरी नगरपालिकेत बालवाडी शिक्षिका म्हणून ऑलरेडी होत्या. त्यांची मुलं लहान होती, एक मोठी मुलगी 11 वर्षाची, त्यानंतर दुसरी मुलगी 9 वर्षाची आणि मुलगा 5 वर्षाचा होता. त्यावेळेस एक असं एक नियम होता की एखादा सरकारी कर्मचारी जर सेवेत असताना मृत्यू पावला तर त्या कर्मचाऱ्यावर त्याची पत्नी, त्यांची मुलं आणि हे जर संज्ञान नसतील तर त्यांच्यावर अवलंबून असणारा त्यांचा अविवाहित भाऊ किंवा अविवाहित बहीण यांना नोकरीला लावता यायचं. आणि ह्या जी आरच्या अंतर्गत मी त्यावेळेस अविवाहित असल्यामुळे राहुल नगरपालिकेत माझा प्रवेश 1996 साली झाला.
3: नक्कीच. राहुरी नगरपालिकेमध्ये 1996 साली गेल्यानंतर 1996 साली राहुरी नगरपालिका कशी होती किंवा कशी कार्यरत असायची?
2: 1996 साली माझा प्रवेश हा एक मी म्हणून झाला. परंतु मी 1983 पासून म्हणजे 10वी सुटल्यानंतर माझं शिक्षण, पुढचं शिक्षण सगळं माझ्या भावाने केलं. म्हणजे केशवराजे जाधव हे जे राहुरी नगरपालिकेत होते त्यांनी केलं. तर ते येवल्या आकडा गावातून राहुरीमध्ये राहावयास आले होते. मी त्यांच्यामध्येच मी राहायचो आणि मग त्यांच्याबरोबर राहून मग ते मला सांगायचे, राजू आपल्याला आता हे पगार बिल तयार करायचे, चल. मी त्यांच्याबरोबर जायचो आणि राहुरी नगरपालिकेचे जे पगार बिल असायचे किंवा आस्थापनेचे कामकाज असायचे किंवा त्यांच्या सेवा पुस्तकातल्या ज्या रजेच्या नोंदी असायच्या, असे छोटे छोटे छोटे कामं त्यांनी मला शिकवले आणि ते काम मी 83 पासून करीत होतो. खऱ्या अर्थाने मी म्हणेल की राहुरी नगरपालिकेचा कायापालट झाला तो आदरणीय अरुणसाहेब तनपुरे यांनी केला. ज्यावेळेस त्याने 1991 साली राहुरी नगरपालिकेमध्ये ते अध्यक्ष म्हणून निवडून आले, त्यावेळी राहुरी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे 3-3, 4-4 महिने पगार होत नसायचे, सरकारी देणी थकली असायची. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी राहुरी नगरपालिकेला आर्थिक शिस्त लावण्याचं काम केलं. जे संकलित कराचा रक्कम येते किंवा जी पाणी कराची रक्कम येते ती स्वतंत्र खात्यामध्ये त्यांनी ठेवली आणि जे सरकारी आपल्याला देणं आहे ते देणं दिल्याशिवाय इतर कुठल्याही घटकावर खर्च करायचं नाही याची त्यांनी शिस्त आम्हाला लावून दिली. यानंतर जर अतिरिक्त पैसा जर आपल्याकडे पडलेला असेल किंवा एखादा निधी असेल तर त्या निधीच्या पावत्या कशा करायचा हे त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यानंतर पहिल्यांदा म्हणजे अगदी मला अभिमानाने सांगायला वाटेल की कदाचित मे बी महाराष्ट्रात कुठे नसेल त्यावेळेस 1993 ला त्यांनी संगणक राहुरी नगरपालिकेमध्ये आणले. तेही माझ्या अंदाने तेच आपल्या बुरुडगाव रोडला एक हे आहे संगणकाचं जुनं दुकान आहे, तर त्यांनी आणि दोघांनी म्हणून सॉफ्टवेअर तयार केलं होतं ते. आणि राहुरी नगरपालिकेतून आम्ही 3 मिनिटांमध्ये जन्मतारखेचा दाखला द्यायला सुरुवात केली. खऱ्या अर्थाने त्यांनी कायापालट केला राहुरी नगरपालिकेने, तीच शिस्त ही पुढे लावल्यामुळं आज राहुरी नगरपालिका अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये खूप त्यांनी म्हणजे अगदी स्वतःचे उत्पन्नाचे साधन नंतर तयार झाले आणि राहुरी नगरपालिका ही अगदी 1 तारखेला पगार करणारी निवडक नगरपालिकेमधली नगरपालिका आहे आज, हे अभिमानाने सांगतो आम्ही.
3: नक्कीच. राहुरीमधले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, मग पाणी असेल, स्वच्छता असेल, कचरा व्यवस्थापन असेल, अतिक्रमण असेल किंवा अनधिकृत बांधकाम असेल, सार्वजनिक जागेच्या वापराबाबत नगरपालिकेच्या या वेगवेगळ्या कामामध्ये राहुरी नगरपालिकेच्या भूमिका कशा असायच्या किंवा एखादा आठवणीत असणारा याबाबतचा काही प्रसंग आहे का?
2: निश्चितच सांगायला आवडेल मला की राहुरी नगरपालिकेच्या जी थोडीशी राहुरी नगरपालिकेला एक बाजू जी आहे नदीने व्यापलेली आहे आणि त्यामुळे एका बाजूने राहुरी नगरपालिकेचं जे डेव्हलपमेंट आहे ते पूर्ण बंद आहे. राहुरी नगरपालिकेला डेव्हलपमेंटला हे 3 बाजूने चान्स आहे. त्यामध्ये राहुरी नगरपालिकेला जे पाणी मिळतं किंवा राहुरी नगरपालिकेला अगदी नगरलाही जे पाणी मिळतं ते पाणी नॅचरली सेडिमेंटेशनने मिळतं. म्हणजे आपल्याला कुठल्या प्रकारचं फिल्टर वगैरे करावं लागत नाही, ते धरणामध्येच फिल्टर आहे. अगदी जशा तसं जरी आपण वापरलं तरी ते अगदी प्रक्रिया केलेल्या पाण्यापेक्षाही अत्यंत शुद्ध असं पाणी आपल्याला मिळतं. त्यामुळे राहुरी नगरपालिकेच्या हद्दीमधल्या नागरिकांना पाण्याबाबतचे फारसं काही त्रास कधी घ्यावा लागला नाही. आणि आमच्याकडे 365 दिवस पाणी पुरवठा केला जातो. तांत्रिक बिघाडामुळे एखाद दोन दिवस असेल, परंतु आम्ही दररोज पाणी पुरवठा करणारी राहुरी नगरपालिका ही एक निवडक नगरपालिकांमधली नगरपालिका आहे. स्वच्छतेच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे स्वच्छतासुद्धा ही सुरुवातीला जसं आपण पूर्वी कचरा कुंड्या असायच्या, कचरा कुंड्यानंतर मग कचरा कुंड्यानंतर ते घंटागाड्यामध्ये त्याचं रूपांतर केलं आहे. कचरा कुंड्यामध्ये नागरिक काय करतात की मग कचरा कुंडीच्या बाहेरच कचरा टाकतात, किंवा टाकताना मग तो व्यवस्थित टाकत नाहीत, मग पुन्हा तो खालून उचलायचा, कचरा कुंडीत टाकायचा आणि पुन्हा ती कचरा कुंडी उचलायची, हा डबल त्रास व्हायला लागला. म्हणून राहुरी नगर पालिकेमध्ये आमच्या अध्यक्षा 2001 डॉक्टर उषाताई तनपुरे ह्या जनतेतून निवडून आल्या. मग त्यांनी आणि आदरणीय श्री प्रसादरावजी तनपुरे या दोघांनी शासनाच्या अगोदरही घंटागाडीची जी कन्सेप्ट म्हणतो आपण तो राहुरीत वापरला. आणि त्यानंतर मग शासनाने हे जाहीर केलं. 2003 आम्हाला राज्यातला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार राहुरी नगरपालिकेला मिळालेला आहे. अतिक्रमणाच्या बाबतीत राहुरी नगरपालिकेच्या सरकारी दवाखान्यासमोरील जे रस्ता होता तो रस्ता अतिक्रमण काढून इतका सुंदर डेव्हलप केला आहे की त्यामुळे राहुरीला एक नवीनच एक शोभा आलेली आहे.
3: नक्कीच. राहुरी नगरपालिकेमध्ये ॲज अ कर्मचारी म्हणून काम पाहत असताना किंवा वेगवेगळ्या विभागांमध्ये काम पाहत असताना काय चॅलेंजेस किंवा काय अडचणी समोर आले किंवा त्याला कसं फेस केलं गेलं?
2: चॅलेंजेस असे असं काही नाही, परंतु राहुरी नगरपालिकेमध्ये काम करताना हे अतिशय सोपं कामकाज आहे. राहुरी नगरपालिकेमध्ये फायलिंगची सिस्टीम ही पहिल्यापासून अतिशय सुंदर लावून दिलेली गेलेली आहे. आणि हे अगदी लेखापरीक्षण करण्यासाठी जे सरकारी ऑडिटर आमच्याकडे येतात त्यांनीसुद्धा मान्य केले आहे की राहुरी नगरपालिकेसारखं लेखांकन हे इतर नगरपालिकामध्ये कुठेही नाही आहे. अगदी पैसा न पैसा कुठे आला आणि कसा गेला हे सांगितलं जातं. त्यामुळे टिपिकल पद्धतीमध्ये करताना काम करताना काय व्हायचं की सुरुवातीला आम्हाला संगणक ज्यावेळेस आले त्यावेळेस आम्हाला संगणकामध्ये काम करताना थोडासा त्रास झाला. बाकी ज्यावेळेस आपण एखादी टिप्पणी तयार करतो, समजा कुठल्या एखाद्या नागरिकाने एखादा अर्ज दिला की आमचं अशा अशा प्रकारचं आम्हाला एक रस्ता करून हवा आहे, तर मग त्याच्यावरती टिप्पणी कशी ठेवायची, ते नागरिकांचं काम कसं होईल, याचं कायदा आणि नागरिकांची गरज हे विचारात घेऊन त्याची सांगड घालून याला सभेपुढं कसं ठेवायचं, सभेची मंजुरी कशी प्राप्त करून घ्यायची आणि त्यातून ते नागरिकाचं काम कसं होईल याचं आम्हाला मार्गदर्शन मुख्याधिकाऱ्यांनी, जे मुख्याधिकारी होते विशेषतः रवींद्र जाधव म्हणून आता ते मालेगावला आयुक्त आहेत, त्यांनी खूप छानपणे आम्हाला शिकवलं. त्यापूर्वी आम्हाला यशवंतराव डांगे होते, त्यापूर्वी आम्हाला देवीदाजी टेकाळे होते, शांतरामजी गोसे असे अनेक मुख्याधिकारी होते, खूप छान पद्धतीने त्यांनी आम्हाला शिकवलं होतं. तेव्हा चॅलेंजेस फारसे कधी वाटले नाही, कामाचा कधी आम्हाला कंटाळा आला नाही. विशेषतः निवडणुकीचं जे चॅलेंज असतं ते आम्ही लिहिल्या पार पाडायचो.
3: नगरपालिका कर्मचारी म्हणून तुम्ही काम पाहिलेलं आहे आणि मूळचे तुम्ही राहुरीचेच आहात, तुमचं बालपण पण राहुरीमध्ये गेलेलं आहे. राहुरी हे जे काही शहर आहे ते बदलताना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलंय,
2: बघितलंय,
3: राहुरीमध्ये काय बदल झाले अगदी सगळ्या स्तरामध्ये, म्हणजे सामाजिक स्तरावर असतील किंवा पालिकेच्या कामकाजाच्या स्तरावर असतील किंवा परिसराच्या बाबतीमध्ये, राहुरीमध्ये काळानुरूप कसे बदल होत गेले, आत्ताची राहुरी कशी आहे?
2: पूर्वीची राहुरी जी होती, पूर्वीची राहुरी ही असं आम्ही म्हणायचो की वेशीच्या आतली राहुरी, म्हणजे राहुरी नगरपालिकेजवळच एक वेस होती आणि ते वेशीच्या आतमध्येच राहुरी होती, राहुरी वेशीच्या बाहेर राहुरी ही नव्हती. मग जसं जसं राहुरीचं डेव्हलपमेंट व्हायला लागलं, डेव्हलपमेंट प्लॅन माझ्या हिशोबाने 2003 जो मंजूर झाला त्याच्यामध्ये एक्सपान्शन झालं आणि रेसिडेन्शियल झोन जो आहे तो वाढवण्यात आला. त्यामुळं काय झालं की एन ए प्लॉट्स हे जास्त करण्याला वाव निर्माण झाला आणि त्यामुळं अनेक आजूबाजूचे जे परिसरातले आहेत, समजा आजूबाजूचे गावातले लोक आहेत, त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी राहुरीत आणायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी त्यांनी प्लॉट घेऊन त्या ठिकाणी त्यांनी घरं बांधायला सुरुवात केली. त्यामुळं राहुरी नगरपालिकेसमोर चॅलेंज असं आलं की ह्या लोकांना आता सेवा द्यायची. ह्या लोकांना पाणी द्यायचं, ह्या लोकांना वीज पुरवठा करायचा, ह्या लोकांसाठी आपल्याला स्वच्छतेची व्यवस्था करायची, अशा अनेक गोष्टीसाठी आम्हाला स्टाफ कमी पडायला लागला. मग स्टाफ कमी पडायला लागल्यानंतर काय झालं की आम्ही स्वतःहून स्टाफ भरू शकत नाही आणि स्टाफची तर गरज आहे. मग या अशा गोष्टी ज्यावेळेस सरकारच्या लक्षात आल्या त्यावेळेस सरकारने काय केलं की आम्हाला ठेक्याद्वारे कर्मचारी घ्यायला परवानगी दिली किंवा कर्मचाऱ्यांना ठेका द्यायचा, सफाईचा ठेका द्या तुम्ही, तुम्ही हे कचरा वाहून नेण्याचा ठेका द्या, अशा पद्धतीने ठेका द्यायला सुरुवात केली. आणि राहुरीमध्ये काय झालं आहे की राहुरी नगरपालिकेने ज्या ज्या त्यांच्या सरकारी जागा होत्या त्या डेव्हलप करून त्या ठिकाणी नागरिकांना रोजगार मिळण्याकरता, युवांना रोजगार मिळण्याकरता चांगल्या प्रकारचे असे अच्छे सुंदर असे व्यापारी संकुल उभे केले, तेही बहुउद्देशीय. तसेच राहुरी नगरपालिकेने एक केशरंग सांस्कृतिक भवन आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवन असे दोन सांस्कृतिक भवनं निर्माण करून त्यामधून गरिबांच्या मुलांसाठी किंवा गरिबांच्या मुलींचे जे लग्न होण्यासाठी त्यांनी अतिशय अल्प दरात विवाहाची व्यवस्था करून दिली, कार्यक्रमाची व्यवस्था करून दिली. हे एक एक अतिशय छान उपक्रम तो आमचा आहे. त्यानंतर कचरा डेपोसाठी राहुरी शहराच्या बाहेर 9 ते 10 किलोमीटर बाहेर 25 एकर जमीन ही संपादित करून त्या ठिकाणी सुंदर असा कचरा डेपो उभारलेला आहे. कोणी म्हणणार नाही की इथं कचरा डेपो आहे म्हणून, इतका छान असा आम्ही डेव्हलपमेंट केलेला आहे राहुरी नगरपालिकेने. त्यानंतर राहुरी नगरपालिकेने काय केलं आहे, सध्या एक सुंदर असा जॉगिंग ट्रॅक आहे की तुम्ही ज्यावेळेस नगरमधून तुम्ही ज्यावेळेस शिर्डीला जाता त्यावेळेस पाण्याच्या टाकीच्या डाव्या बाजूला कोर्टा शेजऱ्यात सुंदर असा जॉगिंग ट्रॅक आदरणीय श्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या कल्पनेच्या माध्यमातून तो उभा राहिलेला आहे. त्यांची कल्पना होती ती. आणि त्यांची दुसरी कल्पना आहे की एक सुंदर असा पोहण्याचा तलाव आणि आपला ऑडिटोरियम असावं, ते आता पूर्णत्वास लवकरच आमचं जातं आहे ते आता. आणि राहुरी नगरपालिकेने माझ्या माहितीनुसार किंवा मला वाटतं माझ्या मनानुसार संपूर्ण नागरिकांना आरोग्य, स्वच्छता आणि पाणी, पुरेसा वीज पुरवठा हा दिलेला आहे.
3: नक्कीच. सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि जसं मुलाखतीच्या सुरुवातीला सुद्धा मी उल्लेख केला की पर्यावरणपूरक जीवनशैली तुम्ही अवलंबता आणि ती खरं तर खूप महत्त्वाची आणि काळाची गरज आहे आणि आपण सगळ्यांनीच ते फॉलो करायला हवं. गेल्या 3 वर्षांपासून तुम्ही तुरटीचा गणपती, घरगुती गणपती पूजा करत आहात. घरगुती गणपतीची पूजा करत असताना तुरटीच्या गणपतीचा तुम्ही वापर केला आहे, तर ही संकल्पना कुठून उदयास आली किंवा या गोष्टीला कधीपासून सुरुवात झाली, कशी सुरुवात झाली?
2: तुरटीचा गणपती असतो हे मला सन 2020 साली माहिती झालं. माझे एक मित्र आहेत प्रीतम महाजन, हे जळगावचे आहेत, मुक्ताईनगरचे. त्यांचा पेस्टीसाईडचा बिझनेस आहे महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनी म्हणून. तर त्यांनी मला 2020 साली पहिल्यांदा तुरटीचा गणपतीची मूर्ती जी आहे ती सप्रेम भेट म्हणून दिली आणि मला प्रचंड आवडली. मला पहिल्यापासूनच पर्यावरणपूरक वागण्याची सवय असल्यामुळे मला ती प्रचंड आवडली आणि मी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. प्रतिष्ठापना केल्यानंतर त्या मूर्तीला कसं असतं, मूर्ती छान असते परंतु तिला बाकीच्या मूर्तींसारखा कलर देता येत नाही कारण त्याला पाणी सहन होत नाही, ते लगेच विरघळतात, म्हणून अगदी थोड्या प्रमाणात त्याला कलरिंग असतं. मी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि मला खूप छान वाटलं की पहिल्यांदा मी ती गणपतीची मूर्ती विसर्जित केली ती अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये विरघळून गेली आणि समाधान वाटलं आपल्याला की आपण कुठेतरी ज्या भावनेने आपण गणेशोत्सव साजरा करतो ना. तुम्ही सध्या बघताय की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्त्या आहेत ह्या मूर्त्या ज्या ठिकाणी आपण विसर्जित करतो त्या पाणी तिथलं संपल्यानंतर अगदी उघड्यावर पडतात. मग काय भावना आहे आपली, फक्त गणपती आपण 10 दिवसच बसवायचा का, पूजा फक्त 10 दिवसच करायची का, त्यानंतर काय? त्यामुळं मला खूप ती संकल्पना आवडली आणि तेव्हापासून मी तुरटीच्या गणपती प्रतिष्ठापना करतो. त्यानंतर पुढे पुढच्या वर्षी 2022 साली राहुरी नगरपालिकेने एक पर्यावरणपूरक गणपती आणि पर्यावरणपूरक आरास असं एक स्पर्धा जाहीर केली होती आणि मग त्या स्पर्धेमध्ये मी माझ्या मुलाचं नाव दिलं. मग ती जी टीम आहे त्या टीमने संपूर्ण गणपतींची पाहणी केली आणि त्यांना आमची मूर्ती आणि आमचा हा जो काही कन्सेप्ट आहे हा आवडल्यामुळं त्यांनी त्यावर्षी प्रथम पारितोषिक आम्हाला दिलं आणि खूप आनंद वाटला की कुठंतरी आपण करत असलेल्या कामाचे कुठंतरी पावती मिळाली किंवा त्यातून काही लोक पुढे जनजागृती घेऊन करतील अशी मला अपेक्षा आहे.
3: नक्कीच. त्याचबरोबर जसं मी सुरुवातीला सुद्धा उल्लेख केला होता आणि आताही म्हटलं की पर्यावरणपूरक जीवनशैली तुम्ही फॉलो करता आणि गेल्या 10 वर्षापासून कटाक्षानं तुम्ही प्लॅस्टिकचा वापर करत नाही. प्लॅस्टिकची कॅरी बॅग जी आहे आपण कुठेही बाजारामध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा भाजी घेण्यासाठी किराणा घेण्यासाठी गेल्यानंतर प्लॅस्टिकचा वापर जो आहे तो तुम्ही करत नाही आहे. सोबत तुम्ही नेहमी कापडी पिशवी ठेवता. खरंच ही एक चांगली सवय आहे की जी फक्त राहुरीकरांनीच नाही तर सगळ्या नगरकरांनी किंवा सगळ्याच श्रोत्यांनी फॉलो करायला हवी. कारण आपण प्लॅस्टिकचा वापर जो आहे वाढता वापर प्लॅस्टिकचा लक्षात घेता पर्यावरणाचा किती ऱ्हास होतोय आणि त्यामुळे पुढच्या पिढींना किती त्रास होणार आहे आणि प्लॅस्टिकच्या कचऱ्याचं विघटन होत नसल्यामुळे तो कचरा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या आपल्या जगामध्ये साचत आहे. तर याबाबत काय सांगाल?
2: खरं तर ही संकल्पना माझ्या मनात एका अशा छोट्याशा प्रसंगाने आली. काय झालं की राहुरी नगरपालिकेमार्फत आम्हाला प्लॅस्टिक बंदीसाठी वेगवेगळ्या दुकानात जावं लागायचं आणि ज्या दुकानात प्लॅस्टिक असेल ते दुकानातलं प्लॅस्टिक आम्ही उचलायचं, त्यांना दंड करायचं किंवा जे लोक प्लॅस्टिक पिशव्या वापरतात त्यांना दंड करायचा अशी आमची संकल्पना असायची. आणि अशीच आमची 2-3 टीमा केल्या जाणार. त्या टीमा घेऊन आम्ही असं पेटीमध्ये जात होतो. एक माझ्या मित्राचं दुकान होतं आणि त्या मित्राच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्याच्या दुकानामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे पाकिटं सापडली. आणि सापडल्यानंतर काय झालं की त्याला आता दंड करायचा. दंड करण्याच्या टीममध्ये मी स्वतः आहे, आम्ही दोघं जीवलग मित्र आहोत. तो मोठ्या अपेक्षेने माझ्याकडे बघत होता की आता राजू काहीतरी करेल, राजू माझा दंड माफ करेल, परंतु मी त्याची काही मदत करू शकलो नाही. आणि त्यावेळेस त्याला 1,500 रुपये दंड करण्यात आला. खूप वाईट वाटलं मला. ऑफिस सुटल्यानंतर पहिल्यांदा मी त्याच्या दुकानावर गेलो. मित्राला म्हटलं, अरे कशासाठी तू ठेवतोस हे प्लॅस्टिक, ठेवू नकोस तू. तो म्हणे, त्याने मला काय उत्तर दिलं की हे बघ, मला राहुरी नगरपालिकेला ह्या गाळ्याचं भाडं भरायचं आहे, मला राहुरी नगरपालिकेला याचा कर भरायचा आहे, मला माझा प्रपंच ह्या गाळ्यावरती चालवायचा आहे, त्यामुळं मी जो व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये ज्याच्यामधून मला 2 पैसे मिळतील जास्तीत जास्त पैसे, त्यामुळं मला ती विक्री ठेवणं माझं बंधनकारक आहे. मला मी जर ते नाही ठेवलं तर माझी विक्री कमी होईल, माझी विक्री कमी झाली तर मला मी भाडं वेळेवर भरू शकत नाही किंवा माझे पुढचे आर्थिक प्रॉब्लेम तयार होतील, म्हणून मी हे ठेवतो. आता हे त्याचंही खरं होतं. मग त्याच्या दुकानात मी असंच एक दिवस बसले असताना जो प्लॅस्टिकचा सप्लाय करतो, विशेष म्हणजे तो नगरचा आहे, ती व्यक्ती आली. मी त्याला विचारलं, अरे बाबांनो तुम्ही हे का ठेवता, कसं ठेवता, याच्यावर तर बंदी आहे रे. मग त्याने म्हटलं, साहेब मी दररोज माल घेऊन नगरवरून राहुरला येतो, किंबहुना निम्मा राहुर जिल्हा हा माझ्याकडे आहे आणि ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्या ज्या आहेत याचं मला वरून मिळतात म्हणून मी पुढे देतो, मला जर मिळाल्या नाहीत तर मी कुठून देऊ. मग माझ्या असं लक्षात आलं की जर याचं उत्पादनच बंद झालं तरच हा विषय थांबू शकतो आणि ती गोष्ट आपल्या हातामध्ये नाही. मग आपल्या हातामध्ये काय आहे? एक नियम आहे की ज्याची मागणी कमी होते त्याचं उत्पादन कमी होतं. म्हणून आपण मागणी कमी करायची. कुणी जरी नाही केलं तरी आपण स्वतः प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नाही. आणि त्या भावनेतून मी तेव्हापासून प्लॅस्टिकची पिशवी स्वतः आणि कुटुंबियांनी वापरणं बंद केलं. गेल्या 10 वर्षापासून मग जे काय वाचले असेल त्या पिशव्या त्यात मला समाधान आहे.
3: नक्कीच. चांगल्या सवयींची सुरुवात ही नेहमी आपल्यापासून करावी हे कितपत खरं आहे?
2: हे 100% खरं आहे. जर आपण आज तुम्हाला सांगायला मला आवडेल की मी राहुरी नगरपालिकेच्या ज्या व्यापारी पेठेत जातो तिथे भेळवाले असतील, फळावाले असतील, भाजीवाले असतील किंवा अन्य दुकानदार असतील, त्यांच्याकडून मी ज्यावेळेस माल घेतो त्यावेळेस मी स्ट्रिक्टली सांगायचो की मला प्लॅस्टिकची पिशवी नको आहे, कॅरीबॅग मला नको आहे. आणि अनेक गिऱ्हाईक कॅरीबॅगसाठी आग्रहित असताना आपल्याला कुणीतरी एकजण म्हणतोय की मला कॅरीबॅग नको आहे, तो माणूस दुकानदारांच्या जास्त लक्षात राहतो. मग ज्यावेळेस मी दुसऱ्यांदा तिथं गेलो त्यावेळी त्यांनीच मला स्वतः सांगितलं, साहेब तुम्ही कॅरीबॅग वापरत नाही, आम्ही तुम्हाला कॅरीबॅग देणार नाही, हे तुमचा माल. आणि त्यामुळं काय झालं की मला आता कुठलेच दुकानदार कॅरीबॅग देत नाहीत. इवन दो मी श्रीरामपूर नगरपालिका हद्दीमध्ये एक बेकरी व्यवसायाचं दुकान आहे, श्रीसाठ म्हणून त्यांचं आडनाव आहे, त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडनं काही प्रोडक्ट्स घेतले मी. त्याने त्यांना म्हटलं की मला कॅरीबॅग नको आहे. ते खूप आश्चर्यचकित झाले. त्यांनी मला थांबवलं, साहेब तुमचं नाव काय, कुठून आले काय, त्यांनी माझी चौकशी केली. बसा म्हणे, त्यांनी मला चहा पाजला आणि ते म्हणे, साहेब हे माझ्या मनात खूप आहे परंतु व्यवसायासाठी मला हे करावं लागतं. आणि श्रीरामपूरमध्ये सगळेजण कॅरीबॅग वापरतात म्हणे, नाही द्याव्या तर माल जात नाही, तुम्ही वापरताय खूप चांगलं करताय म्हणे. आता इथपासून पुढं मी स्वतःही वापरणार नाही म्हणे. ही सवय मी स्वतः लावून घेईन म्हणे. मी दुकानदार म्हणून मागितली तर मी देईल परंतु मी स्वतः नाही वापरणार. चला, समाधान वाटलं मला की चला आपल्यामुळे कुणीतरी एक जणींनी सुरुवात केली.
3: नक्कीच. आपण ज्या ठिकाणी नोकरी करत असतो त्या ठिकाणी घरापेक्षा सगळ्यात जास्त काळ आपण तिथे वावरत असतो किंवा सगळ्यात जास्त काळ आपण त्या ठिकाणी देत असतो आणि आपल्यासोबतचे जे काही कलीग आहेत, आपल्यासोबत जे काम करणारे आहेत, त्यांच्यासोबत एक मैत्रीचं, सलोख्याचं आणि एक कुठेतरी घरातल्या व्यक्तीसारखं वातावरण निर्माण होत असतं, तयार होत असतं, किंबहुना ते असायलाच हवं. तुमच्या नगरपालिकेच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही रिटायर झालेले आहात, निवृत्त झालेले आहेत, पण असा एखादा भावनिक किंवा एखादा इमोशनल क्षण तुमच्यासाठी आहे का संपूर्ण नोकरीच्या कारकिर्दीमधलं?
2: इमोशनल क्षण जर म्हणाल तर अनेक नागरिकांनी, कर्मचाऱ्यांनी अगदी भरभरून प्रेम केलं माझ्यावरती आणि थोडासा सहकार्याचा स्वभाव असल्यामुळं सगळेजण मला राहुल नगरपालिकेत तात्या म्हणून म्हणतात किंवा आर्मी म्हणून हाक मारायचे मला. ज्यावेळी मी राहुल नगरपालिकेतूनच सेवानिवृत्त झालो किंवा सेवानिवृत्त दिवस होता, त्या दिवशी मला प्रचंड मी भावनाविवश झालो होतो की मला राहुल नगरपालिकेची एवढी सवय लागली होती की मी राहुल नगरपालिकेशिवाय राहू शकत नाही अशी माझी स्वतःची इच्छा. आणि त्या दिवशी कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या डोळ्यात ज्यावेळेस पाणी बघितलं मी, त्यावेळेस मला असं वाटलं की आपण जे आत्तापर्यंत जी सेवा केली ती खरोखर सार्थक आहे. कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात पाणी येणं साहजिक आहे कारण ते आपले पहिल्यापासून आपल्याबरोबर आहेत. परंतु एखाद्या अधिकाऱ्याच्या डोळ्यात पाणी येणं, त्याचा आणि आपल्या त्या अधिकाऱ्यांचा आणि आपला संबंध हा फक्त 2 ते 3 वर्षांचा असतो, पण त्यांच्या मनात घर करणं किंवा त्यांच्या मनात कुठंतरी आपल्याविषयी चांगली भावना निर्माण होणं, हे खरोखरच निश्चित मला त्या दिवशी खूप हे वाटलं की नाही, आपण राहुल नगरपालिकेमध्ये आणखी 5-10 वर्ष पाहिजे होते. लिटरली तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी रिटायर झालो त्याच्यानंतर मी किमान 1 वर्षभर मी राहुल नगरपालिकेत जात होतो. आजही मी जातो, आजही मी ते जाऊन मला वाटेल ते मी एखाद्याने सांगितलं मी त्या माणसाचं काम हलकं करण्याचा प्रयत्न करतो, मी ते काम करतो आनंदाने करतो. कारण माझ्या भावना त्या ठिकाणी आहेत. माझ्या सेवानिवृत्तीच्या वेळेस माझे जे पूर्वीचे मुख्याधिकारी आहेत, जे आता आयुक्त झाले आहेत, असे 5 मुख्याधिकारी हे माझ्या कार्यक्रमाला होते. हाही मला सार्थ अभिमान आहे की त्या अधिकाऱ्यांनासुद्धा माझं काम आवडल्यामुळं ते आले.
3: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात. या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, अनेक नागरिकांपर्यंत, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताय, कसं वाटतंय?
2: खूप छान वाटतंय. खरं तर मी सूरज राकांचा आभारी राहील. सूरज राकांचं काय झालं की सूरज राका हे मूळचे राहुरीचे, त्यांचे आजोबा हे आमचे मित्र आणि त्यांच्या दुकानात मी गेल्यानंतर मी तिथे तुरटी घेतली. तर मला म्हणे, हे तुम्ही तुरटी कशासाठी घेतली? म्हटलं काय नाही, मी आता गणपतीला वापरणार तुरटी. मग त्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं ते. मग तेव्हा त्यांनी मला माझं नाव विचारलं, माझा मोबाईल नंबर घेतला आणि साहेब म्हणे, मी तुमचं हे कार्य कुठेतरी पुढं नेतो आहे म्हणे. मग त्यांनी मला मेसेज टाकला की मी स्नेहालयच्या 90.4 FM साठी तुमचं नाव दिलं आहे. आणि खरोखरच मला आज प्रचंड आनंद होतो आहे की कुणीही ह्या गोष्टीची दखल घेतली नाही जी स्नेहालयाच्या 90.4 FM दखल घेतली. मी खरोखर खूप आभारी आहे ह्या स्नेहालयाच्या 90.4 FM.
3: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आहात, रेडिओची तुमच्या आयुष्यामध्ये काही आठवण आहे का, किंवा तुम्ही लहानपणी रेडिओ ऐकला आहे का?
2: रेडिओमध्येच आमचं लहानपण गेलं. त्या रेडिओची बटणं फिरवणं किंवा किंबवणं, ज्यावेळेस आम्ही लहान होतो, ज्यावेळेस आम्ही लग्नाला जायचो, त्यावेळेस नवरदेवाचा आग्रह असायचा. आम्ही लहान असताना आम्हाला कळायचं की नवरदेव रुसलाय, का रुसलाय तर त्याला रेडिओ नाही दिला.

0: परंतु त्यावेळेस काय व्हायचं की ते रेडिओचे बटणे फिरवताना स्टेशन लागायचे असे, आणि खूप आम्हाला आवडायचं. आमचा रेडिओवरचा सगळ्यात ऐकण्याचा आवडता कार्यक्रम म्हणजे कॉमेंट्री. क्रिकेटचा प्रचंड नाद, आणि क्रिकेटच्या प्रचंड नादमध्ये आम्हाला बघण्यासाठी टेलिव्हिजनचा प्रकार तर खूपच लांब. पेपरही आम्हाला दुपारी 4 भेटायचा, पेपरमध्ये येईपर्यंत काळ कुठल्या कुठे निघून गेलेला असायचा. आणि त्यामुळं लाईव्ह बघ ऐकण्याचं जे आहे ते फक्त आमच्या बंधू 2 बंधू जे आहेत नारायणराव, त्यांना क्रिकेटची खूप आवड होती. त्यामुळं ते जे कॉमेंट्री लावायचे ते आम्ही तासन तास आम्ही त्या रेडिओच्या शेजारी बसलेले असायचं. खूपच छान, खूपच म्हणजे खऱ्या अर्थाने मी म्हणेल की आपण जगताना ह्या लाईव्ह बघण्यापेक्षा हे लाईव्ह ऐकणं हे सर्वात चांगलं. त्याने तुमचे डोळेही सुरक्षित राहतात आणि तुम्हाला जे हवं आहे ते सगळं तुमच्या कानाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचतंय. त्याच्यासारखं माध्यम, रेडिओसारखं माध्यम दुसरं टेलिव्हिजन सुद्धा नाही.
1: नक्कीच नक्कीच नाही. आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आला आहात तुमच्या खूप जवळचं आवडीचं, या निमित्तानं कुठलं गाणं आज तुम्हाला इथे ऐकावं असं वाटेल?
0: राजेश खन्नाचं गाणं आहे,
2: आपकार माप कना मेरा तरा नहार नहीं, इन झुकती पलकों के सिवा

0: हे गाणं मला ऐकायचं.
1: नक्कीच नक्कीच, हे तुमच्या खूप जवळचं आवडीचं आणि खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही सुद्धा आता गायलं. हे गाणं मी नक्कीच या निमित्तानं प्ले करेन. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून रेडिओ नगरच्या केंद्रामध्ये आलात, या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: येस श्रोते हो, आज आपल्या सोबत नगरढेरी या कार्यक्रमामध्ये होते राहुरीचे, राहुरीमध्येच राहुरी नगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी राजेंद्र जाधव सर. आपण त्यांच्याशी आज नगरढेरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधला. या कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। रात्रीचे 8:40 झालेत। आता ऐकूया आकाशवाणी मुंबई केंद्रावरील मराठी राष्ट्रीय बातम्या।

0: प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात 5 सामंजस्य करार. नागरिकांना 5 वर्षांचा व्हिसा दिला जाणार. राज्यभरात 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. MPSC आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. आणि मेंदूमधल्या स्मृतींच्या संदर्भात संशोधन करणाऱ्या 3 शास्त्रज्ञांना यंदाचा वैद्यक शास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर. भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये आज 5 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चेदरम्यान हे करार झाले. या सामंजस्य करारांमध्ये 5 वर्षांसाठी व्हिसा, युवकांना परस्परांच्या देशात संधी, वाहतूक तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य, पायाभूत सुविधांची उभारणी याचा समावेश आहे. यामुळे स्वित्झर्लंडला भारतीय कृषी उत्पादनं, औषध निर्मिती, कापड आणि अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात वाढायला मदत होईल. जैवतंत्रज्ञान, बँकिंग, विमा, अन्न प्रक्रिया आणि शाश्वतता यासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये स्वित्झर्लंडकडून भारतात नव्या गुंतवणुकीला चालना मिळेल असं त्यांनी सांगितलं.
1: हम स्विट्झर्लंड की इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज को भारत में बड़े लेवल पर

0: निवेश करने और कैपेसिटी बिल्डिंग, डिजाइन और मैन्युफैक्चरिंग में भागीदारी के लिए आमंत्रित करते हैं। फ्रेंड्स, साइंस और टेक्नोलॉजी सहयोग भी हमारी साझेदारी का एक मजबूत स्तंभ है। मुझे बहुत खुशी है कि हम जल्द ही हेल्थ, क्लीन एनर्जी और स्पेस जैसे प्रायोरिटी एरियाज में नए ज्वाइंट रिसर्च प्रोजेक्ट्स लॉन्च करने जा रहे हैं।
1: अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणखी दृढ करण्यासही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे। दोन्ही देशांनी लष्करी देवाणघेवाण आणि संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी नव्या संधी तयार करण्याचं निश्चित केल्याचं ते म्हणाले। भारत आणि स्वित्झर्लंडच्या मैत्रीपूर्ण संबंधांना अनेक शतकांचा इतिहास असल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला। राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश राज्य सरकारनं आज दिले। या संदर्भातला शासन आदेश आज जलसंपदा विभागानं जारी केला। पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं। पिण्याचं पाणी, जनावरं आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच उर्वरित पाण्याचं सिंचनासाठी वाटप केलं जाईल। रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या तसंच जास्त चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत। औद्योगिक क्षेत्रानं एकूण वापरापैकी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करण्याचं सरकारनं अनिवार्य केलं आहे। जलस्रोतांमधला अनधिकृत आणि बेकायदेशीर उपसा थांबवण्यासाठी तत्काळ विशेष मोहीम राबवावी यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे नियमित गस्त आणि तपासणी करावी असंही सरकारनं म्हटलं आहे। एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना केली आहे। उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढची कार्यवाही केली जावी असं शिफारस पत्रात म्हटलं आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोना यांच्या पीठानं नोटिसा बजावल्या। काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं। याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 नंबरच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। या अर्जाला जोडलेलं अतिरिक्त घोषणापत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवल्याचा दावा निवडणूक आयोगानं 26 सप्टेंबर रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात केला होता। न्यायमूर्ती संगीता अग्रवाल, न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह या 3 न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे। 28 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं त्यांच्या नावांची शिफारस केली। यामुळे सर्वोच्च न्यायालयातल्या महिला न्यायाधीशांची संख्या 3 वर पोहोचली आहे तर एकंदर न्यायाधीशांची संख्या 37 झाली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या कार्ल डायसेरॉथ आणि जर्मनीच्या पीटर हेगेमॉन तसंच गिओर्ग नागेल यांना जाहीर झाला आहे। ऑप्टोजेनेटिक्स या तंत्राच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे। मेंदूमध्ये आठवणी, भावना, वर्तवणूक कशाप्रकारे लक्षात ठेवली जाते यासाठी त्यांनी हे संशोधन केलं आहे। सुमारे 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे। ओला, उबर सारख्या ॲप आधारित प्रवास सुविधांचा वापर करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महिला आयोगानं मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत। काम देण्याआधी टॅक्सी चालकाची संपूर्ण माहिती तपासणं, महिला टॅक्सी चालकांची संख्या वाढवणं, प्रत्येक टॅक्सीत आणीबाणीत तात्काळ संपर्कासाठी स्विच ठेवणं, 24 तास देखरेखीसाठी टेहळणी केंद्र सुरू करणं इत्यादी सूचनांचा यात समावेश आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या सूचनांची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. भारत अमेरिका व्यापार करारावर वाटाघाटी अद्याप सुरू असून त्यांना अंतिम स्वरूप आलेलं नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या म्युनिक नेत्यांच्या बैठकीत त्या आज बोलत होत्या. सध्या या वाटाघाटी एका टप्प्यावर येऊन थांबल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. भारतानं सादर केलेल्या मसुद्यातल्या बहुतांश कलमं भारताच्या बाजूनं झुकलेली आहेत आणि त्यावर अमेरिकेकडून सहमती मिळण्यासाठी भारत कसून प्रयत्न करत आहे असं त्या म्हणाल्या. निवृत्तीवेतन विभागानं निवृत्तीवेतनधारकांचे अनुभव आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणीतून सतत शिकायला हवं, तसंच सध्याच्या प्रणालीतल्या त्रुटी दूर करण्याच्या दिशेनं काम करायला हवं असं केंद्रीय कार्मिक आणि निवृत्तीवेतन मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत आयोजित 17व्या अखिल भारतीय निवृत्तीवेतन अदालतीला ते संबोधित करत होते. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात महिला सुरक्षिततेसाठी आणखी प्रभावी प्रतिबंधात्मक उपायांची गरज सर्वोच्च न्यायालयानं आज अधोरेखित केली. या भागात गेल्या काही काळात घडलेल्या घटनांची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आहे. महिलांना रस्त्यानं किंवा मेट्रोनं प्रवास करताना रात्रीच्या वेळीही सुरक्षित वाटायला हवं असं न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या पीठानं सांगितलं. व्हिएतनाममध्ये झालेल्या 19व्या अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षिल पटेल यांना रौप्य पदक पटकावलं. विमानाच्या इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे इंडिगोनं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांसाठी इंधन अधिभार शुल्कात वाढ केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात 5 सामंजस्य करार. नागरिकांना 5 वर्षांचा व्हिसा दिला जाणार. राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. एमपीएससीचे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. आणि मेंदूमधल्या स्मृतींच्या संदर्भात संशोधन करणाऱ्या 3 शास्त्रज्ञांना यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: नगरकर, आताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्रावरील राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 99707044455 किंवा 74998908 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: रसिक हो नमस्कार. रेडिओ नगर 90.4 एफएम सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राग मालकंस.
2: नमस्कार. आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपलं स्वागत. मी सुहास जोशी बोलतोय. या कार्यक्रमात आज सादर करणार आहे राग मालकंस. मालकंस राग ऐकल्याने तुमच्या दैनंदिन काळजा आणि ताणतणाव नक्कीच कमी होतील आणि रात्री झोप लागायला सुद्धा मदत होईल. मनाला अतिशय शांती आणि प्रसन्नता देणारा राग आहे मालकंस. पहिल्यांदा आलाप सादर करणार आहे आणि नंतर संगीत सम्राट तानसेन यांनी लिहिलेलं एक गीत मी सादर करायचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला काहीही सूचना किंवा प्रश्न असतील तर कृपया ईमेल qrtune@gmail.com या ईमेलवरती लिहा. EMAILCURETUNE@gmail.com. धन्यवाद.

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 एफएम वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकलात राग मालकंस, गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. रसिक हो स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.
1: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा मंडई। आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख। खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे। त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत। संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या। त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत। ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये।

0: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे विशेष मालिका संचित अहमदनगरचं। आज आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री अरुण धर्माधिकारी यांची मुलाखत। त्यांच्याशी संवाद साधला आहे भूषण देशमुख यांनी। या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी। ऐकूया संचित अहमदनगरचं।
1: नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, भारतीय इतिहास संकलन समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत विभागाचं जे काम होतं त्याची महत्वाची जबाबदारी ज्यांनी सांभाळली ते आपल्या नगरमधले श्रीयुत अरुणराव धर्माधिकारी यांच्याकडे मी आत्ता आहे आणि त्यांनी जे जे काम अतिशय मुलाचं महत्वाचं योगदान ज्यात दिलं त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान मोठं आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत आणि अकोळनेर म्हणजे संत कवी दासगणूंचं जे जन्मस्थळ आहे त्याच्या विकास कार्यामध्ये देखील त्यांचा मोठा सहभाग असतो। नमस्कार अरुणराव, रेडिओ नगरच्या वतीने तुमचं स्वागत आहे। आपण सुरुवातीला हे जे इतिहास संकलनाचं जे काम सुरू करण्यात आलं होतं आणि अतिशय दुर्लक्षित विषयांवर त्या काळी महत्वाचं दस्तऐवज गोळा करून प्रसंगी लंडन मधून कागदपत्र मिळवून जो एक लोकांना माहिती नसलेला इतिहास होता पण आपल्यासाठी फार महत्वाचा होता, भारतीयांसाठी महाराष्ट्रासाठी पण, तर त्याविषयी थोडस आधी आम्हाला सांगा।
2: मूळ म्हणजे मी संघाचा कार्यकर्ता आहे, हो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा। त्यांनी मला असं नाशिक विभागाचा कार्यभार होता संघाचा आणि मला असं आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे तर करायचंच आहे पण त्याचबरोबर तुम्ही आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतिहास संकलन समितीचं काम करणार आहात असा कुणी जबाबदार माणूस नाही, म्हणून मग तुम्ही करू शकाल का? अर्थात मला इतिहासाचं फारशी माहिती नव्हती कारण मी तर सायन्स ग्रॅज्युएट आहे आणि त्यामुळे इतिहासाच्या बाबतीत माझा तसा संबंध नव्हता, पण मला असं सांगितलं की बा असे जे इतिहासाचे बद्दल आवड असलेले अभ्यासक असलेले लोक आहेत यांचं संघटन आपण करतो आहोत या निमित्तानं आणि म्हणून संघटक म्हणून तुम्ही असे लोक एकत्र करा, त्यांच्याशी बोला आणि अशा पद्धतीने तुमचं काम तेच राहील, म्हणजे संघटनाचं काम राहील।
1: साधारण ही सुरुवात कधी झाली, कुठल्या वर्षी?
2: साधारण ही सुरुवात 2007 साली झाली। 2007 साली पहिल्यांदा माझी बैठक पुण्यात झाली। ते वर्षे बाबासाहेब आपटे म्हणून आमचे जे पहिले संघ प्रचारक होते त्यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष होतं आणि त्यामुळे मग त्यावेळेला या निमित्तानं तुम्ही या कामात राहा असं सांगितलं। आमच्याबरोबर आमचे त्यावेळेचे कोल्हापूरचे विभाग प्रचारक ते होते आणि त्यांच्याबरोबर मी सगळीकडे प्रवास केला।
1: कोल्हापूर,
2: सांगली,
1: पश्चिम महाराष्ट्र तुमच्याकडे
2: प्रवास केला आणि मग हळूहळू कामाला सुरुवात झाली।
1: आणि तेव्हा नगरमध्ये कोण कोण तुमच्या बरोबर होते इतिहासाच्या क्षेत्रातले जाणकार?
2: नगरमध्ये डॉक्टर तारे म्हणून होत्या, वृषाली
1: तारे, वृषाली तारे होत्या
2: नगरच्या,
1: नगर प्राध्यापिका
2: होत्या। तर त्यांना आम्ही शहराचा अध्यक्ष म्हटलं होतं आमच्या।
1: बरं,
2: त्यानंतर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेजमध्ये एक शर्मा नावाचे, दयानंद शर्मा नावाचे,
1: हो,
2: हिंदीचे अध्यापक होते ते, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष होते। असे हळूहळू संघटना म्हणजे निर्माण करायला सुरुवात
1: आणि प्राध्यापक कशम सहाणे पण,
2: कशम सहाणे माझ्याबरोबर होतेच, ते आमचे त्यावेळेस प्रांत संघचालक होते।
1: बरोबर,
2: त्यामुळे त्यांना असं दुसरीकडे काम करता येत नव्हतं, त्यांना संघाची जबाबदारी।
1: पण इतिहास संशोधनाच्या क्षेत्रामध्ये
2: मला त्याचा फार उपयोग नाही, तर मला इतिहासाचं माहिती काहीच नव्हती ना, म्हणजे BC म्हणजे बिफोर क्राईस्ट आणि AD म्हणजे त्याच्यानंतर हे सुद्धा मला माहित नव्हतं।
1: बरोबर, पण संघाची एक शिस्त,
2: संघाची शिस्त,
1: जबाबदारी
2: पार पाडली,
1: पूर्ण करायची
2: केली। बाकी मला मध्ये आमच्या राजाभाऊ भोसले म्हणून जे विभाग प्रचारक होते त्यांचा खूप उपयोग झाला। त्यानंतर शरदराव हेबाळकर नावाचे आमचे इतिहास अखिल भारतीय कार्यभार होते आंबेजोगाईच्या राहणारतीमुळे, त्यांचाही खूप मला पाठिंबा मिळाला, उपयोग झाला। आणि विशेष सगळ्यात पाठिंबा म्हणजे आमचे पुण्याचे बंडोपंत परचुरे, त्यावेळेला महाराष्ट्र प्रांताचं काम बघायचे सगळं।
1: बरोबर,
2: तर त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने कामाला सुरुवात। त्यावेळेला इतिहास संकलन समितीने एक कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली होती, त्याच अधिकाही त्याच्या बद्दलचं कामही झालं होतं। महाराष्ट्राचं स्त्री जीवन असं जे आहे,
1: बरोबर,
2: साधारणपणे गेल्या 150 वर्षातलं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतातलं वेगवेगळ्या जिल्ह्यामधलं स्त्री जीवन कसं होतं
3: बरोबर
2: आणि त्याचा इतिहास लिहायचा.
3: इतिहासामध्ये स्त्रियांकडे फारसं लक्ष
2: नव्हतं,
3: म्हणजे आनंदीबाई असतील किंवा झाशीची राणी असेल, नगरची सुलतान चांदबीबी असेल, तशी थोडी नावं सोडली तर बाकी स्त्रियांविषयी फार कुठं मोठं संशोधन.
2: पारतंत्र्यामध्ये असताना
3: हो
2: जे स्त्री जीवन वेगवेगळ्या ठिकाणी विकसित झालं आणि ज्या स्त्रिया या पुढे आल्या आणि त्यांनी कामं केली अशा सगळ्यांची 150 वर्षाची साधारणपणे इतिहास हा लिहायचं ठरवलं होतं भारतीय स्त्री जीवनाचा इतिहास. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांचे खंड प्रकाशित झाले.
3: अरे वा,
2: पुणे जिल्ह्याचा असा खंड प्रकाशित झाला, सांगली जिल्ह्याचा झाला,
3: बरं
2: त्यानंतर नगर जिल्ह्याचा असा नाही होऊ शकला आपला, पण नाशिक जिल्ह्याचा झाला,
3: बरं
2: असे वेगवेगळ्या ठिकाणचे असे स्त्री जीवनाची परंपरा
3: यांनी सगळं संकलन झालं
2: आणि त्याची पुस्तकही आपण सगळ्यांनी प्रकाशित केली.
3: आणखीन पण बरीच पुस्तकं तुम्ही आता मला दाखवले, कोल्हापूरचा इतिहास असेल किंवा हडपसरचा इतिहास.
2: दुसरा प्रकल्प आपण इतिहास संकलन आधी घेतला म्हणजे तो म्हणजे तीर्थक्षेत्र जी आहेत आपल्या पश्चिम महाराष्ट्रात त्या तीर्थक्षेत्राचा इतिहास वेगळाच आहे आणखी, आणि तो थोडा थोडा संपर्क करून संकलित करून त्यामुळे त्या इतिहासाची इतिहासाच्या एकंदर संकलनात भर पडली आमच्या. तर पैठणचं महाराष्ट्रामध्ये ठिकाण होतं, पैठणचा इतिहास आम्ही केला. दुसरी गोष्ट म्हणजे त्र्यंबकेश्वर आहे तीर्थक्षेत्र आहे त्याचाही इतिहास केला.
3: बरं,
2: त्यानंतर आता नुकताच करवीर
3: कोल्हापूरचा इतिहास,
2: दोन तीन ठिकाणी अशी जी ठिकाणं आम्हाला मिळाली त्याच्यामधून या तीर्थक्षेत्रांचा इतिहास पुरा करणं हेही आमचं एक केलं.
3: आणि या सगळ्यांचा अहमदनगरशी फार जवळचा संबंध होता, म्हणजे आपण पैठण म्हणाल किंवा कोल्हापूर या सगळ्यांचे राजनैतिक किंवा अन्य कारणांनी कधी ना कधी संबंध येतच गेले.
2: बरोबर, त्यानंतर मग आम्हाला असं लक्षात आलं की 1857ची 150 वर्ष पूर्ण झाली 1857ला.
3: बरोबर,
2: म्हणून मग त्या 7 साली आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असं व्याख्यानं देणं, तिथली माहिती काही गोळा करणं अशा प्रकारचा
3: प्रकल्प वर्षभर तो मला वाटतं
2: पूर्ण वर्षभर
3: होता.
2: आणि त्याप्रमाणे मग नाशिक जिल्ह्यामध्ये भागोजी नाईक होते तर त्यांचा इतिहास या निमित्तानं आम्ही पुढे आणला.
3: हे आदिवासी लोकांनी जे बंड आधी केलं होतं म्हणजे 1857च्या आधीपासून, खरं म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये भिल्ल असतील, कोळी असतील, अकोला संगमनेर भागातले जे खरं म्हणजे ते किल्लेदार होते, पण त्यांचे हक्क काढून घेतल्यानंतर मग ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी बंड सुरू केलं आणि सोळोके पळो करून सोडलं होतं त्या सगळ्यांनी. आणि पुढे भागोजी नायकांचा इतिहास फार मोठा, खरं म्हणजे शाळेमध्ये शिकवलं जात
2: नाही जातो
3: आणि आजच्या पिढीला ते फारशी नावं देखील माहिती नाही, त्यामुळे हे फार मोलाचं काम झालं होतं. अरुणराव, तेव्हाच नगरमध्ये म्हणजे नगरच्या किल्ल्यामध्ये क्रांतिकारकांना डांबून ठेवलेलं होतं किंवा काही ना फासावर देखील चढवलं गेलं होतं. मगाशी तुम्ही त्या वडाच्या झाडाचा काहीतरी मगाशी खंडोबा,
2: फाशीचा खंडोबा म्हणून नगरमध्ये कुठेतरी होता,
3: मुरुडगाव रस्त्याला
2: तो आहे. आणि त्यावेळेला आमच्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी यात्रा काढली होती. यात्रेची सुरुवात त्या नरगुंद पासून झाली कर्नाटकातून.
3: बरोबर,
2: आणि मग तिथे काही ते यात्रेत जाताना ते नगरला आले, फाशीचा खंडोबा तिथे त्यांनी
3: भेट दिली होती.
2: भेट दिली,
3: बरोबर,
2: ते ठिकाण सांगण्यासाठी आमचं माहिती होतं.
3: बरोबर,
2: आणि मग तिथून पुढे ते नाशिकला गेले आणि नाशिकला भागोजी नाईकांचे जे हे आहे नांदूर शिंगोटे, नांदूर शिंगोट्याजवळ हे केलं आणि मग तिथे त्याची सभापती झाली.
3: बरोबर,
2: त्याच्या आधी आम्ही एकदा याला गेलो होतो प्रत्यक्षात पाहायला की भागोजी नायकांचा इतिहास आपल्याला काय मिळतो का. तर मग त्यांचं नांदूर शिंगोट्याला गेलो होतो आम्ही आणि पुढे गावाचं नाव आता मला आठवत नाही पण त्याच्याजवळच तिथं यांचा कान्होजी नायकांचा अंत झाला होता.
3: बरोबर, ब्रिटिश अधिकाऱ्यांना मारलं, त्यांच्या पण काही ठिकाणी
2: त्या ठिकाणी
3: कबरी बघायला मिळते,
2: कबरी मिळाल्या म्हणून तिथे एक शिलालेख आहे तिथे आम्हाला कळलं होतं.
3: बरोबर,
2: म्हणून मग सहाणेसर मी आम्ही आणखी काही जण गेलो
3: तिथे भेट दिली,
2: तिथे भेट दिली, तिथे शिलालेखात आम्हाला काही सापडलं नाही. शिलालेखात उलट
3: इंग्रजांचं
2: कौतुक होतं आणि इंग्रजांनी कसं त्यांचे जे लढले तिथं भागोजी नायकांचा पराभव केला होता इंग्रजांचा तिथे.
3: बरोबर,
2: भागोजी नायकांनी तर ते जे लढले त्यांची नाव होती
3: नाव
2: ते मग ते पाहिलं पण ते काय झालं त्याच्या पुढे मग नेमकं मला हे आठवत नाही, पण तिथं नदीच्या ठिकाणी भागोजी नाईक नंतर मारली गेली, तिथं त्यांचा एक विरगळ सापडला, काही हत्यारं पण जुनी सापडली, आणि हळूहळू भागोजी नायकांची माहिती ती आम्ही काढली. त्यानंतर सहाणेसरांनी त्यांचा एक लेख लिहिला, तो त्या 1857 याच्यात
3: पुस्तका ग्रंथामध्ये
2: आहे.
3: आणि नगरचे इतिहास संशोधक सुरेशराव जोशी, त्यांचाही तुमचं
2: सुरेशराव जोशी त्यांची म्हणजे सहाणेचे चांगले मित्र होते, माझी पण त्यांची मैत्री होती, म्हणून मग ते आपल्या नेवाशामध्ये जे काडीमोड कडमोड काहीतरी
3: लाडमोड नावाची लाडमोड ज्ञानेश्वरी लिहिली गेली, तो परिसर सगळा
2: तिथं आहे. आणि म्हणून एका वर्षी आमच्या महाराष्ट्र प्रदेशाचं अधिवेशन घे
3: बर
2: आम्ही नेवाशाला घेतलं होतं.
3: अरे वा, बर बर.
2: आणि मग नेवाशातल्या ते सगळे जे जवळजवळ नाशिकचे पुण्याचे असे सगळे काम करणार त्याच्याकरता,
3: म्हणजे तेव्हा पूर्वी खूप छान प्रथा होती.
2: आणि त्याच्यामध्ये आम्ही आदल्या दिवशी सुरेश जोशींचा सत्कार केला.
3: बर बर बर.
2: आणि त्यांचं सगळं कार्य आमच्या अधिवेशनामध्ये सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या लाडमोड का काय म्हणतात आपण गेलो,
3: उत्खनन झालं जिथे,
2: तिथे सगळ्यांचं आम्ही नेलं होतं.
3: बरोबर.
2: ते पाहायला नेलं होतं. त्यानंतर याचं जे देऊळ आहे ज्ञानेश्वरांचं,
3: हा ज्ञानेश्वर मंदिर आता
2: खांबाचं देऊळ आहे,
3: करवीरेश्वर मंदिर जुनं,
2: हा
3: बरोबर, पैस काम
2: आणि मोहिंदराजाचं देऊळ, अशा तीन ठिकाणी आम्ही सकाळी 6 ते 8
3: बरोबर
2: फिरलो सगळे. त्यानंतर अधिवेशनाला 17 सुरुवात झाली होती.
3: आणि अरुणराव, एक म्हणजे आनंदाची गोष्ट अशी की 1934 मध्ये असंच एक नाशिक आणि नगर जिल्ह्याचं संमेलन तिथे झालं होतं,
2: कुठे,
3: नेवाशाला, त्या ज्ञानेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये. आणि तेव्हा नगरमधल्या आपले नानासाहेब मिरीकर असतील किंवा सरदार मिरीकरांच्या फॅमिलीमधली बाकीची मंडळी होती, तेव्हा देशमुख नावाचे अध्यक्ष होते वाङ्मय उपासक मंडळाचे, तर या सगळ्या मंडळींनी मिळून ज्ञानेश्वर दर्शन ग्रंथ तेव्हा प्रकाशित केला होता, 1700 पानांचा ग्रंथ.
2: हो का.
3: तर तो यावर्षी आता पुनर्प्रकाशित झाला, महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने तो आणला. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये साहित्य संशोधनाची आणि इतिहास संशोधनाची एक मोठी परंपरा फार पूर्वीपासून आहे, आणि त्याला खूप मोठा आधार तुमच्या या सगळ्या कामामुळे मिळाला. अनेक ग्रंथ तुमच्याकडे आहेत, अभ्यासक येतात आणि माहिती घेऊन जातात. अरुणराव, तुम्ही संत कवी दासगणू महाराज हे अतिशय मोठं नाव आहे. अनेक संत आज आपल्याला जे माहिती आहेत ते केवळ दासगणूंमुळे, आधुनिक महिपती म्हणून त्यांचा उल्लेख.
2: याचा संबंध आमचा कसा आला,
3: हा
2: तर दासगणू महाराजांचं आजोळ
3: हो
2: हे अकोळनेरला होतं,
3: नगर तालुक्यातलं अकोळ,
2: नगर तालुक्यातलं अकोळनेर. आणि दासगणूंची आई आपल्या माहेरी म्हणजे दासगणूंची आजोळी,
3: बरोबर, सहस्त्रबुद्धे ह्यांचं दाबोळकर,
2: दाबोळकर, तर दाबोळकरांचे या कन्या आणि सहस्त्रबुद्धेला दिल्या होत्या त्या दासगणूंच्या बाळाला, त्यामुळे त्या माहेरी बाळणपणाला आल्या. आणि त्यामुळं जे आपले दाभोळकर होते, दाभोळकरांच्या वाड्यात एका खोलीत त्यांचा जन्म झाला होता, आणि त्यामुळे जन्मस्थळ दासगणूंच तिथे आलं. आता ही जी जागा आहे सगळी, ही जागा म्हणजे तिथं असलेलं त्यांचं घर, 52 खणांचं घर होतं मोठं दाभोळकरांचं. पूर्वी काळी दाभोळकर हे तिथले जागीरदार होते, आणि दाभोळकरांचे कुटुंबातले दाजीसाहेब दाभोळकर म्हणून इथं वकील म्हणत होते, त्यांचे मोठे भाऊ रंगनाथ दाभोळकर होते. त्याने आम्हाला असं ठरवलं की बा आता आम्हाला अकोळनेर सोडायचं आहे.
3: बर.
2: आता हे सोडायचं म्हटल्यानंतर आम्हाला सगळी आमची ही
3: प्रॉपर्टी
2: आहे ती सगळी अशी चोरापुरी जाईल. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की बा तुम्ही कुणी आहे हे घेणार का
3: जबाबदारी घ्या.
2: तर दाजीसाहेब यांचे मित्र आमचे माणिकराव पाटील होते,
3: हो तेव्हा संघाचे
2: क्षेत्र प्रचारक, क्षेत्र संघचालक होते. आणि त्यामुळे दामांना आपल्या दाजीसाहेबांनी विचारलं की तुम्ही जर घ्यायला तयार असाल तर माझा तुमच्यावर विश्वास आहे. आणि म्हणून मग माणिकरावने ती जमीन संघाच्या करता घेतली. आणि इथे राष्ट्रहित संवर्धक मंडळ नावाचा एक ट्रस्ट होता संघाचा. संघाला तर काही असे इमारती जागा असं काही गोळा करायचं नव्हतं, ती संघाची पद्धत नव्हती. त्यामुळे मग त्या राष्ट्रहित संवर्धक मंडळातर्फे ती जागा आम्ही घेतली. आणि त्या जागेमध्ये त्या दाजीसाहेब दाभोळकरांच्या म्हणण्या त्या
3: इच्छा
2: सांगितल्याप्रमाणे आम्ही तिथं म्हटलं आम्ही काहीतरी करू, उभं करू, आवडू दासगणूंचं स्मारक करू किंवा त्यांची दासगणू जन्मस्थळ विकास समिती मग आम्ही स्थापन केली.
3: साधारण ही कधीची गोष्ट म्हणजे किती वर्ष,
2: ही गोष्ट 96-97 साली
3: बरोबर
2: हे खरं बक्षीस पत्र झालं,
3: 25 वर्ष होऊन गेली आता त्या घटनेला. बरोबर. आणि सुरुवातीला जो वाडा होता म्हणजे दाभोळकरांचा, 52 खणांचा वाडा तुम्ही म्हणला होता, पण तेव्हा काय काय होतं, खोली मला वाटतं ती होती
2: दाभोळकर, तिथे राहिले ना दाजीसाहेब दाभोळकर, त्यामुळे ते त्यांचं घर होतं तिथे.
3: बरोबर.
2: त्यानंतर त्यांनी भाड्याने काही लोकांना जागा दिली होती. त्यांचा एक मुसलमान सरकती होता, म्हणजे कुळ होत,
3: शेती त्यांची,
2: त्याच्याकडे त्याच्याकडची एक खोली त्यांनी ठेवलेली होती. आणि अगदी पळायला आले, जीर्ण असं सगळं स्वरूप
3: वाडा होता जुना, मराठी मातीच्या भिंती होत्या सगळ्या. अरुणराव, थोडस दासगणू महाराजांबद्दल सांगा ना. आजच्या पिढीला फारशी माहिती, फार मोठे संत कवी होऊन गेले, मराठी 75,000 ओव्या त्यांनी लिहिलेल्या, संतांची चरित्र लिहिलेली, त्यांच्याविषयी थोडीशी माहिती द्या.
2: तर त्यांच्याविषयीची माहिती आम्ही हळूहळू गोळा करायला सुरुवात केली.
3: बर.
2: मग त्यानंतर मग दरवर्षी दासगणू महाराजांच्या बद्दल ज्यांना माहिती आहे खूप,
3: बरोबर,
2: अशांचे आम्ही 3 वर्षात 3 दिवस आम्ही तिथे जायचो.
3: बर.
2: आणि प्रत्येक वेळेला कोणाच तरी अशा जाणकारांचं भाषण त्या ठिकाणी ठेवायचो.
3: बरोबर.
2: याच्यामध्ये मग एकदा त्या नामदोषी म्हणून बाई आहेत पुण्याच्या, त्या एकदा आल्या होत्या.
3: बर.
2: त्यानंतर बडवे म्हणून एक प्राध्यापक होते, औरंगाबादला राहायचे ते.
3: बर.
2: ते आले होते. आणि अनेक सहस्त्रबुद्धे असतील तिथे, त्यांना एकदा आम्ही बोलवलं होतं. अशा सगळ्यांच्याकडून हळूहळू माहिती ती संकलित होऊन गेली आणि आम्हाला कळून गेली. आधी आम्हाला फारसं माहिती,
3: म्हणजे दासगणून कोर्ट गल्लीमध्ये आपल्या जिथे निसळांचा वाडा आहे, मराठा रावसाहेब पटवर्धनांचा वाडा आधी त्यांच्याकडे होता, म्हणजे नंतर तो पटवर्धन
2: विकत घेतला.
3: हा, विकत घेतला. आणि त्या गल्लीतच निसळांच्या ओट्यावर दासगणू बसायचे. आणि पोलीस खात्यामध्ये मराठे भरती झाले, त्याची सुरुवात मराठा नगर मधल्या
2: समितीचे उपाध्यक्ष म्हणून आम्ही नंतर डॉक्टर निसळांना केलं.
3: हो.
2: माणिकराव पाटील अध्यक्ष होते.
3: बरोबर.
2: दासगणू आपले हे डॉक्टर निसळ,
3: निसळांचं त्यांचा अगदी घरचा संबंध होता त्यामुळे. आणि मला वाटतं बागडे ताई, शशिकला ताई, त्यांच्या घरी पण मराठा,
2: बागड्यांच्या घरी दासगणू होते,
3: दासगणू
2: गुरुपदेश त्यांनी सगळ्यांनी घेतला होता.
3: आणि मोनिकला मंदिरात त्यांचा सत्कार झाला होता नगरला.
2: त्या बागडेवांचे जे सासरे आहेत,
3: हो,
2: नानासाहेब बागडे म्हणून त्यावेळेस तिथे होते, तर त्यांनी दासगणू त्यांच्या घरी नेहमी उतरायचे.
3: हो.
2: त्या अशा हळूहळू माहिती आम्हाला
3: आठवणी आणि सगळ्या
2: माहिती
3: होती झाल्या.
2: आणि मग संत कवी ते एवढे मोठे होते हे नंतर आम्हाला कळलं. मग त्याच्याकरता मग आम्ही तिथे एक समिती स्थापन केली आणि दासगणू जन्मस्थळ विकास समिती म्हणून त्याचा हळूहळू विकास होत गेला. मग याच्यामध्ये आम्हाला पुढे असं लक्षात आलं की दासगणू ते अकोल्याचे जे काही स्थानिक लोक होते, त्या स्थानिक लोकांना आम्ही आवाहन केलं.
3: बरोबर.
2: त्याप्रमाणे आपल्या जिल्हा परिषदेमध्ये नगरमध्ये भोर नावाचे एक कार्यकारी अधिकारी होते,
3: हो, जगन्नाथ भोर,
2: जगन्नाथ भोर, त्यांचंही आम्हाला सहाय्य मिळालं.
3: बरोबर.
2: दुसरे म्हणजे अकोल्यामध्ये राहणारे रावसाहेब गारुडकर,
3: गारुडकरांची
2: त्यांचंही खूप आवाज मिळालं.
3: त्यांचे वडील मला वाटतं दासगणूंच्या
2: बरोबर
3: बरोबरचे होते, त्यामुळे त्यांचं.
2: आणि त्यामुळे हळूहळू तिथं आम्ही एक जिथं जन्मखोली होती त्या जन्मखोलीत दासगणू महाराजांची मूर्ती उभी केली.
3: हो.
2: आणि आता ते देऊळ झाल्यासारखं झालंय.
3: हो. आणि आता मोठा सभामंडप पण
2: सभामंडप बांधलेला आहे. आम्ही त्याकरता भोर आणि आपले रावसाहेब गारुडकर
3: त्यांची
2: त्यांच्या सगळ्यांचा खूप उपयोग झाला आम्हाला. आणि कवर्ग तीर्थस्थान म्हणून ते
3: आता
2: सगळ्यांच्या प्रयत्नांनी त्याला मान्यता मिळाली आणि ते मोठं सभामंडप त्या ठिकाणी आता झालेलं आहे.
3: बरोबर.
2: ते मुख्य
3: अन्नदान पण होत असतं, कीर्तन, प्रवचन.
2: हो. 3 वेळा आम्ही साधारणपणे अकोल्याला जातो. गुरुपौर्णिमेच्या निमित्त दिवशी जातो. दुसरा म्हणजे दासगणू महाराजांची पुण्यतिथी असते.
3: बर.
2: कार्तिक वैद्य त्रयोदशीला त्यावेळेला आम्ही जातो तिथे.
3: बर.
2: आणि तिसरा म्हणजे दासगणू महाराजांचा जन्म ज्या दिवशी झाला ती पौष शुद्ध एकादशी
3: प्रगट दिन,
2: म्हणजे साधारणपणे डिसेंबर जानेवारी महिन्यात ती येते.
3: बरोबर.
2: प्रगट दिन म्हणण्यापेक्षा
3: जन्मोत्सव
2: आम्ही साजरा करतो.
3: बरोबर.
2: मग या जन्मोत्सवाच्या निमित्तानं सगळ्या गावावर आम्ही बोलवतो, काही पाहुणे बोलवतो.
3: बरोबर.
2: आणि मग तिथे मोठा उत्सव करतो, विशेषतः मग त्याकरता अन्नदान तिथे व्हायला पाहिजे.
3: बरोबर.
2: दासगणू महाराजांचं शिर्डीच्या मध्ये खूप हे होतं. शिर्डी
3: 25 वर्ष मला वाटतं जास्तच असतील,
2: 25 वर्ष ते अध्यक्ष होते
3: शिर्डी संस्थानचे पहिले अध्यक्ष.
2: आणि त्यामुळे दासगड महाराज हे साईबाबांचे शिष्य होते, पट्ट शिष्य होते आणि शिर्डीला एवढं महत्व जे आणलं ते दासगड महाराजांनी.
3: आरती आजही म्हटली जाते,
2: आरती आज म्हटली जाते त्यांची. त्या आरतीमध्ये ओळी आहेत म्हणजे दासगड महाराजांनी ती आरती रचलेली आहे. शिर्डी माझे पंढरपूर साई रखमा देवीवर, आणि त्यामुळे शिर्डीला महत्व आणलं त्यांनी. आणि मग त्याप्रमाणे आता शिर्डीला आम्ही एक त्याच्याकरता संस्थांची भेट घेतली आणि म्हटलं दासगड महाराज तुमचे पंच अध्यक्ष होते, तर आता या उत्सवाच्या निमित्ताने म्हणजे जे आम्ही 3 दिवस म्हटलं होतं किंवा पुण्यतिथी आणि जन्मोत्सव या 2 दिवशी आपण शिर्डी संस्थांनी यावं इथं आणि दासगड महाराजांना पुष्पहार अर्पण करावा, वस्त्र अर्पण करावं, शाल वगैरे. ते तो दो काही वर्ष चाललं, ते अजूनही चालू आहे.
3: बरोबर,
2: आता फक्त ते जन्माच्या दिवशी येतात.
3: हा बरोबर. खरं म्हणजे शिर्डी संस्थानकडून मदत मिळाली तर
2: मान्य केली होती, 25 लाखाची देणगी आम्हाला दिली होती, पण नंतर ती देणगी मिळाल्यानंतर ते प्रत्यक्ष हातामध्ये यायला कुणीतरी जिल्हा आता न्यायाधीश जो आहे
3: प्रशासक
2: त्याची परवानगी मिळावी लागते.
3: बरोबर.
2: आणि शिर्डी संस्थानला इथं ती परवानगी करण्याकरता प्रयत्न करावे लागतात, ती काही झाली नाही आमची, मिळाली नाही. म्हणजे इथे जिल्हा न्यायाधीशही बदलून गेले मध्ये, त्यानंतर संस्थेच्या त्या शिर्डी संस्थांमध्ये बदल झाला खूप, त्यामुळे ती देणगी मार्गाला सारखी झाली. आता पुन्हा आम्ही प्रयत्न करतो आहोत.
3: बरोबर.
2: आणि पुन्हा मग शिर्डी संस्थांमध्ये आणखीन एक प्रयत्न आम्ही केला की जे अनेक शिष्य साईनाथांचे येतात तर त्यांना सगळ्यांना माहिती व्हावी दासगडूंची, म्हणून तिथे आम्ही फलक लावलेला आहे
3: बर
2: की शिर्डी संस्थांचे साईनाथांचे पट्ट शिष्य असलेले दासगडू महाराज यांचं जन्मस्थळ इथून नगरपासून 15 किलोमीटर अंतर असलेल्या दासगडू स्थानी आहे.
3: बरोबर.
2: तर तिथे आपण
3: नक्की भेट
2: दिली तर चांगलं होईल असं.
3: त्यामुळे आता ओघही वाढतोय, भाविक आता येतात, वर्षभर येत असतात.
2: मध्ये 2 वर्ष जरा
3: कोरोनामुळे
2: हे झालं, पण त्यानंतर मग आता परत सुरू झालेलं. आता या वर्षी आम्ही आता चांगले मोठ्या प्रमाणात उत्सव करणार आहोत, मागच्या वर्षीपर्यंत करता आले नाही.
3: बरोबर. यावर्षी आपण सगळेजण तिथे. अरुणराव, तुमचा शिक्षण क्षेत्राशी पण फार जवळचा संबंध आहे. केडगावचं जे BEd कॉलेज आहे त्याचे कोषाध्यक्ष म्हणून तुम्ही काम बघता, हा संबंध कसा सुरू झाला? आणि
2: हा संबंध म्हणजे मी शिक्षक होतो मुळात.
3: बर. कुठली
2: शाळा? सीताराम सारडा विद्यालय. जवळजवळ 35-36 वर्ष अध्यापनाचं काम केलं.
3: अरे वा.
2: 2 वर्ष माझी बदली अकोल्याला झाली, तिथे मी जाऊ.
3: बरोबर.
2: आणि परत येताना रिटायरमेंट मला दादा चौधरी विद्यालयातून मिळाली,
3: हिंद सेवा मंडळ.
2: तिथे त्यावेळेला मी तिथे बदली झाली होती.
3: बरोबर.
2: तर हिंद सेवा मंडळात मी जवळजवळ 36-35 वर्ष अध्यापनाचं काम केलंच आहे.
3: बर.
2: त्यामुळे मग असं हे निघालं, माणिकरावने विशेषतः मला आग्रह केला. माणिकराव आमच्या त्या अध्यक्ष होते. मग सगळ्यांनी मिळून आमचे दिघे सर कार्य होते तिथे, सगळ्यांनी मिळून असं साहणे सर तिथे उपाध्यक्ष होते.
3: बरोबर.
2: आणि सगळ्यांनी मिळून मला आग्रह केला की बा तुम्ही आता या कामात या थोडेसे, आणि त्यामुळे कोषाध्यक्ष म्हणून आम्ही जबाबदारी स्वीकारली. आणि पूर्वी विद्या प्रतिष्ठान नावाचं पुण्याचं संस्था होती, ती काम पाहिजे सगळी.
3: बरोबर.
2: त्यानंतर मग नगरचं केंद्र हे स्वतंत्र त्यांनी करून घ्या असं सांगितलं आम्हाला. त्याप्रमाणे मग डॉक्टर हेडगेवार प्रतिष्ठान नावाचं प्रतिष्ठान आम्ही स्थापलं.
3: बर.
2: आणि विद्या प्रतिष्ठानने आम्हाला परवानगी दिली की बा तुम्ही आता नगर केंद्राचं काम स्वतंत्रपणे करा, त्याच्याकरता स्वतंत्र ट्रस्ट स्थापा. त्याप्रमाणे हेडगेवार प्रतिष्ठान झाला.
3: बर.
2: आणि मग आम्ही त्याचं काम करायला सुरुवात केली. आमचं सुरुवातीला फक्त BEd कॉलेज होतं. आता त्यानंतर तिथे प्राथमिक शाळा झाली, त्यानंतर हायस्कूल झालं 9वी-10वीचं. कारण आता नवीन शिक्षण धोरणाप्रमाणे 1वी-8वी प्राथमिक शिक्षण आहे, 9वी-10वी हायस्कूलचं शिक्षण आहे. ते आम्ही तिथे केलं, वरती इमारत बांधली, हायस्कूल सुरू केलं. त्यानंतर गेल्या 2 वर्षापासून आम्ही तिथे आता उच्च माध्यमिक विद्यालय असं सुरू केलं, सायन्सचं सुरू केलं. आणि मग BEd कॉलेज आमचं होतच
3: पाहिजे
2: असं सगळ्या मोठे
3: शिक्षकांच्या अनेक पिढ्या तिथून
2: शिक्षण संकुल आम्ही तिथे आता काढलेलं आहे मोठं.
3: बरोबर.
2: आणि त्याप्रमाणे आमचं BEd कॉलेज उच्च किंवा ज्युनियर काय त्याला म्हणतात
3: कनिष्ठ महाविद्यालय
2: सुरू झालंय.
3: बर.
2: त्यानंतर हायस्कूल तर आहेच आहे, प्राथमिक शाळाही आहे, त्याची आता जवळजवळ सगळ्याची आमची 600-700 संख्या झालेली आहे.
3: अरे वा.
2: आणि त्यामुळे सगळं एकाच त्या संकुलात
3: कॅम्पसमध्ये आहे, एकाच संकुलात.
2: अशा प्रकारे
3: अरुणराव, तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक आहात. अनेक पिढ्या तुम्ही बघितलेल्या आहेत, अनेक बदल अनुभवलेले आहेत, आणि अनेक मोठ्या हेडग्यावर असतील, गोळवलकर गुरुजी असतील, नगरचे माणिकराव पाटील असतील, या सगळ्यांना कधी ना कधी भेटण्याचा, त्यांच्यावर काम करण्याचा योग आला असेल.
2: बरोबर.
3: त्यांच्याविषयी थोडंसं सांगा ना, तुम्हाला भेटलेली मोठी माणसं कोण कोण
2: होती? पहिले आमचे सरसंघचालक जे होते डॉक्टर हेडगेवार,
3: हो,
2: त्यांचा तर माझा काही
3: प्रत्यक्ष संपर्क आला.
2: 40 साली हेडगेवार गेले आणि 41 साली माझा जन्म झाला.
3: बरं.
2: पुढचे जे सगळे संघचालक आहेत सरसंघचालक आमचे गुरुजींच्या पासून,
3: हो,
2: त्या सगळ्यांचा माझा यानाच्या निमित्ताने संपर्क आला. गुरुजी ज्या वेळेला संघचालक होते त्यावेळेला मी प्रथम वर्षाला आपल्या पुण्याला गेलो होतो,
3: वर्ग असायचं
2: वर्षाचा, त्यामुळे गुरुजींची माझी व्यक्तिगत तिथं भेट झाली. व्यक्तिगत गुरुजी बोलायचे प्रत्येक अशी प्रत्येक गणाला तिथं बोलवायची आणि त्यांची चौकशी करायची. तशी गुरुजींनी माझी चौकशी केली. गुरुजी ज्या वेळेला तिथं आले होते त्यावेळेला मग त्यांच्याविषयी भेटणं बोलणं, त्यांच्या बैठकीत बसणं हे झालं होतं. तिसऱ्या सरसंघचालक आमचे बाळासाहेब देवरस होते.
3: हो.
2: तर बाळासाहेब देवरस त्याच्या बैठकीत मी अनेक वेळेला बसलेलो आहे.
3: बर.
2: आणि विशेषतः बाळासाहेब देवरसांचं वैशिष्ट्य असं की अत्यंत त्यांचं प्रश्नोत्तराचं एक सूत्र व्हायचं. आम्ही विचारायचो प्रश्न त्यांना काही पण.
3: बरोबर.
2: आणि ते उत्तरं द्यायचे, अत्यंत पारदर्शी उत्तर असायची. आणि जर का एखादा प्रश्न विचारला गेला नाही त्यांना अपेक्षा असायला, तर ते विचारायचं आम्हाला की हे हे हे हा प्रश्न का नाही तुम्ही आम्हाला
3: विचारला
2: असं त्यांचं. आणि त्यांचा मोठा आपल्या नगरमध्ये सोसायटी हायस्कूलमध्ये एक मोठी सभा झाली होती त्यांची.
3: बरोबर.
2: त्या काळात जनजागरण अभियान केलं होतं.
3: हो. बरोबर.
2: आणि मोठी सभा झाली होती ती, त्यालाही बाळासे बाळाले होते मला ते आठवतात. चौथे सरसंघचालक रज्जू भैया होते, अत्यंत प्रख्यात शास्त्रज्ञ. आणि असं म्हणतात की जर संघात ते आले नसते तर राजा रामण्णा म्हणून जे आपले होते अणुशास्त्रज्ञ त्यांची जागा करायची. हे चौथे आमचे सरसंघचालक ते माझ्या घरी इथं चौपाटी करायला मी राहायचो, तर माझ्या घरी ते आले होते आणि मग आमच्या सगळ्यांची ओळख वगैरे अशी होती. पाचवे सरसंघचालक आता सुदर्शनजी म्हणून होते. सुदर्शनजींचा माझा चांगला परिचय होता. आणि आता सध्या असलेले मोहनजी भागवत तेही नगरला आल्यानंतर
3: येऊन गेलेले. बरोबर. अरुणराव, आणीबाणी जेव्हा होती तेव्हा अनेकांना मिसाखाली अटक झाली, नगरमधले अनेक जण त्या 2 वर्षामध्ये खूप भरडले गेले. तेव्हाचे दिवस कसे होते? आणीबाणीचं जे पर्व होतं, दुःशासन पर्व म्हणून माणिकरावांनी पुस्तक पण
2: लिहिलेलं. बरोबर. तर त्या काळात म्हणजे चौकशी माझी 4 वेळा झाली.
3: बर. म्हणजे तुम्ही तेव्हा शिक्षक असाल ना? तेव्हा
2: मी शिक्षक होतो त्यावेळेला. पण मला अटक मात्र काही दूर होऊ नाही, सुदैवाने अटक झाली नाही. आणि त्यामुळे त्या काळातले जे मोजके लोक बाहेर होते आम्ही, मी असेल, आमचे बाळासाहेब वाघ नावाचे शिक्षक होते, इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते, आणि आमचे प्रचारक त्यावेळेला तातोडे क्रमण होते.
3: हो.
2: ते पुण्याला परत गेले असं मी सांगितलं, पण ते भूमिगत अवस्थेत आमच्याकडे काम करायचे. दामोंडा जाते आमचे जिल्हा प्रचारक खूप दिवस होते, ते पण भूमिगत अवस्थेत काम करायचे पुण्यात. असं त्या कामामध्ये जे जे जे पडेल जबाबदारी
3: ती
2: आम्ही केली. सगळं
3: कटककर म्हणून एक होते,
2: कटककर होते. कटककर तर त्यांना अटकच झाली आणि त्यामुळे ते मिसामध्ये बंदीच होते नाशिकला.
3: आणि माणिकराव पाटलांनी पण खूप म्हणजे खरं म्हणजे फार मोठी,
2: सगळ्यात प्रथम अटक नगर जिल्ह्यात माणिकराव पाटलां झाली पहिले, आणि सगळ्यात शेवटी सुटका त्यांची झाली. त्याच्या आधी
3: जेलमध्ये
2: होते, तर राजाभाऊ झरकर वगैरे अटकेच होते, पण ते सुरुवातीला सुटले, ते लवकर सुटले.
3: बरोबर. अरुणराव, खरं म्हणजे आता तुम्ही 82 वर्षांचे आहात, पण या वयात देखील तुमचा वाचनाचा व्यासंग किंवा जे कोणी येतात तुमच्याकडे त्यांना मार्गदर्शन असेल, तुम्ही दोघेही पती पत्नी त्यामध्ये व्यग्र असता, सध्याचा दिनक्रम कसा असतो तुमचा?
2: सध्याचा दिनक्रम म्हणजे प्रभात शाखेवर मी जातो रोज.
3: हो.
2: त्याला काही खंड पडलेला नाही.
3: बरोबर.
2: जवळ पायी जावं लागतं पण जातो. त्यानंतर मग कुठे आलं भेटायला तर असं भेटतो. आणि काही संघाचे जुने संस्थक जे आमच्या वेळचे आहेत किंवा प्रमुख अधिकारी आहेत, आता समजा नारदा सध्या प्रांत संघचालक आहेत, त्यांचं वास्तव्य नगरला इथे,
3: बरोबर.
2: त्यानंतर डॉक्टर सातारकर आमचे
3: हो
2: जिल्हा संघचालक आहेत, शांतीचंद म्हणून आतापर्यंत शहर संघचालक होते. याच्यापैकी कोणी आलं भेटायला, कोणी प्रचारक आले प्रांतातले प्रचारक, त्यांची भेट होती.
3: आणि खूप जनकल्याण समिती असेल, रक्तपेढी असेल किंवा वनवासी आश्रम असेल, बरीच सामाजिक कामं देखील संघाच्या वतीने चालू आहेत.
2: तर त्यांचे कोणी आले तर त्यांच्याशी भेटतो, मी बोलतो, गप्पा मारतो, जुन्या आठवणी निघतात. बरं वाटतं मला.
3: नगर विषय काय सांगाल? नगरमध्ये तुम्ही अनेक वर्ष अध्यापक.
2: नगरमध्ये मी जसं अध्यापक म्हणून काम केलं तसं संघाचंही काम मी नगरमध्ये खूप केलं. 73 ते 89 या काळात मी नगर शहर कार्यवाह होतो. त्यानंतर 89 ते 90 दोन वर्ष मी याला गेलो होतो, अकोल्याला मॉडर्न हायस्कूलमध्ये माझी बदली झाली होती. तिथे उपमुख अध्यापक म्हणून मी होतो. त्या काळात कल्याणाश्रमाचं काम मी जास्त केलं तिथे, आणि कल्याणाश्रमाचं डॉक्टर धनेश्वर आमचे त्यावेळेला नगर जिल्ह्याचे कार्यवाह होते, आणि शिवलकर आणि मी आम्ही दोघं जण त्या
3: अरविंद शिवलकर
2: आणि मी आम्ही दोघं जण सहकार्यवाह होतो तिथे कल्याणाश्रमामध्ये. आता कल्याणाश्रमाला मला त्यामुळे दिवस संपर्क आला आमचा, विशेषतः शशी रसाळ हे माझ्या शाळेत सीताराम सारडामध्ये हे होते, त्यांना मी माझ्यानंतर ते अकोल्याला बदली झाली त्यांची.
3: बर.
2: आणि त्या आल्यानंतर मी त्यांना म्हटलं तुम्हाला आता जा खोली पाहिजे का, तर खोली पाहण्याकरता आम्ही प्रयत्नही करू म्हटलं आपण तिथे अकोल्याला, कारण अकोले माझं मूळ गाव आहे.
3: बरोबर.
2: आणि त्यामुळं तिथं मी प्रमोशन स्वीकारलं होतं. तर शशीभाऊंचा असा विषय निघाला की ते म्हटले मग कशाला दुसरीकडे मी राहतो, एकटेच येतोय आणि लग्न वगैरे काही झालेलं नव्हतं. कल्याणाश्रमात सगळ्या सहजांना मी घेऊन गेलो, तर तिथले जे आमचे टेके म्हणून व्यवस्थापक होते त्यांचं चांगलं जमलं. मग ते म्हटले मी आता काय इथंच राहतो म्हटले, आणि सगळ्या मुलांना शिक्षणात मार्गदर्शन करतो, बाकी सगळं करतो. आणि त्यामुळे ते कल्याणाश्रम जे जोडले गेले, आता ते नाशिकला आमच्या प्रांताचं कार्यालय कल्याणाश्रमाचं, तिथे त्यांचं सध्या मुक्काम तिथे सगळं असे ते जोडले गेले.
3: अरुण, आपण मगाशी आणीबाणीतल्या दिवसांबद्दल बोललो, खरं म्हणजे तुमचे वडील स्वातंत्र्य सैनिक, देशासाठी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला असेल.
2: येरवड्याला त्यांनी कारवा भोगला होता.
3: मला त्यांचं नाव सांगा.
2: त्यांचं नाव सिद्धेश्वर एकनाथ धर्माधिकारी.
3: बर.
2: सिद्धेश्वर शास्त्री म्हणून ते म्हणजे याज्ञिकी करायचे ना, त्यांच्या त्या निमित्तानं पटोरजनांच्या घरी,
3: रावसाहेब
2: पटोरजनांच्या घरी आमचे वडील नेहमी त्यांच्या देवाची पूजा करायला जायचे, आणि त्यामुळं रावसाहेब पटोरजनांच्या ज्या मातोश्री होत्या, वहिनी त्यांना म्हणायचे, वहिनीबाई, त्या वहिनीबाईंचं आणि त्यांचं अत्यंत कौटुंबिक अशा स्वरूपाचं नातं जुळलं होतं. आणि म्हणून आमच्या घरी लहानपणी मला विचारायचं की बा का म्हणजे तुमच्या काकांचं घर कुठे आहे वडिलांचं, तर मी सांगायचं ते पटोरजनांचं घर हे त्यांचं खरं घर आहे असं ते इतकं हे होतं. आणि पटोरजनांच्या 42 साली ज्यावेळेला चले जाऊचा वेळ सुरू झाली, त्यावेळेला त्याचं नेतृत्व अच्युतराव पटोरजनांनी केलं होतं भूमिगत राहून. आणि रावसाहेब पटोरजनांनी ज्या काळात हे दिसत होते, तर त्यामुळे आमच्या वडिलांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे येरवड्याच्या सत्याग्रह स्वातंत्र्य सैनिकात सत्याग्रह केला आणि अटक करून घेतली जाताना.
3: बरोबर.
2: ते 42 सालच्या याच्यामध्ये कधी त्यांना अटक झाली, 9 महिने येरवड्याच्या
3: कारावासात
2: ते होते. आणि त्यामुळे कदाचित हा माझा प्लस पॉईंट ठरेल की त्यामुळे मी स्वातंत्र्य सैनिकाचा चिरंजीव आहे.
3: मोठा
2: वारसा होता.
3: त्यामुळे 75 वर्ष पूर्ण,
2: त्यामुळे मी काही विशेष असा म्हणजे अटक करावी असं काही वाटलं नसेल सरकार.
3: नाही पण तुम्हाला खरं म्हणजे शोधत असतील, ते पोलीस तेव्हा सगळ्यांच्या मागे लागले होते आणि गुप्तवेषातले पोलीस घरोघरी जाऊन माहिती घेत होते, तुम्ही कसे पकडले गेला नाहीत?
2: पहिल्या याच्यात मी सगळं सांगितलं माझं, तर तो जो आला होता गुप्त पोलीस तो आमच्या सगळ्या संघाच्या कार्यवाहात असायचा, त्यांच्यामुळे त्याचे माझी परिचय होता. तो म्हटलं मी मला माहितीच सर तुम्ही म्हणले, आणि त्यामुळे तुमच्याबद्दल काही लिहून घेतलेलं नाही.
3: बरोबर.
2: नंतर दुसऱ्या वेळेला आमच्या शाळेत
3: बरोबर
2: सगळे हे आले. आमच्या शाळेत आमचे विनायकराव जोशी होते, त्यानंतर दुसरे आफळे सर म्हणून एक होते,
3: बरोबर,
2: मी तिसरा होतो. आणि त्यामुळे त्या शाळेत जीवनच त्याची सगळ्यांच्या समोर आमचे.
3: पण तुम्हाला तुमच्या दोन नावांचा फायदा झाला ना?
2: हा थोडा होऊ
3: शकतो. अरुण आणि अरविंद.
2: अरविंद नाव माझं खरं होतं, पण ते अरु अरु म्हणता म्हणता ते अरुण झालं. आणि त्यामुळे
3: मग त्यांना कोण पाहिजे होतं? अरुण धर्माधिकारी पाहिजे होते का अरविंद धर्माधिकारी?
2: त्यांना अरुण धर्माधिकारीच पाहिजे होते. बरोबर.

0: ते मी भाग घ्यायचा नाही असं ठरलं होतं. नाही तर मग कदाचित चौथी पाचवी वाचला माझ्या सत्याग्रह करावा लागला असता. म्हणजे म्हटलं सांगितलं होतं आमच्या मित्रांना मी
1: बरं
0: किंवा माझी वळकटी बांधून मी तयार आहे आणि
1: बरं,
0: जेव्हा काय बोलणं त्यावेळेला आपण जाऊ
1: जायचं बरोबर,
0: जायचं आहे
1: तयारी मनाची करून ठेवली
0: करून
1: होती.
0: ठेवली.
1: आणि कुटुंबाची कशी प्रतिक्रिया होती, काकूंची किंवा घरातली मंडळी
0: घरातल्या
1: जे
0: मंडळीत असं
1: तणावाखाली असणारे सगळे खरं म्हणजे
0: हा
1: तेव्हा.
0: तणावाखाली होतेच ना, पण तरी जपून काम कर असं मला ते सांगायचे. शक्यतो
1: बरोबर
0: हे व्हायला नको, अटक व्हायला नको.
1: बरोबर
0: आणि मग त्या सुदैवानं अटक मला झाली नाही. सगळ्या कार्यक्रमात भाग घेतला तर मी जपून घेतला होता आणि संघानेही जपले होते हे कार्यकर्ते बाहेरचे. म्हणजे कुठे बैठक असेल तर ती बैठकाची एकदम ठिकाण काढायचं नाही, त्या
1: बरोबर
0: गावाला आधी जायचं.
1: हो
0: मग तिथे सुरेश निरोप यायचा किंवा आमचे दामोंडा दादा आता होते ज्या ह्याच्या राजीत आहे मित्रमंडळ कॉलनीमध्ये, त्या खोलीत राजीत दार उघडा असेल तर याचा अर्थ दामोंडा दादा हात आहेत. मग मग बैठा जायचं.
1: सांकेतिक
0: सांकेतिक
1: पद्धतीने
0: पद्धती सगळी ठरलेली.
1: आणि जी मंडळी तुरुंगात होती त्यांच्या कुटुंबांना पण मदत खूप
0: कुटुंबाना मदत
1: बाकीच्या
0: खूप
1: मंडळींनी
0: करायला
1: केली.
0: लागली. काही आम्ही जे बाहेर राहिलेले होतो यांना काही कुटुंब वाटून दिली होती
1: बरोबर
0: की त्या घरी जाऊन तुम्ही त्यांच्याशी हे करायचं आहे. म्हणजे आमचे विनायकराव जोशी असतील,
1: हा
0: बंडोपंत कुलकर्णी असतील,
1: हो
0: त्यानंतर आप्पा मोडक म्हणून आमचे जुने कार्यकर्ते होते, ही तीन चार घरं माझ्याकडे होती. किंवा सहज जायचं चौकशी करायची,
1: बरोबर
0: त्यांना काही मदत हवी असेल तर ते सगळी करायची. आणि
1: बरोबर
0: अशी घरं वाटलेली होती. त्याप्रमाणे दर महिन्याला आम्ही चांगली मोठी रक्कम गोळा करायचो आणि त्यांच्या अडचणी असतील तर सगळ्या भाग व्हायचो संपायचो. जिथे जिथे मदतीची गरज होती तर सगळ्यांनी आपण केली. असं भूमिगत राहून हे काम
1: काम
0: करता आलं
1: चालूच
0: मला.
1: होतं. अरुणराव, खरं म्हणजे तुमच्याशी बोलताना एक खरं म्हणजे 5-6 दशकांचा सगळा कालखंड,
0: हो.
1: सगळा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. आणि
0: आणि
1: तुम
0: मग त्यानंतर मी जिल्हा सहकार्य म्हणून काम केलं पुढे संघाचं.
1: बरं बरं
0: त्यानंतर नाशिक विभाग कार्य म्हणून माझ्याकडे जबाबदारी आली. याच्यामध्ये 4 जिल्हे होते, नगरचे 2 जिल्हे, त्यानंतर नाशिकचे मालेगाव आणि नाशिक असे 2 जिल्हे,
1: बरं
0: असा सगळ्याचा जो विभाग होता
1: बरोबर
0: त्या विभागाचंही काम विभाग कार्य म्हणून काम मी केलं. आणि विभाग कार्य असतानाच मला सांगितलं गेलं की हे पण काम तुम्ही इतिहास संकलन तुम्ही तिथे करा.
1: बरोबर
0: तिथेही काम केलं
1: आणि फार मोठं काम आहे, म्हणजे
0: मोठं काम,
1: एरवी असं सोपं वाटतं पण
0: वाट अवघड
1: खरं
0: काम
1: म्हणजे
0: आहे.
1: एक एक
0: बरोबर
1: कागदपत्र नोंदी मिळवायच्या तर खूप कष्ट घ्यावे लागतात.
0: हो.
1: आणि या सगळ्याबद्दल नगरकर तुमचे ऋणी आहेत. आज रेडिओ नगरशी तुम्ही संवाद साधला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
2: संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री अरुण धर्माधिकारी यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचे योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी मंडई. दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका संचित अहमदनगरचं. आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: असू दे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700 2705 किंवा 90110664695 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी।